श्रोतः सुप्रभात। मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 27 वैशाख शके 1948, दिनांक 17 मे 2026, पहाटेचे 5:55 आणि 57 सेकंद झालेली आहेत। आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे। या सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवात करूया मंगल ध्वनीनं।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

महर्षी व्यास विरचित श्री नवग्रह स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं, वैभवी शेटे यांच्या आवाजात. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्यामा चित्तार यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची ही रचना.

वसंत आजगावकर यांनी गायलेली स्वामी स्वरूपानंद यांची ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया लीला दिवाडकर आणि सहगायक यांनी गायलेली ही गीतरचना. ही रचना आहे संत एकनाथ महाराज यांची.

0: आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं वसंत बापट यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते कानू घोष. या गीतासोबतच मंगल प्रभात कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभव.

नमस्कार श्रोतेहो, जगुया आनंदी या कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मजा बापये. श्रोतेहो, अधिकस्य अधिकम फलम ही उक्ती ज्या महिन्यामध्ये वारंवार वापरली जाते, बोलली जाते, तो अधिक मास आजपासून सुरू होतो आहे. या महिन्याचे दानकर्म, सत्कर्म, पुण्यकर्म केलं जातं त्याचं अधिक फळ मिळतं अशी मान्यता आहे. अधिकस्य अधिकम फलम ही उक्ती केवळ या अधिक महिन्यासाठीच नाही तर संपूर्ण वर्षभर मार्गदर्शक अशी आहे. जेवढे आपण अधिक कष्ट घेऊ, जेवढं अधिक योगदान देऊ, एखाद्या गोष्टीमध्ये जेवढे अधिक रममाण होऊ तेवढे त्याचे फायदे अधिक, त्यातून मिळणारं यश लाभ अधिक. प्रयत्नांना देव मानून जो अविरत कष्ट करतो ना, त्याला अंती त्याचं फळ मिळतंच. पण ते कधी मिळणार हे नेमकपणानं कोणीही सांगू शकत नाही, कारण ही कोणतीही मुदत ठेव योजना नाही की अमुक एक कालावधीनंतर तुम्हाला परतावा नक्की मिळेल हे सांगणारी. त्यामुळे कितीही अपयश आलं ना तरी अविश्रांत प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हाती उरतं. यत्न तो देव जाणावा ही समर्थांची शिकवण आपल्याला बळ देत राहतेच. पण अधिकस्य अधिकम फलम ही उक्ती आशा जागती ठेवते, टेवती ठेवते. आपल्या परंपरा, आपली संस्कृती यामध्ये दडलेलं जीवन मार्गदर्शक तत्वज्ञान शोधण्याचा प्रयत्न आपण केला ना, तर त्यातनं नक्कीच काहीतरी चांगलं, काहीतरी आजच्या काळाशी निगडीत असं गवसतं. फक्त गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची, आणि तो बदलला ना की आनंदी जगण्याचं, राहण्याचं तत्वज्ञान कदाचित हाती लागेल.

जगुया आनंदी हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीवरून आज प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात सुरण लागवड याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आरोग्य याविषयीच्या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ योग शिक्षिका वर्षा लोखंडे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी भाग पहिला सहभाग तज्ज्ञ आनंद देशमुख. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहेत. सकाळी सात वाजता आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपले मराठी. सकाळी 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखन वीणा वाठोरी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखन नितीन साळुंखे. भाग 7. सकाळी 9:30 सामुदायिक गायन पाठ. भाषा आसामी बोल ए माटी रे. गीत सतीश दास. संगीत श्री विनयचंद्र मुद्गले. सकाळी 9:45 नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपरा. सकाळी 11:05 कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी कार्य केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत भाग 2 आणि उर्मिला अजगेकर यांचं मनोगत हार का मानायची. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रमात कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी बातचीत. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत बॉक्सिंग या खेळात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती ओवी अद्वंत हिच्याशी संवाद. संध्याकाळी 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात दूरसंचाराचं जाळं याविषयीचं कीर्तन कीर्तनकार अश्विनी भट. रात्री 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. रात्री 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट. रात्री 9:30 नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम. शीर्षक ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मूळ हिंदी लेखन ऋतुपर्ण दास. मराठी अनुवाद प्राध्यापक डॉ रमेश कुमार गवळी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. यामध्ये विवेक सोनार यांचं बासरीवादन राग चंद्रकंस आलाप आणि जोड. तबला ओजस अधिया तानपुरा अभिषेक सोनार. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म अंतर्गत कार्यक्रम. सकाळी 10:30 शशांक कट्टी यांचं सतारवादन राग बैरागी. दुपारी 2:30 कर्नाटक संगीत. मीरा श्रीधर यांचं गायन आरभी हेमावती आणि सुरुती. संध्याकाळी 5:02 कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा आर

0: श्रीवास्तव यांचं वीणावादन राग रीतिगौळा नीलांबरी आणि अठाणा. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान दोन्ही ठिकाणी 28 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ 82%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः निरभ्र असेल. कमाल आणि किमान तापमान 35 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या सागरी क्षेत्रासाठी इशारा नाही. त्यापुढील सागरी क्षेत्रासाठी इशारा केरळ किनारपट्टी, कर्नाटक किनारपट्टी, लक्षद्वीप परिसर आणि त्यालगतच्या मालदीव परिसरामध्ये वादळी वातावरण राहील. वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असेल. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाली आहेत. वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. तत्पूर्वी हवामानाविषयी, ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात आकाश अभ्राच्छादित राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. कृषीवाणी कार्यक्रमात सुरण लागवड याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सुरण पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान, 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1000 ते 1500 मिलीमीटर योग्य प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या प्रदेशात सुरणाचं पीक चांगलं उत्पादन देतं. पिकाची आणि कंदाची वाढ होत असताना शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अनेक प्रकारच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं, परंतु चांगल्या उत्पादनासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय घटक मुबलक असणारी आणि पुरेसं अन्नद्रव्य उपलब्ध असणारी भुसभुशीत जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. रेती मिश्रित गाळाच्या जमिनीत सुरणाच्या कंदाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू उदासीन असावा. पाणथळ दलदलीच्या अयोग्य निचऱ्याच्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये. सुरण कंदाची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवणी करून भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीमध्ये 10 टन प्रति हेक्टर या प्रमाणात चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून घ्यावं. त्यानंतर 90 सेंटीमीटर अंतरावर वरंबे तयार करून घ्यावेत. काही ठिकाणी खड्डा पद्धत अवलंबली जाते. त्यासाठी जमीन तयार झाल्यावर 45 बाय 45 बाय 45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्ड्यातील मातीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत 2 ते 2.5 किलो प्रतिखड्डा आणि पालापाचोळा मिसळून खड्डा भरून घ्यावा. सुरणाच्या सुधारित जातींमध्ये गजेंद्र ही जात आंध्र प्रदेशातील आचार्य एन जी रंगा कृषी विद्यापीठातील कोवूर या संशोधन केंद्रानं विकसित केली आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून खवखवत नाहीत. तसंच तिची उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद काळसर तपकिरी आणि गर पिवळसर रंगाचा असतो. श्री पद्मा ही जात केरळ आणि दक्षिण राज्यांमध्ये प्रचलित आहे. उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून खवखवत नाहीत, परंतु मुख्य कंदाच्या बाजूला अनेक उपकंद येत असतात. श्री अधिरा ही जात केंद्रीय कंद पीक संशोधन संस्था तिरुअनंतपुरम केरळ इथे विकसित झाली आहे. खाण्यासाठी चांगली आहे. या जातीचं उत्पादन हेक्टरी 40 टन आहे आणि 9 महिन्यांमध्ये काढणीस तयार होते. सुरण पिकाचे कंद काढणीनंतर 40 ते 60 दिवस सुप्तावस्थेमध्ये असतात. या पिकाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यामध्ये करावी. बेणं वरंब्यावर 75 बाय 75 सेंटीमीटर अंतरावर लावावं. लागवड करताना 75 सेंटीमीटर अंतरावर खड्डा करून प्रत्येक ठिकाणी सरासरी 400 ते 500 ग्रॅम वजनाचा कंद लावावा. लागवड करताना बेण्याच्या कोंबाकडील भाग जमिनीच्या पृष्ठभागाकडे राहील याची काळजी घ्यावी. सुरणावर येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा मिश्रित शेणाच्या पाण्यात सुरण कंद बुडवून मग त्याची लागवड करावी. पूर्व मशागतीच्या वेळी भर खत म्हणून 10 ते 15 टन सेंद्रिय खत जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. या व्यतिरिक्त रासायनिक खतांमधून नत्र स्फुरत पालाश 80 60 80 याप्रमाणे प्रति हेक्टर विभागून द्यावं. हे पीक मुख्यतः पावसाच्या पाण्यावरच कोरडवाहू म्हणून घेतलं जातं.

0: व्यापारी दृष्टीने लागवड केल्यास आणि पावसाच्या पाण्यामध्ये खंड पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी. लागवडीनंतर पिकामध्ये आच्छादन करणं हे एक महत्त्वाचं आंतरमशागतीचं काम आहे, त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, याशिवाय मातीचं तापमान योग्य राखण्यास आणि तणांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. त्यासाठी वाळलेलं गवत, पालापाचोळा याचा वापर करावा. आच्छादन चांगलं केलं तर तणांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय लागवडीनंतर आवश्यकतेनुसार एक किंवा दोन बेंडणी 30 आणि 60 दिवसांनी करावी. बेंडणी केल्यानंतर खताची मात्रा द्यावी आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी. सुरण पिकावर विशेष कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही, मात्र बुरशीजन्य खोड आणि कंद कुजव्या नावाचा रोग येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना करावी. 0.1% 22 दिन किंवा 0.2% कॅप्टन या बुरशीनाशकाचं द्रावण झाडाच्या बुंध्याजवळ ओतावं. लागवड केलेल्या क्षेत्रात पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा. पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. निरोगी बेणं लागवडीसाठी वापरावं. निंबोळी पेंडीचा वापर करावा. बीजप्रक्रिया करूनच बेणं लावावं.
1: सुरण लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते, त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमाशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
0: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्यासमोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे वातावरणाचे प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचा रोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता. दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे. प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद।
1: ग्रंथाली प्रकाशनानं 2026 साली प्रकाशित केलेला शिवप्रिया सुशील रवींद्र यांचा उधळ माधळ वारा हा कविता संग्रह मराठी कवितेत नव्या संवेदनांचं रेखाटन करतो असं म्हणता येईल। दोन्ही बाहू पसरून आयुष्याला कवळून धरताना हळूहळू मनात उजाडत जाणारी समज आणि उमज हा या कवितांचा रसाळ गाभा आहे। साध्या पण प्रभावी भाषेत लिहिलेल्या या कविता वाचकाला थेट भिडतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळतात। रूढ काव्य संकेतांच्या पलीकडे जाणारी संवेदना या कवितांच्या केंद्रस्थानी आहे। नको तू विचारू असे प्रश्न काही, तमाच्या उरीजे मला ज्ञात नाही, असे मनातले काहूर असो किंवा तात्विक अर्थसूचन करणाऱ्या मी पुढेच ओंजळ केली तर पडली नुसती पाने जी फुलांविना सुकलेली, अशा ओळी असोत, ही कवयित्री शब्दांचे बोट धरून थेट सघन अर्थप्रवाहात उतरते। रूढार्थाने या कविता स्त्रीवादी नाहीत, पण तो जीवाच्या आतून आलेला स्त्रीचा स्वातंत्र्यलक्षी सूर आहे। दमून शिळाढोण झालेल्या गलित गात्र रात्री सुद्धा तिने उमलून यायचे असते चंद्रफुलासारखे तुमच्यासाठी, या ओळीतून स्त्रीच्या अंतर्मनातील वेदनांचे चित्रण दिसते। या कवितात निसर्गाचे विभ्रम आहेत, चंद्र ऋतू पाऊस यांच्याशी जुळलेले बंधानुबंध आहेत आणि ते ह्या कवितेचे सौंदर्य मूल्य आहे। निसर्गाशी जोडून घेणारी मानवी संवेदना हा बहुतेक साऱ्या कवितांचा कणा आहे। काही कवितांमध्ये कोसळणारा रिपरिपणारा किंवा रिमझिमता पाऊस आहे, काही कवितात रंगांचा सुंदर गोफ विणलेला आहे, त्यात मावळतीचे संभ्रम आहेत, सतेज गवत केशरी ऊन आहे, नाट्यमयता भावनेतली उत्कटता अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी ही कविता आहे। मुक्तछंदाचे परिणामकारक उपयोजन करणारी ही कविता विलापिकाही आळवताना दिसते, पण ही विलापिका दुःखरंजनी नाही। मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही किंवा उगीच नाही जन्मोजन्मी कुंती माझी आई रे, असं म्हणत स्वतःच्या अनुभव विश्वाचा शोधही अत्यंत सूक्ष्म आणि सजग अशा संवेदनशीलतेने घेत जाणारी ही कविता आहे। ह्या उदास रम्य प्रतिमा विश्वात पायी चाळ बांधून रानोमाळ भटकणारी सायंकाळ आहे, इथे वेदनेचे पंख तुटतात। या कवितात आहे दुःखोत्सवी गाव, ह्यात आहे विझत चाललेली समयी दिवेलागणीच्या कळा, मनात उडणारे हिरव्या शंकांचे रावे, कवडशांची फुलपाखरं, धसमुसळ्या पावसाचं मुसळधार गाणं आणि मध्य लयीत जपून उतरणारी कविता। एखाद्या प्रश्नचिन्हातून राजहंस गवसेल अशी आशा, मेहंदीच्या वासा इतकी पुसट आठवण, विलक्षण प्रतिमासृष्टी आहे। अमल अमल ऐशा एक वेड्या पहाटे, तरल तरल काही स्वप्नरंगी नहाते, अशा ओळीतून शब्दांची पुनरावृत्ती करून एक सुंदर काव्यात्मक लय निर्माण झाली आहे, त्यामुळे कवितेला प्रवाही आणि संगीतात्मक स्वरूप लाभलंय। अनुभवांची विविधता, कल्पकता, रेखीव गेय रचना, गूढगुंजन आणि रूपकात्मक रचना

0: अशी या कवीची शैली आहे. संमिश्र जाणीवांनी दुभंगलेलं मानवी जीवन मर ढेकरांना फार पूर्वी भेटलं होतं. दुःख साकळता त्याला पाडा छिद्र, अभद्रात भद्र तेवढेचं, असे शिवप्रिया म्हणतात तेव्हा तुकोबांच्याच अभंगाच्या माध्यमातून अस्तित्वाचा संघर्ष मांडावा लागलेल्या काव्य परंपरेचे आपण पाईक आहोत याची जाणीव त्या करून देतात. कविता ही गंभीर आणि जबाबदारीची गोष्ट आहे. दुसऱ्याच्या बळावर अवकाशाचं आव्हान पेलून दाखवणारी, स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी शिवप्रिया यांची कविता आशय, रूपबंध, आविष्कार, अनुभूतींची विविधता आणि संदर्भ या सर्वच दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 1:55 ऐकू शकता.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: यांची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, मी आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून 12:00 आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला 12:00 आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्यपदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल, असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास

संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1,300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदक

पदकं पटकावली. स्नॅश, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण. आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। श्रोते हो, रियासतकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ इतिहासकार इतिहासतज्ञ गोविंद सखाराम सरदेसाई यांचा आज जन्मदिन आहे। बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पदरी वाचक अध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली। सयाजीरावांच्या दीर्घ सहवासामुळे त्यांना वाचन लेखन संशोधनाची गोडी निर्माण झाली। इंग्रजांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या इतिहासाला पर्याय म्हणून इतिहास लेखन करण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं। मराठा साम्राज्याचा भारतीय इतिहासाचा सखोल असा अभ्यास करून त्यांनी सुमारे 1000 वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेतला। मराठी रियासत, मुसलमानी रियासत, ब्रिटिश रियासत, न्यू हिस्ट्री ऑफ मराठी पीपल हा इंग्रजी ग्रंथ असे त्यांचे ग्रंथ महाराष्ट्राचा भारताचा इतिहास यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शक मानले जातात। त्यांनी इतिहासाचं केवळ संकलनच केलं नाही तर तो सुव्यवस्थित स्वरूपामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवला। पद्मभूषण पुरस्कारासारखे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले। ज्येष्ठ इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी ज्यांना सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार म्हणून गौरवलं त्या रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी

0: lagi.
1: Api Meraki.
0: Api Jat Meraki.
1: Api Meraki.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोहोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्या व्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: नमस्कार श्रोत्यो.
2: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
3: कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एकतर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात. त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो. म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्याला आढळतात. आणि हे वाचक सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचं एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
2: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
3: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबईबद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची.

0: अतिज्ञेपर्यंतची ती वर्णमाला. तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांतल्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठसंख्या आहे. म्हणजे इतकी इत्थंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
1: सर, हा आवाका तुम्ही सांगतायत खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत. मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
0: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे, म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
1: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
0: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचेच वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थानं आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे, आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळ त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळे लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो, की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
0: खर तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थांनी आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, ते हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळे खूप प्रकारची माहिती त्याच्या समोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्वाचं म्हणजे सत्य

0: पडताळणं महत्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते, कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते, म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीनं आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
1: पण ही माहिती जी तुम्ही सांगतायत तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना हे मूळ शब्द कसाला, त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
0: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
1: अगदी अगदी.
0: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही, अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही, पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून, पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे, आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत. मात्र ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
1: जपान,
0: हा म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला, तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
1: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
0: खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीनं विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत, पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे, आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे, त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे, आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
1: खूपच छान, खूपच छान.
0: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय.
1: हो.
0: किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात म मराठी
3: आपली मराठी
2: अभिजात मराठी।

0: Abiyagi.
1: Abhi Marathi.
0: Abhija Marathi.
1: Abhi.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील उपलब्ध आहेत. सकाळचे 7:40 आणि 37 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुलोचना देवलकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया.

सुलोचना देवलकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की. भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं शंकर सखाराम यांचं गीत.

सुधा वाटवे यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं साने गुरुजी यांचं गीत.

सामुदायिक गायन पाठ आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 9:50 झाली आहेत. ऐकूया नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. ज्योती काळे यांनी गायलेलं संगीत स्वयंवर या नाटकातलं पद ऐकूया. पद्यरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आहे.

आशा खाडीलकर यांनी गायलेलं कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. पद्यरचना पुरुषोत्तम दारव्हेकर यांची होती. श्रोते हो, यासोबतच नाट्यपराग नाट्यगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील उपलब्ध आहेत. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया. उलाढाल या चित्रपटातलं गीत गायलं आहे अजय आणि सहगायकांनी. गीतकार आहेत जगदीश केबुडकर आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

0: यांनी गायलेलं लय भारी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते गुरु ठाकूर आणि संगीतकार होते अजय अतुल. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. श्रोते हो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12:00 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक,
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती।
2: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा।
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा।

श्रेया घोषाल यांनी गायलेलं जोगवा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते संजय पाटील आणि संगीतकार होते अजय अतुल. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करत आहोत शशांक कट्टी यांचं सतारवादन राग बैरागी. मध्यलय गत रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर यांनी केली आहे. ऐकूया तर शशांक कट्टी यांचं सतारवादन राग बैरागी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार शशांक कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग बैरागी. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत

0: नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
0: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी.
3: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
3: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: श्रोतेहो, सकाळचे 11:06 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत आपली आवड अर्थात श्रोत्यांच्या मनपसंतांची गाणी त्यांच्या पत्रांवर आधारित।

उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं हे गीत होतं. राम लक्ष्मण यांनी लिहिलेलं आणि संगीत दिलं होतं अनंत जाधव यांनी. या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश आणि गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणाहून निजाम शेख, वरुण साबळे नुपूर आणि उद्धव साबळे यांनी.

देव दिना घरी धावला या नाटकातील हे पद गायलं होतं पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी. रचना बाळ कोल्हटकर आणि संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे. संघमित्रा श्रोता संघ वॉर्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ या ठिकाणाहून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त डिंगणकर परिवार यांनी, त्याचबरोबर मुक्काम खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी आणि बोडखे परिवार, त्याचबरोबर उत्तम जमदाडे आणि स्वराज जमदाडे यांनी.

थोरली जाऊ या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे. जिल्हा बीड या शहरातून रणजित कुमार नामदेव थोरात आणि प्रकाशदादा जैन यांनी. आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम अर्थात त्यांच्या पत्रांवर आधारित श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सामना या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी आणि या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे. माळीवेस जिल्हा बीड या ठिकाणाहून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शीतल, अभिजित उबाळे आणि सचिन उबाळे यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं जानकी या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीतकार सुधीर मोघे आणि संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे मुक्कामपोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव या ठिकाणून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांनी.

घोळात घोळ या चित्रपटासाठी अरुण इंगळे आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं सुधीर नंदोडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी आणि या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक अश्विनी यांनी आणि त्याचबरोबर औरंगाबाद या ठिकाणाहून वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव लोखंडे, त्याचबरोबर मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणे तालुका बदनापूर या ठिकाणाहून. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम अर्थात त्यांच्या पत्रांवर आधारित समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपल्या पसंतीची अशीच छान छान गाणी ऐकण्यासाठी आपण आमच्याकडे जरूर संपर्क करू शकता. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे आपली आवड द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी अस्मिता केंद्र मुंबई 400020.

0: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया एक संदेश.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

अरुण दाते यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूया पुढील गीत.

0: पुष्पा पागधरे यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना आता आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं प्रभाकर पंडित यांनी.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

रंजना जोगळेकर यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना आत्ता आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं डी एस रुबेन यांनी. श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकणार आहोत बाळकृष्ण मराठे यांनी गायलेली रमण रणदिवे यांची रचना.

बाळकृष्ण मराठे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. मध्यान्हचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सगळ्यांनो, प्रेरणादायी अनुभव, व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच आपलं जीवन घडवायला प्रोत्साहन देत असतात, एक ऊर्जा देत असतात. अशा लोकांची कहाणी, प्रवास आपल्याला एक नवी दृष्टी अंगीकारायला, एक वेगळा विचार करायला भाग पडत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळच्या गेल्या कार्यक्रमात आपण हाच प्रेरणादायी अनुभव संगीता राणे यांचा जाणून घेतला. विशेष मुलांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी केलेलं कार्य, तसंच त्यांच्या पालकांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आपत्ती निवारण, आरोग्य क्षेत्रातली त्यांची कामगिरी, या सर्वाबद्दल त्यांचे अनुभव आणि या कामासाठी त्यांना मिळालेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. पण खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलापासूनच, कारण त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला घडवताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी, प्रयत्न हे सुद्धा आपल्यासाठी खूपच शिकण्यासारखे आहेत. तेव्हा आता त्यांचा हा त्यांच्या मुलाला घडवतानाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार संगीताताई, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आपला मुलगा विशेष आहे हे पहिल्यांदी ओळखणं, ते त्याला सर्वार्थानं घडवणं, हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रथम आधी मला कसं आहे की तो दिव्यांग आहे हे समजलं नव्हतं. त्यामुळं त्याला नॉर्मल शाळेत घातलं होतं, पण नॉर्मल शाळेमध्ये कसं व्हायचं की बरीच मुलं त्याला त्रास द्यायची, त्याचे डबा खायचे, दोन्ही हात पकडायचे, दुपारी त्याचा डबा खायचे, आणि आम्हाला हे माहीत नसायचं ना, आणि माहीत नसायचं, पण याला तर भूक लागलेली असायची आणि आपल्यावर काहीतरी असं त्रास होतोय, त्याचा तो त्रास इतरांच्यावर तो काढायचा. घरात कुणी आलं की त्याला फेकून मार किंवा काय असं सगळं करायचा. पण ते का करतोय हे पण आपल्याला लवकर समजायचं नाही ना, असं का करतोय. पण ते जेव्हा जेव्हा मला कळायला लागलं की त्याच्याशी बोलून, त्याच्याशी हे करून, तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा याला पण त्रास होतोय, आपल्याला हे जमत नाही, याचा त्याला त्रास होतोय, पण त्याला ते सांगता येत नाहीये. मग ते कसं करायचं? म्हणजे जवळजवळ तो 6वी 7वी पर्यंत नॉर्मल शाळेत पास होत गेला.
0: बरोबर.
1: त्यावेळेस होतं तसं, वरच्या वर्गात गेला. पण मला समजे ना की अरे 6वी पर्यंत 7वी पर्यंत हा मुलगा गेलाय, पण याला लिहिता येत नाहीये, गणित करता येत नाहीये, आणि आपण हे काय म्हणजे त्याच्यावरही अत्याचार करतोय, आणि आपणही या मुलाला उगच पुढे जाऊ दे, पुढे जाऊ दे. मग शेवटी मी थकून त्याला, म्हणजे त्यावेळेस आम्ही एकत्र कुटुंब आमचं विभक्त झालं, आणि विभक्त झाल्यानंतर मात्र मी फार विचार करायला लागले की नाही नाही याचं काय होणार, म्हणजे जर असा असा आहे तो आणि याचं मग कसं करणार आपण. म्हणून मग मी एक मार्ग निवडला की त्याचा ऍक्यू टेस्ट करूया.
0: बरं.
1: आणि जेव्हा मी ऍक्यू टेस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे स्पेशल चाइल्ड आहे, आणि नंतर त्याला फिट्स येऊ लागल्या. म्हणजे आता मात्र याचं आपण काहीतरी केलं,
0: विशेष लक्ष देऊन आपण प्रयत्न केले पाहिजे.
1: आणि मग मी त्याला त्या नॉर्मल शाळेतून काढून दिव्यांग शाळेत घातलं. पण कसं होतं की हा फिजिकली खूप फिट आहे, जरी मेंटली रिटायर्ड असेल तरी फिजिकली मात्र ओके आहे, म्हणजे कुठल्याही पार्टमध्ये त्याच्या किंवा चेहऱ्यावर असं काही दिसत नाही की तो दिव्यांग आहे.
0: बरोबर.
1: मग असं झालं की त्या शाळेत घातल्यानंतर तिथं इतर दिव्यांग मुलं जशी चालतायत जी फिजिकली अनफिट आहेत, तसा तो हा चालायला लागला, परत त्यांचं अनुकरण करायला लागला. मग आणि जरा भीती वाटायला लागली की अरे काय करायचं आपण, म्हणजे
0: एकातून सुधारेपर्यंत दुसरं वेगळं काहीतरी,
1: म्हणजे काय, म्हणजे ह्याचा म्हणजे तो ग्रास्प करतो का या मुलांचं की आपण असं करायचंय, असं करतो का त्यांना चिडवण्यासाठी करतोय, काही काहीच कळायचं नाही आपल्याला.
0: आता ह्याला सुधारण्यासाठी आपण नेमके कसे
1: प्रयत्न करायचे आणि किती प्रयत्न करायचे, म्हणजे काय कुठतरी थांबायचंय का किंवा नाही चालतच जायचंय हे काही कळेना. मग मात्र मी ठरवलं की नाही आता ह्याचा आपण वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याशी डील करायचं थोडक्यात. आणि ते वेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्याला तो जर आंघोळीला वगैरे गेला ना तर एक अख्खा साबण संपून यायचा म्हणजे. आणि तेही कसं माहितीये का पूर्ण शरीर आंघोळीनं कधी हे व्हायचं नाही. एकतर एकच पाय फक्त आंघोळ करून झालेला असायचा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो मला काय कळायचं नाही की काय करायचं. आता आपण काय करायचं रोज आंघोळ घालणं आपल्याला जमेल की नाही माहित नाही. 8 दिवसातून एकदा मी घालायचेच पण रोज आपण घालणं म्हणजे त्याला आपण अपंग करणार आणि त्याचं सगळंच स्वावलंबन कसं करणार
0: त्याचं तो स्वतः सगळ्या गोष्टी
1: केला पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायचे बाथरूमच्या बाहेर उभं राहायचे आणि मला त्याला समजावून सांगताना आता दुसरा पाय किंवा असं साधं सांगून जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला ना महाभारत रामायण वगैरे सगळ्या गोष्टी फार आवडायच्या किंवा गाण्यात काही सांगितलं ना तर ते खूप आवडायचं. मग त्याला ते मी सांगायला

0: सांगायचे, एक पाय नाचो रे गोविंदा, मग एक पाय धू रे गोविंदा, असं करून सांगायचे. मग
1: बरं.
0: आता झाला काय गोविंदा तुझा पाय, आता दुसरा पाय, मग
1: हा
0: दुसरा पाय घे रे गोविंदा, मग हे सांगत बसायचे. मला त्यावेळेस मात्र आमचे मिस्टर म्हणायचे, अगं कोणतरी तुला वेडं म्हणेल, तो आहे का तू आहेस कळायचं नाही. पण मला असं वाटायचं की अरे मग याला समजावून कसं सांगायचं,
1: आणि घडवणार कसं?
0: कसं
1: शेवटी
0: घडवणार.
1: तुम्ही आई होता त्यावेळेला आपला मुलगा तयार व्हायला पाहिजे. आज समाजात जायला एक तो स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत.
0: केल्या पाहिजे
1: यासाठी जे काही चातुर्य किंवा त्या त्या वेळी जे काही सूचना आहे ते तुमच्याकडे होतं आणि त्यानुसार तुम्ही ते करत गेला.
0: हा म्हणजे परमेश्वर पण स्पेशल चाइल्डला स्पेशल मदर देतो बर का, म्हणजे हे मी अनुभवावरनं म्हणते
1: नक्कीच.
0: तर ते मग तसं तो आणि मग जवळजवळ महिन्याभरात तो तयार झाला.
1: वा
0: आणि इतकं छान आपली आपली आंघोळ करायला सुरुवात केली. आता असं आहे की आंघोळ करतोय पण त्याच्या त्याची आपले अंडर गारमेंट सगळे जे आहेत ते काय काय करता आलं पाहिजे ह्या मुलांना, तर ते यायला पाहिजे. मग ते कसं येणार, तर ते येण्यासाठी आपण आपलं आधी करायला पाहिजे ना त्याच्या समोर.
1: बरोबर बरोबर.
0: मग आपण आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे, असं धुवायचं असतं, हा इथे ब्रश लावायचा. पण तेही त्यानं खरंच त्याचं म्हणजे मला त्याची ग्रास्पिंग पॉवर मात्र खरंच छान होती की ज्या योगे तो करत होता. आणि मग मी ते करायला त्याला जमलं त्याला. आता तो खरं सांगू आपली आपली दाढी करतो, आपलं आपलं सगळं घरातलं रोज. आणि माझा नियम असा होता कोणी काय म्हणतं यापेक्षा आपल्याला हे करायचंय, त्यामुळे सकाळी मी त्यानं पूर्ण गार्डन लोटल्याशिवाय चहा देत नव्हते.
1: बर
0: म्हणजे कोणी काहीही म्हणू दे पण मी तसं करायचे, त्यामुळे त्याला ते सवय झाली होती की आपला एक शेड्यूल असं तयार केलेला आहे, गार्डन सगळं लोटून झालेलं आहे, आई झालं सगळं म्हटला की लगेच चहा, एक सेकंद थांबायचे नाही, आणि त्याच्या आवडीचं सगळं द्यायचे. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा त्याचं सगळं काम म्हणजे घरात आमचं ठरलेलं असायचं की केर काढायचा, अंथरूण आपली घड्या घालायची, कशी घालू दे पण घालायची. ते सगळं करून आला की मग त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे हे सगळं मी त्याच्या बाबतीत ठरवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि देताना सुद्धा मोजून असायचं सगळं.
1: कसं आहे घडवायचं आहे तर कुठं कठोर होणं कुठं मऊ होणं हे गरजेचं होतं, त्यानुसार तुम्ही वागत गेला. काही काही वेळेला हे बघणाऱ्यांना कदाचित वाईट वाटू शकतं, दिसू शकतं,
0: म्हणजे
1: पण त्यामुळं तो आज उत्तम घडलेला आहे
0: आणि
1: हे खूप महत्वाचं आहे.
0: मुख्य म्हणजे काय माहितीये का, सगळ्या गोष्टी तो न सांगता करायला लागला.
1: बरोबर.
0: म्हणजे आपली ही ड्युटी आहे.
1: हा
0: आणि हे झाल्यावरच आपलं चहा मिळतो, हे झाल्यावर आपल्याला नाश्ता मिळतो. म्हणजे हे असं आपण कामगार ह्या प्रकारे वागवत नाहीये, पण त्याला ती सवय झाली.
1: नक्की
0: थांब जरा हे करून येतो मग हे करतो.
1: आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलाला बेसिक गोष्टी म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यातल्या ज्या अगदी प्राथमिक गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित शिकवल्यात. शिक्षणात त्याला घडवलं की लिहिता वाचता यावं व्यवस्थित, तो ते सगळं करावं. आणि त्याचबरोबरीनं खेळात त्याला प्रोत्साहन दिलं. तो शोधच म्हणेन मी, कारण तो त्याचं ते कौशल्य म्हणा, तो गुण तुम्ही कसा हेरलात आणि त्या दृष्टीनं कसे प्रयत्न केलेत आणि मग त्याला नंतर ते ऑलिम्पिक वगैरे सगळं मिळालं, हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: कसं झालं, जेव्हा तो असा म्हणजे फिट येणं किंवा हे, मग डॉक्टरी उपचार सुरू झाले. मग डॉक्टरी उपचार, मग एक फिजिओथेरपिस्ट होते आणि पाटील म्हणून, त्यांच्याशी मी बोलताना मी त्यांना म्हटलं की हा झोपत नाही किंवा असा सतत त्रासलेला असा का असतो, तर ते म्हटले काय की यांचे सेन्सर जे असतात ना ते तुम्ही कुठेतरी वापरले पाहिजेत.
1: बर
0: म्हणजे आता तो समजा त्रास देतोय सारखा किंवा काय करतोय, तर त्याचे सेन्सर वापरण्याला सुरुवात करा. म्हणजे त्याला एवढं दमवा किंवा त्याला एवढं हे करा की तो आपाप झोपेल. तुम्ही झोपेचं औषध देऊन झोपण्यात काय अर्थ नाही, किंवा झोपेच्या तुम्ही त्याला हे करून म्हणजे असं त्याला सुरुवात होणार नाही. एक तर आधी फिटची औषध आहेत, त्याच्यात तुम्ही झोप येत नाही म्हणून आणि काहीतरी दिलं तर ते फार त्रासदायक होईल म्हटले, तर त्याला तुम्ही त्याचे सेन्सर वापरा. म्हणजे आता घरात तो काय काय करतो ते बघा. आणि ते मग माझ्या लक्षात आलं की हा घरात कोणाला येऊन देत नव्हता. म्हणजे माझ्याकडे धुणं भांडी वगैरे करायला सुद्धा बायका आल्या तर त्यांना तो सरळ माझं का धुतीस म्हणून तिच्या अंगावर पाणी ओतणार किंवा हे सगळं व्हायचं. किंवा पाहुणे कोणी आलं तर ते आले की त्याला आवडायचं नाही, कारण मी त्यांच्याशी बोलणार ना, याच्याशी बोलणार नाही. मग माझ्याकडे कोण लक्ष देणार,
1: बरोबर,
0: मग तो काहीतरी फेकून मार किंवा त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करणार असं काहीतरी व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा मारणे किंवा फेकणे हा जो त्याचा सेन्सर आहे तो आपण कुठल्या तरी ह्याच्यात वापरूया,
1: ह्याच्यात वापरला पाहिजे.
0: हा मग ते मी गोळा फेक मध्ये वापरायचं ठरवलं. आणि मग गोळा फेक करताना बागेत जायचे, बागेत त्याला घेऊन अशी दगड पिशवी घेऊन जायचे आणि मोठा दगड एक ठेवायचे आणि त्याच्यात त्याला दगड मारत बसायला लावायचे. म्हणजे दिवसभर ते बागेत 4 वाजता न्यायचे ते 6 वाजेपर्यंत तो दगडच मारत बसायचा. म्हणजे त्याचं तो मारण्याचं जे आहे ना तो थांबलेला असायचा. म्हणजे आपल्याला कसं एक बघा गोष्टीमध्ये सांगितलेलं असलं, राग आला की खिळा मारा.
1: राग कमी तर
0: तसं मी त्याचं ते करायला सुरुवात केली. त्यानंतर याचं कसं व्हायचं, कोणी रागवलं काय झालं की पळ सुटायचं. मग कपडे घातलेले असू देत किंवा नसू देत, रागवायचं नाही. प्रेमानं सांगितलं तर तो सगळं करणार, पण रागवलं म्हटलं की तो पळत सुटायचा. मग हे पळत सुटायचा जो सेन्सर होतं, म्हणजे डॉक्टरांनी मला त्याचा हे करायला सांगितला होता अभ्यास, त्यामुळे मग मी काय केलं त्याला पळवायचं. मग रनिंग, मग रनिंग मध्ये कसं केलं की शिवाजी स्टेडियम आमच्या जवळच आहे, मग तिथं रोज पळायला लावायचे. म्हणजे उलट सुलट पायऱ्या चढणे उतरणे. त्यानंतर घरात मी जेव्हा चपात्या करायला सुरुवात करायची त्यावेळेस त्याला दोरीवरच्या उड्या, म्हणजे दोरी घेऊन करता येत नव्हतं पण हातानं ऍक्शन करून दोरीच्या उड्या मारायला लावायची. पहिली चपाती सुरू झाली की शेवटच्या चपातीपर्यंत मारायच्या.
1: अरे बापरे,
0: असं त्याला ती सवय लावली होती, त्यामुळे तो व्यायाम आपवायचा असे. त्यानंतर धाकटा जो मुलगा आहे त्याला स्विमिंग फार आवडायचं, पण ह्याला पोहायचं म्हणजे भीती वाटायची मला की त्याला फिट्स येतात. फिट येतात तर आपण कसं त्याला न्यायचं, तर मी ह्याला आणि त्याला दोघांना पण कमरेला दोरी बांधून स्विमिंग, मी स्वतः पण पाण्यात उतरायचे आणि स्विमिंग सुरू केलं.
1: अरे
0: आणि अतिशय छान असा बॅक आणि बटरफ्लाय तो इतका सुरेख पोहतो.
1: अरे वा,
0: म्हणजे तो असा असून सुद्धा पोहणं वगैरे करतो. आणि हे सगळं माझ्या धाकट्यामुळे झालं बरं का, कारण त्यालाही काही काही आवडतंय ना ते सगळं मला, कारण ह्याला न्यायचं तर ह्याला न्यायला पाहिजे.
1: बरोबर,
0: ह्याला कुठं ठेवणार.
1: बरोबर.
0: त्यानंतर जिम्नॅस्टिक करायला लागला, धाकट्याला जिम्नॅस्टिक मध्ये घातलं, यालाही घातलं. डॉक्टर ते म्हणायचे सर की आओ तो त्रास देतो बरं का इतर मुलांना, मारतो वगैरे. सर मी थांबते, तसं काय वाटलं की तुम्ही मला लगेच हे करा. मग हा त्याला समजावून घेऊन तो पण त्याच्यासोबत जिम्नॅस्टिक करायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कंपल्सरी त्याच्या सोबत करायला लागतात. त्याच्यानंतर त्याच्या बरोबर पळायचं, त्याच्यानंतर त्याला सायकलिंग यावं, धाकट्यानं सायकल मागितली की ह्याला पण सायकल, मग ती येण्यासाठी त्याच्या मागे धरून पळायचं.
1: बरोबर.
0: बरेच लोक मला खूप काही काय म्हणत होते.
1: बरोबर.
0: की बघा कशी पळतीये, तिला काय वाटतंय का, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या.
1: बरोबर.
0: पण त्यावेळेस मी विचार केला ह्याला जर येतंय तर ह्यालाही येऊ शकतं.
1: बरोबर.
0: फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्यानं सायकलिंग मध्ये सुद्धा बक्षीस मिळवलं.
1: अरे वा,
0: म्हणजे त्यावेळेस सायकल स्पर्धा होत्या तर ह्याला पण मी भाग घ्यायला लागला. तेव्हा तो जिज्ञासामध्ये होता आणि इतकं म्हणजे छान करत गेला. आणि नंतर मग एक एक स्टेप पार करत गेला.
1: वा,
0: शालेय स्पर्धा, मग राष्ट्र, मग आंतरराष्ट्रीय गेला. म्हणजे काही गोष्टी अशा होतात ना की हे घडेल असं वाटत नव्हतं
1: पण ते घडलं.
0: पण सतत प्रयत्न, सतत प्रयत्न आणि घडेल, घडणार, होईल असं म्हणत म्हणत ते होत गेलं.
1: नक्कीच,
0: खरंच आहे. मलाही अजून तुम्हाला मी सांगतीये पण मलाही अजून असं वाटतं की अरे मी ते जगतीये. आणि ते जगताना मला लक्षात येते की किती त्रास होत गेला, किती काय काय होत गेलं.
1: बरोबर.
0: पण हे सगळं त्यानं केलं.
1: नक्कीच.
0: आणि अजूनही
1: ते यश आहे म्हणायला पाहिजेत.
0: आणि आज मी त्याचं लग्न केलंय.
1: हो, त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुम्ही त्याचं आता 40 एक वय म्हणायला हरकत नाही त्याचं, तर या ह्याच्यात हा तुम्ही विचार करणं की या मुलाचं लग्न करणं आणि ते केल्यानंतर पुढे त्याचं आयुष्य, या विचारामागचं तुमचं कारण सांगा आणि तो अनुभव सांगा.
0: जेव्हा मला कोरोना झाला, मिस्टरांना कोरोना झाला, मग हा एकटा घरी, मग धाकट्याला पुण्याहून बोलवलं, त्याची मिसेस आणि ते. पण आई म्हणून मला असं वाटलं की अरे कसं होणार, म्हणजे ती त्याला घेत होती समजावून. भाऊ म्हणून ह्याला सगळं माहिती आहे ना त्याचं, म्हणजे कधी रागवेल, कधी काय करेल, कधी काय. पण वहिनी म्हणून तिला तेवढं कसं माहीत असणार. पण ती पण खूप सांभाळून घेत होती, अतिशय छान. म्हणजे तिनं सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की ती त्याला खूप छान सांभाळायची. आणि मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि हे पण हॉस्पिटलमध्ये होते. आता म्हटलं काय करणार, म्हणजे पुढं काय होणार,
1: ही
0: दोघं तर पुण्याला जातील
1: आपल्यानंतर आपल्या ह्या मुलाचं काय,
0: आणि असाच काहीतरी प्रसंग आला तर आपलं काय होणार. ते इतकं वेगळ्या पद्धतीनं झालं. मी एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जात होते तर

0: तिथे एकदा एक तिथले जे ओनर आहेत ते बोलता बोलता बोलले की अहो अपंगांसाठी काय काय आहेत हो फॅसिलिटीज. तर म्हटलं का हो सर तुम्हाला काय म्हणजे माहिती पाहिजे. नाही नाही माझी पुतणी आहे म्हटले तर तिच्यासाठी पाहिजे होतं. म्हटलं काय झालंय तिला. तर मग आम्ही असं विचारलं तर काय नाही म्हणले तिचा जरासा उजवा हात छोटा आहे वगैरे असं तसं पण खूप गुणी मुलगी आहे असं तसं असं सगळं बोलली झाली. मग मला असं वाटलं की काय हरकत आहे विचारून बघूया ना. आणि आपल्याला ह्या मुलाला मैत्रीण पाहिजे जोडीदार म्हणण्यापेक्षा साथीदार पाहिजे.
1: कारण महत्वाचा शब्द आहे साथीदार.
0: कारण जोडीदार म्हटलं की त्यांचे मन जुळणं किंवा पुढं सगळं आलं ना. पण साथीदार म्हटलं किंवा मित्र म्हटलं तर त्याला कसं असतं की मित्राच्या सगळ्या सर्व गुण सगळे आपल्या पोटात घेणार आणि पोटातून परत दुसऱ्या आपल्या यांना मदत करणार. तर तसं मला हवं होतं. मग मी त्या संदर्भात त्यांच्याशी बोलले. बोलल्यानंतर ते म्हटले की बघू आम्ही विचार करतो आणि सांगतो. ओके म्हटलं. माझा मुलगा असं असं आहे सगळं सांगितलं आणि मला ती क्लिअरिटी आवडती. म्हणजे कुठेही
1: ते खरं सांगून
0: खरं सांगायचं किंवा नंतर कुणीतरी काहीतरी वेगळं सांगितलं मग
1: त्याच्यापेक्षा
0: मग ते क्लिअरिटी करूनच मी इवन मी काय केलं त्यावेळेस त्या मुलीला घरी बोलवलं आणि मी तिला हे सांगितलं की घर बघून नाही लग्न करायचं किंवा तुला कोणीतरी म्हणतंय करा आता तुझं नाहीतरी होणारच नाही
1: करायलाच
0: पाहिजे आम्ही तुला किती सांभाळणार वगैरे वगैरे हे नको लक्षात घेऊ.
1: बरोबर.
0: तू किती त्याला एक्सेप्ट करू शकतीस
1: तुझी मनाची तयारी बघ
0: आणि त्यासाठी तुला मी एक महिना देते तुला किती पाहिजे तो पिरियड देते पण तुला कोणी कंपल्शन करतंय कारण तो लादलेला कुठलाही एखादा जो व्यवहार होतो म्हणजे तो काही उपयोगाचा नाही.
1: कारण दोघांचं आयुष्य आहे पुढे जाऊन उभं राहायचं आहे
0: आणि नियम असा आहे की ह्या मुलांच्या बाबतीत पण जीआर आहेत की अशा मुलांची लग्न नाही करायची.
1: बरं
0: असा होता. पण 2016 नंतर असा जीआर आला की पालकांची संमती मुलांना जर लग्न हा कन्सेप्ट समजत असेल
1: बरोबर
0: काय तर ह्या मुलांची तुम्ही करू शकता.
1: बरं.
0: आणि त्याला तुम्हाला म्हणजे सगळं कायद्यानुसार करायला लागतं. मग त्या सगळं आहे कायद्यानुसार. मग माझ्या मनात आलं की मग काय हरकत नाही म्हणजे करूया. आणि मग हिचाही होकार आला. सगळे तयार झाले सगळं झालं. त्याच्यानंतर मी आपला कागदोपत्री म्हणजे कुठेही या मुलांचं काही पुढं त्रासदायक होऊ नये
1: बरोबर
0: त्यामुळे मग वकील हे करून तिच्या आई बाबांच्या सह्या आमच्या सह्या सगळ्यांचं मंजुरी करून मग ते लग्न झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं आणि नावं पण इतकी छान आहेत ओंकार आणि गौरी.
1: वा
0: म्हणजे खऱ्या अर्थानं
1: अगदी तुम्ही म्हणतात असं
0: बनाई जोडी आणि दोघंही खूप छान. पण त्यानंतर असं झालं की ही जबाबदारी मी घेतली आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे आता लग्न करणं ही जबाबदारी मी घेतली आहे. त्या मुलीला लग्न म्हणजे काय माहितीये पण ह्या मुलाला 50% माहित असेल किंवा 50% नसेल. टीव्ही बघतोय हे होतंय आणि आई म्हणून मी हे सगळं समजावून सांगणं थोडंसं अवघड होतं.
1: बरोबर.
0: थोडं अवघड होतं.
1: बरं.
0: पण प्रयत्न करत होते मी सांगायचे. पण आता मात्र घरी जेव्हा आपण तिला आणलंय तर आपली जबाबदारी 200% वर वाढलेली.
1: बरोबर.
0: म्हणजे कारण जेव्हा आपल्या मुलाला आपण सांभाळून घेतो तेव्हा तिलाही सांभाळून घेतलं पाहिजे.
1: अगदी अगदी.
0: आणि खरंच म्हणजे इतकी गुणी मुलगी आहे की ती सगळं करते. म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहे म्हणून असं नाही. पण मी सुद्धा स्वतः म्हणते की मीही भाग्यवान आहे की मला ही सुना छान मिळाले आहे की ज्या माझ्या मानसिकतेचा
1: बरोबर
0: मुलाच्या मानसिकतेचा आणि घराचा सगळा विचार करून वागतात.
1: वा. आणि तुम्ही त्याच्या माग म्हणजे जो काही विचार केला त्याचं लग्न करण्यामाग तो अशा पद्धतीनं तडीस नेलात आणि सुदैवानं त्याचं नशीब तुमचंही भाग्य की त्याला साथीदार. तुमचं म्हणणंही अगदी योग्य आहे की जोडीदार नाही साथीदार. आणि तशा पद्धतीनं ती साथीदार मिळालेली आहे. त्यांचं उत्तम आज चालू आहे. हेही त्याच्या आयुष्यातली एक पुढची स्टेप तुमच्याच खरं तर आईच्याच प्रयत्नांनी आणि तुमचंच हे कौशल्य म्हणावं लागेल तुमचा विचार म्हणावा लागेल की त्याला सुद्धा हे मिळालेलं आहे. किंवा काय म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले हे टप्पे असतात. शिक्षण असेल मध्यम वयात आल्यानंतर वैवाहिक आयुष्य हा एक टप्पा आणि आपल्या मुलाला अशा पद्धतीनं इतकं सगळं घडवणं खरंच म्हणजे पुरस्कार हे फक्त एक माध्यम झालं किंवा तो एक कौतुकाचा भाग झाला पण त्याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे नक्कीच. श्रोते हो मैत्रिणींनो आपण ऐकत आहात दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या

0: कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. खेळामध्ये तुम्ही प्रोत्साहन दिलं आणि त्यानुसार त्याला गोळाफेक म्हणा, रनिंग म्हणा, यासाठी सगळी तयारी करून घेतलीत आणि मग त्याला नंतर स्पेशल ऑलिम्पिक आशिया पॅसिफिक मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं, सिल्वर मेडल मिळालं, तर तोही एक परमोच्च आनंदाचा क्षण की आपल्या ह्या प्रयत्नांना यश मिळून आपल्या मुलानं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं इतकं मोठं पदक, इतकं मोठं यश खेचून आणलेलं आहे. खरंच हा सुद्धा एक खूप महत्वाचा कौतुकाचा मुद्दा आहे, काय सांगाल?
1: ते सांगताना मात्र अगदी म्हणजे आता खरं सांगू का डोळ्यात पाणी येतं. सगळेजण खूप म्हणजे कधी कधी कोणीतरी असं पण म्हणायचं की अहो तो खूप त्रास देतोय, त्याला जरा पट्टा बांधा, खिडकीला बांधा वगैरे असं म्हणायचे. खूप रडायचे मी, खूप म्हणजे असं त्यावेळेस बॅग जायचे, म्हणजे नाही आता काही होऊ शकत नाही असं व्हायचं. पण जेव्हा जेव्हा असं व्हायचं तेव्हा तेव्हा मी खरं सांगू त्यावेळेस मी कुठल्या तरी मंदिरात जायचे आणि शांत बसायचे, म्हणजे आदळे येणाऱ्यांना बघायचे की प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी आहे.
0: बरोबर,
1: प्रत्येक जण आपले परमेश्वराला सांगायला येत आहेत की मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. मी काही नाही, मी शांत बसायचे नुसती थोडा वेळ आणि त्यानंतर मी परत यायचे की नाही आपण थकलो की सगळं थकणार, त्यामुळे आपण थकायचं नाही. जेव्हा लढायचंय, हा लढायचंय, आणि जेव्हा आपण लढायचंय असं ठरवतो तेव्हा मात्र आपण परत परत ती तलवार मानात घालायची नाहीये.
0: बरोबर,
1: काय त्यावेळेस लढायचंच आहे. आणि अशा ह्यानं मी ते सुरुवात केली आणि मग मात्र ठरवलेलं की काहीही घडू दे. म्हणजे जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला निघाला होता त्याचं बरंच तो प्रवास मोठा आहे की सिलेक्शन असतं, त्यानंतर हैदराबादला, चेन्नईला गेला.
0: त्यात सुद्धा मला असं म्हणायचं की या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ज्या प्रोसेस असतात ऑलिम्पिक पर्यंत जाणं तितकं सोपं नाहीये, त्याच्या आधी ट्रेनिंग असेल, तितकी तयारी असेल, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल, यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला जे बेसिक गोष्टी करायला शिकवल्यात त्या खूप महत्वाच्या आणि उपयोगी ठरल्या असणार
1: आहेत.
0: कारण तुम्ही दैनंदिन आपल्या व्यवहारातल्या ज्या काही गोष्टी आहेत स्वतःच्या स्वतः करण्याच्या त्याची सुद्धा तुम्ही उत्तमरित्या तयारी त्याच्याकडून करून घेतली
1: होती
0: आणि ती त्याला या प्रवासात नक्कीच उपयोगी ठरली
1: होती. खरंच की म्हणजे करताना प्रत्येक गोष्ट मी विचार करून करत होते आणि ती करताना मला समजतंय असं नाही, त्याला कुठल्या भाषेत समजेल आणि त्याला काय जमेल ह्यानं मी ते करत होते. म्हणजे इवन तो आता काही असू दे, आम्हाला पासपोर्ट काढताना पण खूप त्रास झाला की काहीच कळत नव्हतं. आमच्या घरातला पहिला पासपोर्ट तोच, म्हणजे खरंच सांगते अभिमानानं सांगावं वाटतं की घरातला पहिला पासपोर्ट माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या ओंकारचा होता. आणि तो पासपोर्ट जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा इतकं म्हणजे आनंद झाला होता की काय जे सांगता येत नाहीये. पहिला पासपोर्ट आपल्या बाळाचा की ज्याला सगळी दुनिया अगदी घरातल्यापासून सगळेच म्हणत होते की याचं काहीच होणार
0: नाही,
1: त्याचा पासपोर्ट आलाय. म्हणजे ही कल्पना ज्यांनी ज्यांना हे कल्पना करायची वाटत असेल त्यांना कळेल की काय होतं. आणि तो पासपोर्ट आला, त्याच्यानंतर त्याचं शिबिर होतं, हैदराबादला होता, हैदराबाद नंतर चेन्नईला एक कॅम्प होता, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे कोच येत होते, इथले कोच सगळ्यांच्या याच्यात, आणि त्याच्यात पालकांना कुठेही परवानगी नव्हती.
0: बरोबर,
1: त्यामुळे तुमच्या मुलाचं बिहेव्हिअर तपासलं जातं. आणि तिथं ते तपासताना एक गोष्ट अशी घडली की तिथे एक मुलगा जो होता त्याचा मित्र त्याच्यासोबत गेलेला, त्याला टेम्परेचर आलं आणि ह्या मुलानं त्याला टेम्परेचर आलेलं असताना त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवणं वगैरे त्याच्या सोबत असताना ह्या मुलानं केलं, ते बिहेव्हिअर तपासलं जातं.
0: वा वा,
1: आणि खरंच ते तपासलं गेलं आणि त्यानंतर त्याचं वागणं किंवा आपणच पहिलं खाणं असं नव्हतं, आपण खा म्हटलं की खाणार, आणि हे सगळं आम्ही आधी घरात सगळं त्याचं करून घेत होतो.
0: बरोबर,
1: आणि हे सगळं ते बिहेव्हिअर तपासलं गेलं, त्यानंतर त्याचं तिथं सिलेक्शन झालं, परत दुसरा कॅम्प होता तिथेही त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे त्याच्यात त्याच्या कोचांचं पण आहेच,
0: बरोबर,
1: त्यानंतर आमच्या पालकांचं आहे, त्यानंतर अशीच शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचंच आहे, म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येक जणांच्या शुभेच्छा, कुणाची तरी शुभेच्छा अशा लागतात की त्या म्हणजे काय पुष्पहार होतात.
0: नक्कीच.
1: तर तसा सगळ्यांच्या शुभेच्छा होता. त्यानंतर होता आर्थिक नियोजनाचा भाग. तो आर्थिक नियोजन आता कसं करायचं, काय म्हणजे आता पाठवायचंय तर थोडं काही काही त्यांचे जे रुल्स प्रमाणे काय काय घ्यायचं होतं हे होतं, तर ते आर्थिक नियोजन मी कसं करू मला काही कळेना. कारण तसं काही आम्ही मध्यम वर्गीय होतो आणि एकदम 40,000-50,000 असं जर खर्च असेल तर आम्ही कसं करणार, तर काय करावं काय नाही. तर हा प्रश्न मी सगळ्यात पहिला माझ्या भावाला विचारला, काय करू रे, अरे तुझ्या मुलाला मिळतंय हे, तू पैशाचा विचार करू नकोस, मी आहे ना. तेव्हा मात्र मला असं जाणवलं की आहे कोणीतरी आहे की आपल्याला मदत करतंय. आणि मग माझ्या भावांनी मला मदत केली आणि मग ते पैशाचं आर्थिक नियोजन जेव्हा संपलं तेव्हा मग पुढचा टप्पा आला की पुढे आता त्याचं सगळं तयारी करणं, हे नेणं तेणं, म्हणजे काय जे न्यायचंय त्याची सगळी तयारी करणं. पण हा मुलगा मग सगळं विस्कटाविस्कटी करेल का किंवा कसं वागेल, मग ते व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये रोजच्या त्याचे कपडे
0: तयारी करून
1: ती सगळी तयारी. आणि जेव्हा तो ऑलिम्पिकला जायचं झालं तिकडे आम्ही पोहोचवलं तिथेही खूप त्रास झाला. आणि जेव्हा तो इंडिया असं घातलेला टी शर्ट घालून आणि ते बॅग घेऊन तो निघाला होता आणि त्याच्यासोबत ते कोच होते तर ते निघाले होते आणि तेव्हा मी खूप रडत होते. त्यांना दिसत होतं की यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. मला खरं तर एवढं प्राऊड फील होत होतं की इंडिया जे आपल्याला नुसतं बघायला मिळत होतं
0: बरोबर
1: आणि ते आपला मुलगा आपल्याला दाखवतोय. म्हणजे हा जो प्रसंग आहे ना तो अतिशय प्राऊडेबल आहे.
0: बरोबर.
1: कारण भारताबद्दलचं जो आपल्याला अभिमान असतो आणि ते त्यानं टी शर्ट घातलाय तर ते सरळ मला म्हटले अरे आप क्यों रो रही हो, हमारे साथ है वो बच्चा, क्यों तकलीफ नाही उसे होगी. मग मला काही बोलता येईन नाही नाही म्हटलं. पहिल्यांदाच तो निघालाय ना आणि मला तो टी शर्ट वरचा इंडिया जो आहे ना तो माझ्या डोळ्यात साठवायचा आहे म्हणून मी बघतीये म्हटलं. मग तो गेला. पण जेव्हा गेला तेव्हा सुद्धा भीती वाटत होती
0: काय करेल
1: कसं वागेल तिथे कसा. आपण म्हणतोय फिट आली समजा तर काय होईल, काय बाथरूम मध्ये फिट येऊन पडला मग असं हो झालं तर अक्षरशः म्हणजे सगळ्या गोष्टी
0: विचार
1: सगळ्या गोष्टीनं विचार होते आणि त्या सगळ्या विचारातून
0: पार जेव्हा त्यांना मेडल मिळवलं
1: जेव्हा कळालं की गोल्ड मेडल आणि ते कळताना सुद्धा अक्षरशः असं झालं की आदल्या दिवशी तो सेमीफायनलला जेव्हा होता म्हणजे सेमीफायनल त्यानं जिंकली आणि फायनल उद्या आहे त्याच्या आदल्या दिवशी मला कोच सरांनी फोन केला की अहो तो घरीच जायचं म्हणायला लागलाय आईकडे जायचं. म्हणजे हा जो त्याचा बिहेव्हिअर होता तो इतका म्हणजे कळणं कळण्याबद्दल होता त्यांनाही काय कळेना. मग तेव्हा त्यांनी मग मला फोन करायला सांगितलं. मजा अशी असायची की आता आपल्याला कॉल कुठेही अनलिमिटेड असं होतं ना आणि त्यावेळेस ते रात्रीचा करावा लागायचा. त्यातून मग आपल्याला छोटे छोटे फोन होते रिचार्ज मारायला पाहिजे हा सगळा प्रकार होता. आणि थोडस बोललं किंवा रिंग वाजली तरी पैसे संपायचे. आम्हाला कळायचंच नाही की काय हे म्हणजे खरंच त्या बाबतीत अडाणी होतं. हा खरंच म्हणजे शिक्षण असणं म्हणजे सगळं कळतं अशातला भाग नाही.
0: बरोबर.
1: तर ते काय कळायचं नाही आता काय करायचं. मग त्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी त्याला फोन केल्यावर मम्मी मी नाही थांबणार. मम्मी म्हटलं बाळ तुला मिल्खा सिंगना भेटायचंय ना. त्याला मिल्खा सिंग फार आवडत होते. मिल्खा सिंगला भेटायचंय ना. मेडल मिळाल्याशिवाय ते भेटत नाहीत. त्यामुळे तुला मेडल आणायचंय. मग ते कसं येणार. मग उद्या येणार. तू छान पळलास छान हे केलं तरच होणार. दुसरी गोष्ट अशी की मिल्खा सिंगना भेटायचंय हे मात्र त्याला फार हे होतं. आणि त्यामुळं त्यानं जो दुसऱ्या दिवशी
0: कमाल करून दाखवली
1: कमाल केली की मला बोलता येत नव्हतं. त्याचा फोन येतोपर्यंत त्यांचं कळसतोपर्यंत मला काही कळत नव्हतं. अक्षरशः मिस्टरांनी आमच्या ते कळालं जेव्हा फोन आला तेव्हा मिस्टरांनी त्यांनाही बोलता येईना. आणि त्यांनी मग खाली मेडल होते दोन एक सिल्वर आणि एक गोल्ड असं हातात घेऊन आले आणि माझ्या हातात नुसतं ठेवलं असं सांगितलं. सांगताना मला जे कळालं की मी अर्धा तास लहान बाळ जसं रडतं ना तशी रडली.
0: खरंच खरंच नाही खरंच तुमच्या ह्या कष्टाचे जिद्दीचे संयमाचे सगळ्याच हे खर तर फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतरची पुन्हा त्याच्या इच्छेखातर मिल्खा सिंग यांची भेट
1: झाली
0: ती सुद्धा अथक इतरांच्या प्रयत्नांनी म्हणा आणि तुमच्या
1: मी आकाशवाणीला धन्यवाद देते. कारण आकाशवाणी हे घडलं
0: बरोबर त्यातून ती लिंक लागत
1: गेली
0: आणि त्याची तीही इच्छा पूर्ण झाली आणि तो तुम्हाला अविस्मरणीय अनुभव. खरी श्रीमंती काय आणि लोक मोठी होतात ती कशामुळे?

0: जाता जाता शेवटी आणखी एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला पुढे अजून काही करायचं असं काही नियोजन किंवा एक काही स्वप्न वगैरे आहे का?
1: करायचंच आहे म्हणजे आता हे चालूच आहे, पण माझी अशी खूप इच्छा आहे की या मुलांना एवढं आता गोल्ड मेडल मिळवलं हे झालं, पण यांना कुठे नोकरी नाहीये किंवा यांना कुठेही म्हणजे तेवढा हे मिळत नाही
0: म्हणावं
1: जे हा म्हणजे आता तुम्ही आज आपले

0: का शब्द वापरते तर दिव्यांगामध्ये बाकी सगळे येतातच, म्हणजे अंध
1: फिजिकली हँडिकॅप
0: हे येतातच, कर्णबधीर मुखबधीर, पण आपल्याला हा शब्द आता मतिमंद का वापरावा वाटतो, तर यांना कुठेही हे मिळत नाही, म्हणजे नोकरी नाही, म्हणजे ह्या मुलांना कंपल्सरी स्क्वॉड लागणार, स्क्वॉड म्हणजे त्यांचा जो मदतनीस आहे, म्हणजे थोडक्यात कधी आई असेल कधी बाबा असतील, जर ते दोन्ही नसतील तर आणि जे कोण असतील तर त्या सगळ्याची गरज आहे, पण तो तेवढा प्रामाणिक असला पाहिजे. तर मला अशी माझी खूप तीव्र इच्छा आहे, जसे वृद्धाश्रम नॉर्मल लोकांसाठी आहेत ना, तसे जर ह्या मुलांसाठी वृद्धाश्रम किंवा ह्या मुलांसाठी
1: काहीतरी उपाययोजना
0: करावी की त्यांची औषधं असू दे. योजना भरपूर आहेत पण त्या योजनांचे अटी आणि हे खूप क्रिटिकल आहेत, की ज्या क्रिटिकल योजना आणि हे करण्यासाठी त्यांचा स्क्वॉड तेवढा सक्षम असला पाहिजे, आणि ते असायसाठी माझी अशी इच्छा, म्हणजे माझी असं नाही, जेवढ्या जेवढ्या दिव्यांग असतील त्या सगळ्यांच्याच इच्छा अशा असेल की ह्या मुलांच्यासाठी किंवा ह्या लोकांसाठी सहानुभूती नको आहे. सहानुभूती फार त्रासदायक असते,
1: बरोबर,
0: कारण का त्याचा
1: त्यांना उभारायला मदत,
0: त्याच्या पुनर्वसनासाठी जे काय लागतंय, त्यांना सक्षम करण्यासाठी जे काय लागतंय त्याच्यासाठी त्याला मदत करा.
1: बरोबर,
0: म्हणजे योजना आणल्या म्हणजे झालं असं नाही,
1: असं नाही,
0: तर त्या योजनाची अंमलबजावणी परफेक्ट होतीये का, किंवा खरंच ती त्या माणसाला गरजेची आहे का, किंवा कुठेही स्क्वॉड नकोय बाबा किंवा काय आहे, तर असं पण नको ना.
1: बरोबर,
0: स्क्वॉड हा कंपल्सरी त्या मुलांना लागतोच, कारण त्यांना जमतच नाही.
1: बरोबर,
0: जरी तुम्ही एसटी फ्री दिली आहे समजा, तर त्या एसटीत कुठल्या बसायचंय हे कळलं पाहिजे ना.
1: बरोबर,
0: मग त्यासाठी स्क्वॉड पाहिजे. आणि माझं असं मत आहे की ह्या मुलांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, की ह्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी अशा
1: समाजाचा तेही एक भाग आहेत, घटक आहे,
0: घटक आहे,
1: आणि सर्वसामान्यांच्या पद्धतीनं त्यांनाही आज जगण्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार कुठेतरी मिळवून द्यायला हवा, मिळायला हवा, यासाठी काहीतरी
0: उपाययोजना
1: किंवा सर्वांनी
0: प्रयत्न केले पाहिजेत. असं काही नाही की शासनच करायला पाहिजे, शासन आपल्या आपल्या पद्धतीनं करतच आहे, पण समाजानं पण थोडंफार केलं पाहिजे.
1: जबाबदारी आहे,
0: जबाबदारी आहे.
1: आपण जे म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, हे जे आहे ते प्रत्येक व्यक्तीनं
0: केलं पाहिजे,
1: खूप महत्वाची गोष्ट.
0: जसं आपण आता म्हणतो ना कचरा मुक्ती किंवा पर्यावरणासाठी हे करा, ते प्रत्येकाने केलं पाहिजे. जर आपल्या घरातला कचराच तुम्ही शेजाऱ्यांच्या घरात टाकला तर काय उपयोग आहे ना, म्हणजे तो काहीच उपयोग नाही. तसंच आहे ना ते, म्हणजे प्रत्येकाने जर केलं तरच ते पुढे जाणार आहे. आणि मग ते करण्यासाठी प्रत्येकाची आम्हाला मदत पाहिजे. जे पालक अशा ह्याच्यातून जात आहेत तर त्यांना ह्या प्रत्येकांना मदत पाहिजे. त्यांना तुम्ही सहानुभूती देऊ नका, त्यांच्याकडे लाचारीनं बघू नका, त्यांना कुठलीही गोष्ट भीक म्हणून देऊ नका.
1: बरोबर,
0: काय त्यांना देताना त्यांचा तो हक्क आहे म्हणून द्या.
1: नक्कीच,
0: आणि तो तुम्ही कुणीही मारू शकत नाही.
1: बरोबर, बरोबर,
0: कारण ते मागू शकत नाहीत.
1: बरोबर,
0: मागणाऱ्यांना तुम्ही देणारच.
1: खरं,
0: न मागणाऱ्यांना जेव्हा तुम्ही देता तेव्हाच ते तुमचा जो समाजातला काम आहे तुमचं ते पूर्ण होतं.
1: बरोबर,
0: असं आहे. तर ह्या मुलांसाठी पण काहीतरी असं घडलं पाहिजे की जे आम्हाला मिळालं पाहिजे. ह्या मुलांसाठी विमा, स्पेशल विमा ह्या मुलांसाठी केला पाहिजे आहे असं म्हणतात, पण त्यांच्या पालकांनी तो करावा लागतो.
1: बरोबर,
0: तसं होत नाही. मग त्याचे खूप काय म्हणतात त्याला प्रीमियम वगैरे असतात, मग ते सगळ्या
1: झेपत
0: नाही. मतिमंद मुलांचे जे पालक आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत, काही अगदीच गरीब आहेत, त्यांना हे झेपत नाही.
1: बरोबर,
0: म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या करायच्या आहेत, प्रयत्न तर करणार आहोत,
1: पण त्याला सर्वांची साथ,
0: सगळ्यांची, सगळ्यांची. आज म्हणजे
1: तुमच्या ह्या प्रयत्नांना नक्कीच साथ मिळेल अशी अपेक्षा मी करते. ह्या सगळ्या अनुभवातून किंवा तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून म्हणेन मी. आणखी एक आता शेवटचा प्रश्न मी विचारते की तुम्ही तुमच्या मुलाला घडवलं आणि तशाच मुलांना इतर त्यांचे पालक जे आहेत ते घडवू देत यासाठी सुद्धा बरंच कार्य केलं महिलांसाठी, पालकांसाठी, या अशा दिव्यांग विशेष मुलांसाठी बरंच काम केलं. असे अनुभव समाजात आज अनेकांना येत असतात, किंबहुना म्हणूया आपण फक्त याच समस्या नाहीत तर वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या नक्कीच आहेत. पण हे जे काही सगळं काम करताना, तुमच्या मुलाला घडवताना, तुम्ही एक स्त्री, एक महिला म्हणून जे काही खंबीरपणे उभं राहिलात, प्रयत्न केलात, त्या सगळ्या अनुभवावरून इतर महिलांना, एकूणच

0: समाजाला म्हणेन मी काय सांगाल, एक सल्ला म्हणूया, एक मार्गदर्शन पर म्हणून म्हणूया.
1: तसं मार्गदर्शन करायचं तर तेवढी मी मोठी नाहीये, खर तर आईच आहे. एक सामान्य आईला असामान्य बनवलं तर असं घडू शकतं. प्रयत्न केला की घडू शकतं. आपण म्हणतो ना, प्रयत्न हे रत्न आहे.
0: बरोबर.
1: मग त्यानुसार प्रयत्न केला की घडतं. पण माझं असं मत आहे की असं बाळ आहे किंवा दिव्यांग मूल झालंय म्हणून थकायचं नाही, रडायचं नाही, लढायचं.
0: बरोबर.
1: आणि ते प्रत्येकानं केलं तर खरंच समाजात सुद्धा बदल होतो.
0: नक्कीच.
1: आणि आपल्या स्वतःत पहिला स्वतःमध्ये बदल केला
0: नक्कीच
1: की सगळीकडे बदल घडत जातो. आणि माझं मूल आहे मी सांभाळायला पाहिजे असं नाही, माझं मूल आहे त्याला तयार केलं पाहिजे. आणि ते करताना खूप अडचणी येतात, खूप त्रास होतो त्याच्या ह्याच्यामुळे. आपल्याला आपल्या सगळे छंद, आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवावे लागतात. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं जगता येत नाही. हे सगळं आहे, पण ह्या सगळ्यातून आपण एक मुलगा किंवा आपली मुलगी सक्षम केली याचा जो आनंद आहे
0: तो
1: फार मोठा आहे. आणि तो जो आनंद आहे तो आपण सगळं मिळवल्यासारखं झालं. म्हणजे म्हणतो ना, हे केलं म्हणजे गंगा नहाय गए, तसं ते सगळे धाम मला म्हणजे एकाच ठिकाणी मिळाले. मी अजूनही कुठल्याही धाम, चारो धाम वगैरे काहीही केले नाही. मी माझ्या मुलाला घडवताना सगळे धाम मला मिळाले असं ठरवते.
0: छान.
1: म्हणजे माझी चार धाम यात्रा ह्याच्यातच घडत गेली.
0: नक्कीच
1: असं झालंय.
0: खरंच खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की प्रसंग फक्त हाच असं नाही, फक्त आपण जिद्दीनं उभारणं, प्रयत्न करणं, न खचता खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देणं, म्हणजे तितकी तयारी करणं आणि आपल्यातला कणखरपणा शाबूत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. खरंच संगीताताई, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत इथं आलात, तुमचा हा सगळा प्रवास सांगितलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: मी पण आपली खूप आभारी आहे. आणि आकाशवाणीमुळं माझ्या मुलाला मिल्खा सिंगला भेटायला मिळालं, त्यामुळे मी तर त्यांची खूपच ऋणी आहे. आकाशवाणीचे मी सतशः आभार आहे. धन्यवाद.
0: सख्यांनो, आताच आपण दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. सख्यांनो, एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते, कसं आपल्या मुलाला घडवू शकते हे सांगणारा हा संगीताताईंचा प्रवास आपल्याला थक्क व्हायला लावतो, हे नक्की.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. संगीता राणे यांना आपल्या मुलाला घडवताना किती प्रयत्न करावे लागले, किती तऱ्हेनं अनेक प्रश्नांना समस्यांना तोंड द्यावं लागलं हे आपण जाणून घेतलं. पण कुठंही निराश न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलाला आपणच घडवायला हवं, त्याची प्रगती करायला हवी या हेतूनं त्यांनी जे प्रयत्न केले त्याला त्यांना यश हे नक्कीच मिळालं. कारण त्या कुठंच डगमगल्या नाहीत, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि मुख्य म्हणजे कुठंच हार मानली नाही. आणि त्याचसोबत महत्वाचं की नशिबाला दोषही दिला नाही. म्हणूनच त्यांना आपल्या मुलाला घडवता आलंच आणि बरोबर हे सगळं कार्य देखील करता आलं आणि त्याची त्यांना समाजाकडून शासनाकडून पोहोच पावती देखील मिळाली. प्रत्येकानंच आपलं आयुष्य जगताना न खचता हार न मानता वाटचाल केली तर असं हे उत्तम यश नक्कीच मिळवता येतं. तर आता कार्यक्रमात याच आशयाचं उर्मिला आजगेकर यांचं मनोगत हार का मानायची हे आता आपण ऐकणार आहोत.
1: गाडीचा वेग मंदावला तसं आम्ही बाहेर पाहू लागलो. एक छोटंसं खेडं होतं ते. इथं चहासाठी आमच्या टूर मॅनेजरनं गाडी थांबवली. गाडीतूनच बाहेर बघतो तर एक अगदी छोटं हॉटेल, काळसर मळकट टेबलं आणि तशाच जुनाट खुर्च्या, मोठं छप्पर असलेली चहाची टपरीच खरं तर. नाराजीनं कपाळाला आठ्याच पडल्या, खाली उतरलो. हॉटेल नामक त्या वास्तूच्या चारी बाजूनी 2-2.5 फूट उंचीची विटांची भिंत होती, उघडंच फाटक. त्या फाटकासमोरच वाळूचा मोठा प्रशस्त पट्टा. त्या वाळूत चार पावलं चालावं म्हणून मी खाली उतरले आणि ओहो, त्या विटांच्या भिंतीला चिकटून एक पांढऱ्या सदाफुलीचं रोपटं डोलडोल करत होतं. फार तर 1.5 फूट उंची, 2-3 छोट्याशा फांद्या आणि इतकं फुलांनी लगडलेलं ना, प्रत्येक पानावर 2-3 फुलांचा गुच्छ. सारी फुलं पांढरी शुभ्र, निरोगी, टवटवीत आणि छान

की मोठ्या आकाराची. कसा अगदी नाकापेक्षा मोती जड व्हावा तसा त्या रोपट्याचा नूर होता. दृष्टीस पडल्याबरोबर इतकं मन प्रसन्न केलं त्यानं की आधीची नाराजी कुठच्या कुठं पळून गेली. आज तर चहा वगैरे कसा होता ते काही आठवतच नाही. आठवतं ते फक्त त्या सदाफुलीचं छोटंसं फुलवंती रूप. त्याला पाहून इतके वेगवेगळे विचार मनात आले ना. तिथं होतो तेवढ्या वेळात तिथं कोणी त्याला पाणी घातलंय, त्याच्यापाशी कोणी हात धुतलेत किंवा चूळ भरलीय असं काही दिसलं नाही. मनात आलं कसं हे एवढं इथं फुलून आलं, मुळात याचं एवढंसं बी. ते तिथं पडलं कधी, कुठून पडलं, त्याला पाणी कुठून मिळालं आणि त्यानं ते सारं शोषून घेऊन त्याला अंकुर कसा फुटला, त्याच्या मुळांनी आपले हातपाय कसे काय या दगडा वाळूमधून पसरवले, कसं त्यानं वाळूतून डोकं वर काढून प्रकाशाकडे पाहिलं. आणि एकदा का आपण जीव धरलाय हे लक्षात आल्यावर कसं एवढं प्रफुल्ल रूप त्यानं मिळवलं. अगदी विपरीत परिस्थितीतही फुलून येणं त्याच्याकडून शिकावं. बरोबरच्या मैत्रिणीनं हाक मारली, चहा घेतला, तरी मनात किती किती विचार येत गेले. त्या इवल्याशा बीजाची जगण्याची किती तीव्र इच्छा असेल पहा. त्यानं हार मानायची नाही असं ठरवूनच वाटचाल केली. किती झगडावं लागलं असणार त्याला पाणी उब मिळवताना. एकदा एखादी गोष्ट हवी म्हणून तुम्ही पक्क ठरवलं की अवघं ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळावी म्हणून जणू कट करतं असं काहीसं वाचलं होतं, तेच आठवलं पटकन. आणि त्याची विजिगुषू वृत्ती, तीही मोठीच कौतुकास्पद. आपण मोठं व्हायचंच, कडे खांद्यावर फुलांची बाळं खेळवायचीच आणि जगाकडे जेते होऊनच पाहायचं असाच जणू पण केल्यासारखं त्याचं वर्तन वाटलं मला. गोव्यात असताना आमची सदनिका तळमजल्यावरची होती, मागे मोठं परस होतं, तिथं मी बाग केली. लाल भोपळा, दोडका, कलिंगड यांचं बी देखील पेरलं. आलं की चांगलं उगवून, वेल मोठे झाले, फुलं लागली, कलिंगडाला दोन छोटी फळंही धरली. घरात म्हटलं आता खुरपताना नीट पाहून खुरपा बरं का, नाहीतर वेल कापला जाईल. फुलं फळं धरली आहेत त्यांना, तरीही कसं कोण जाणे ते वेल कापले गेलेच, सुकले का म्हणून बघू गेले तेव्हा समजलं. राग आलाच पण वाईटच जास्त वाटलं. पण नंतर चार आठ दिवसातच बघते तर सुकत आलेल्या कलिंगडाच्या पाना आडून छोटा शहाळ्या एवढं कलिंगड बघतोय जणू घराकडे. थोडं मोठं झाल्यावर ते घरात आणलं. कापू की नको म्हणत कापलं, बघतो तर आत लाल बुंद गर, चवीला अति गोड. इतकं वाईट वाटलं ना. किती जिद्दीनं त्या वेलानं हे फळ अंगावर वागवलं, मोठं केलं आणि आम्हाला दिलं. ते बी लावतानाच्या माझ्या मायेला मी आलेलं ते बक्षीसच जणू. निसर्गात आपल्याला असं नेहमी पाहायला मिळतं. आमच्या घरात शिरायच्या दाराला बाहेरच्या बाजूला दिवा आहे, त्याच्यावर कधी कधी बुलबुल घरट बांधतात. काही दिवसापूर्वी तिथं एका बुलबुलाचं घर बांधणीचं काम चालू होतं अगदी जोरात. घरट अर्ध झालं आणि ते खाली पडलं. त्याच्या कलकलाटानं मी पाहू गेलंय तर घरट पडलेलं. खूप हळहळ वाटली, पण बघते तर काय, लगेच त्यातलीच काडी होऊन गेला की तो पठ्ठ्या दिव्यावर. त्याच सामानाच्या भरीला काही सामान आणून त्यानं घरटं पूर्ण केलं. त्याच्या या चिकाटीला निराश न होता पुन्हा ते काम करून ते पूर्णत्वास नेण्याला मनोमन नमस्कार करण्याखेरीज दुसरं मी किंवा कोणीही काय करणार. अशी जिद्द आणि चिकाटी असणारे व्यक्तीही आपल्या आसपास ओळखीतही असतात. अरे आता हा काही टिकत नाही असं म्हणून बघणारे हळहळतात, पण नंतर बघावं तर ती व्यक्ती नुसतीच तगून राहिलेली नसते तर असं काही अचाट कर्तृत्व तिनं गाजवलेलं असतं की फक्त बोटच नाही तर अख्खा हात आश्चर्यानं तोंडात जातो. याचं परिचयाचं ढळढळीत जिथं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या सिंधुताई सपकाळ. कोणत्या परिस्थितीत त्या होत्या आणि त्यावेळी कितीदा आई ग हे उद्गार त्यांच्या तोंडून आले असतील, आज त्यांनाच आई ग म्हणून हाक मारणारी शेकडो मुलं त्यांना लाभली. अवघ्या प्रतिकूलतेकडेच त्यांनी अजाणता का होईना संधी म्हणून पाहिलं आणि जिद्दीनं एवढं अफाट कार्य केलं. असे प्रसंग नेहमी आपल्या सर्वांच्या दृष्टीस पडतात

0: अशा व्यक्तीही सर्वांना माहीत असतात. या गोष्टींचं स्मरण निराश झालेल्या उमेद हरपलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरणार नाही का? किशोरवयीन आणि नवतरुण वर्ग आज संवाद हरवून बसलाय. अशी मुलं लवकर निराश होतात. ताणतणाव निवळायला, मनातील प्रश्नांची उकल व्हायला, सुहृदांशी संवाद व्हायला हवा, तो होत नाही. मग अशी प्रेरक चरित्र असे उद्बोधक प्रसंग त्यांना सांगितले तर? पण असंही करायला वडीलधारे धजत नाहीत, कारण त्यावर तीव्र प्रतिक्रिया मिळते. जे जे होईल ते पहावे, चिंता करावी, गप्प राहावे असं म्हणून मोठी माणसं तटस्थ राहतात, पण काळजीनं त्यांची झोप हरवतेच. तरी पण मला आपलं सारखं वाटत राहतं की असे प्रसंग अशा व्यक्ती दिशादर्शक ठराव्यात. काल्पनिक गोष्टींपेक्षाही ही प्रत्यक्ष घडलेली घडत असलेली उदाहरणं जास्त परिणामकारक ठरतील, आणि तो परिणाम कायमस्वरूपी देखील कदाचित ठरेल. फक्त चांगल्या गोष्टी वारंवार नजरेसमोर यायला हव्यात, कानावर पडायला हव्यात. पण नेमकं तेच या वर्गाला कंटाळवाणं, बोरिंग वाटतं. पण हल्ली रोज नैराश्यात बुडालेल्या व्यक्तींची, जीवन संपवणाऱ्यांची वार्ता कानी पडते, वाचनात येते, तेव्हा हे मनात येत राहतच.
1: सख्यांनो, आत्ताच पण हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत ऐकलं. श्रोते हो, मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा मी अमृता खानोलकर, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

जोव्वा या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई तामणकर, जयदीप बगवाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं देवयानी कर्वे कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. यानंतर ऐकूया डबल सीट या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत. संगीत दिलं आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अविनाश विश्वजीत यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा, चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा तिसरा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ

0: इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले. सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली. दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं. याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला. त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले.
1: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली. त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय. याअंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी

लागली तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते। मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली। या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट प्रवेश परीक्षा 2026 चे पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली। या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती। आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय। उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे। रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे। जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय। पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली, त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो। इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला। आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्लेऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली। सुनील नारीने सामनावीर ठरला। आज धरमशाला इथं दुपारी 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबरोबर होईल। दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 सुरु होईल। इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला। स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय। टेनिसमध्ये पोर्टुगल एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं। पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं। सिद्धांत बाठियाचं एटीपी चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे। आफ्रिकेत कॉंगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे। इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली। या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं। मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप कोविड-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलंय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केली। त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे। मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 5 दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 सीबीआय कोठडी। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला
उपविजेता

0: जेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथं अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नगरविकास आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस कवायत मैदान इथं महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त तसंच संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्ष आणि महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरं करण्यात येत असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचं नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात झाली. पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना पूर्ण करून जनगणना कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ केला. देशाच्या नियोजनाचं लक्ष समोर ठेवून जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. जनगणना 2027चा पहिला टप्पा स्वगणना 1 ते 15 मे या कालावधीत राबवण्यात आला. त्यानंतर 16 मे पासून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घर गणना करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र प्राधान्याने पूर्ण करावीत तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जाच्या नियामक मंडळाची 108वी तसंच 31वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पुण्यात महाऊर्जा भवन इथं पार पडली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 3,575 लाख रुपयांच्या पूरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ऐतिहासिक किल्ले पुरंदर इथं आयोजित करण्यात आलेल्या जयतु शंभू या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना इतिहासाचा जाज्वल्य अनुभव दिला. मर्दानी खेळांच्या थरारक सादरीकरणातून मराठी शौर्य परंपरेचं प्रभावी दर्शन घडलं. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना यंदाच्या नियोजनात विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. विकासकामं गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा सविस्तर आढावा पवार यांनी घेतला. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचा 94वा वर्धापन दिन आणि आद्य गांधर्व महाविद्यालयाच्या 125व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्म

0: नारायणभूषण आशा भोसले यांना स्वरांजली या कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्यवादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम होता. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मेघना देशपांडे. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: आपण ऐकलं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:46 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

मोनिका भोयर यांनी गायलेली भूपेंद्र नेतनराव यांची रचना आता आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं प्रभाकर ढाके यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: ग्रंथाली प्रकाशनानं 2026 साली प्रकाशित केलेला शिवप्रिया सुशील रवींद्र यांचा उधळ माधळ वारा हा कविता संग्रह मराठी कवितेत नव्या संवेदनांचं रेखाटन करतो असं म्हणता येईल. दोन्ही बाहू पसरून आयुष्याला कवळून धरताना हळूहळू मनात उजाडत जाणारी समज आणि उमज हा या कवितांचा रसाळ गाभा आहे. साध्या पण प्रभावी भाषेत लिहिलेल्या या कविता वाचकाला थेट भिडतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळतात. रूढ काव्य संकेतांच्या पलीकडे जाणारी संवेदना या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. नको तू विचारू असे प्रश्न काही, तमाच्या उरीजे मला ज्ञात नाही, असे मनातले काहूर असो किंवा तात्विक अर्थसूचन करणाऱ्या मी पुढेच ओंजळ केली तर पडली नुसती पाने जी फुलांविना सुकलेली, अशा ओळी असोत, ही कवयित्री शब्दांचे बोट धरून थेट सघन अर्थप्रवाहात उतरते. रूढार्थानी या कविता स्त्रीवादी नाहीत, पण तो जीवाच्या आतून आलेला स्त्रीचा स्वातंत्र्यलक्षी सूर आहे. दमून शिळाढोण झालेल्या गलित गात्र रात्री सुद्धा तिने उमलून यायचे असते चंद्रफुलासारखे तुमच्यासाठी, या ओळीतून स्त्रीच्या अंतर्मनातील वेदनांचे चित्रण दिसते. या कवितात निसर्गाचे विभ्रम आहेत, चंद्र ऋतू पाऊस यांच्याशी जुळलेले बंधानुबंध आहेत आणि ते या कवितेचे सौंदर्य मूल्य आहे. निसर्गाशी जोडून घेणारी मानवी संवेदना हा बहुतेक साऱ्या कवितांचा कणा आहे. काही कवितांमध्ये कोसळणारा रिपरिपणारा किंवा रिमझिमता पाऊस आहे, काही कवितात रंगांचा सुंदर गोफ विणलेला आहे, त्यात मावळतीचे संभ्रम आहेत, सतेज गवत केशरी ऊन आहे, नाट्यमयता भावनेतली उत्कटता अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी ही कविता आहे. मुक्तछंदाचे परिणामकारक उपयोजन करणारी ही कविता विलापिकाही आळवताना दिसते, पण ही विलापिका दुःखरंजनी नाही. मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही किंवा उगीच नाही जन्मोजन्मी कुंती माझी आई रे असं म्हणत स्वतःच्या अनुभव विश्वाचा शोधही अत्यंत सूक्ष्म आणि सजग अशा संवेदनशीलतेने घेत जाणारी ही कविता आहे. ह्या उदासरम्य प्रतिमा विश्वात पायी चाळ बांधून रानोमाळ भटकणारी सायंकाळ आहे. इथे वेदनेचे पंख तुटतात. या कवितात आहे दुःखोत्सवी गाव, ह्यात आहे विझत चाललेली समयी, दिवे लागणीच्या कळा, मनात उडणारे हिरव्या शंकांचे रावे, कवडशांची फुलपाखरं, धसमुसळ्या पावसाचं मुसळधार गाणं आणि मध्यलयीत जपून उतरणारी कविता. एखाद्या प्रश्नचिन्हातून राजहंस गवसेल अशी आशा, मेहंदीच्या वासा इतकी पुसट आठवण, विलक्षण प्रतिमासृष्टी आहे. अमल अमल ऐशा एक वेड्या पहाटे, तरल तरल काही स्वप्नरंगी नहाते, अशा ओळीतून शब्दांची पुनरावृत्ती करून एक सुंदर काव्यात्मक लय निर्माण झाली आहे. त्यामुळे कवितेला प्रवाही आणि संगीतात्मक स्वरूप लाभलंय. अनुभवांची विविधता, कल्पकता, रेखीव गेय रचना, गूढगुंजन आणि रूपकात्मक रचना अशी या कवीची शैली आहे. संमिश्र जाणीवांनी दुभंगलेलं मानवी जीवन मर्ढेकरांना फार पूर्वी भेटलं होतं. दुःख साकळता त्याला पाडा छिद्र, अभद्रात भद्र तेवढेचं असे शिवप्रिया म्हणतात तेव्हा तुकोबांच्याच अभंगाच्या माध्यमातून अस्तित्वाचा संघर्ष मांडावा लागलेल्या काव्य परंपरेचे आपण पाईक आहोत याची जाणीव त्या करून देतात. कविता ही गंभीर आणि जबाबदारीची गोष्ट आहे. दुसऱ्याच्या बळावर अवकाशाचं आव्हान पेलून दाखवणारी, स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी शिवप्रिया यांची कविता आशय, रूपबंध, आविष्कार, अनुभूतींची विविधता आणि संदर्भ या सर्व दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी.

0: मी सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सुरण लागवड याविषयीची माहिती. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सुरण पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान, 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1000 ते 1500 मिलीमीटर योग्य प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या प्रदेशात सुरणाचं पीक चांगलं उत्पादन देतं. पिकाची आणि कंदाची वाढ होत असताना शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अनेक प्रकारच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं, परंतु चांगल्या उत्पादनासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय घटक मुबलक असणारी आणि पुरेसं अन्नद्रव्य उपलब्ध असणारी भुसभुशीत जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. रेती मिश्रित गाळाच्या जमिनीत सुरणाच्या कंदाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू उदासीन असावा. पाणथळ दलदलीच्या अयोग्य निचऱ्याच्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये. सुरण कंदाची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवणी करून भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीमध्ये 10 टन प्रति हेक्टर या प्रमाणात चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून घ्यावं. त्यानंतर 90 सेंटीमीटर अंतरावर वरंबे तयार करून घ्यावेत. काही ठिकाणी खड्डा पद्धत अवलंबली जाते. त्यासाठी जमीन तयार झाल्यावर 45 बाय 45 बाय 45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्ड्यातील मातीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत 2 ते 2.5 किलो प्रतिखड्डा आणि पालापाचोळा मिसळून खड्डा भरून घ्यावा. सुरणाच्या सुधारित जातींमध्ये गजेंद्र ही जात आंध्र प्रदेशातील आचार्य एन जी रंगा कृषी विद्यापीठातील कोवूर या संशोधन केंद्रानं विकसित केली आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून खवखवत नाहीत. तसंच तिची उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद काळसर तपकिरी आणि गर पिवळसर रंगाचा असतो. श्री पद्मा ही जात केरळ आणि दक्षिण राज्यांमध्ये प्रचलित आहे. उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून खवखवत नाहीत, परंतु मुख्य कंदाच्या बाजूला अनेक उपकंद येत असतात. श्री अधिरा ही जात केंद्रीय कंद पीक संशोधन संस्था तिरुअनंतपुरम केरळ इथे विकसित झाली आहे. खाण्यासाठी चांगली आहे. या जातीचं उत्पादन हेक्टरी 40 टन आहे आणि 9 महिन्यांमध्ये काढणीस तयार होते. सुरण पिकाचे कंद काढणीनंतर 40 ते 60 दिवस सुप्तावस्थेमध्ये असतात. या पिकाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यामध्ये करावी. बेणं वरंब्यावर 75 बाय 75 सेंटीमीटर अंतरावर लावावं. लागवड करताना 75 सेंटीमीटर अंतरावर खड्डा करून प्रत्येक ठिकाणी सरासरी 400 ते 500 ग्रॅम वजनाचा कंद लावावा. लागवड करताना बेण्याच्या कोंबाकडील भाग जमिनीच्या पृष्ठभागाकडे राहील याची काळजी घ्यावी. सुरणावर येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा मिश्रित शेणाच्या पाण्यात सुरण कंद बुडवून मग त्याची लागवड करावी. पूर्व मशागतीच्या वेळी भर खत म्हणून 10 ते 15 टन सेंद्रिय खत जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. या व्यतिरिक्त रासायनिक खतांमधून नत्र स्फुरत पालाश 80 60 80 याप्रमाणे प्रति हेक्टर विभागून द्यावं. हे पीक मुख्यतः पावसाच्या पाण्यावरच कोरडवाहू म्हणून घेतलं जातं. व्यापारी दृष्टीने लागवड केल्यास आणि पावसाच्या पाण्यामध्ये खंड पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी. लागवडीनंतर पिकामध्ये आच्छादन करणं हे एक महत्त्वाचं आंतरमशागतीचं काम आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, याशिवाय मातीचं तापमान योग्य राखण्यास आणि तणांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. त्यासाठी वाळलेलं गवत पालापाचोळा याचा वापर करावा. आच्छादन चांगलं केलं तर तणांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय लागवडीनंतर आवश्यकतेनुसार 1 किंवा 2 बेंडणी 30 आणि 60 दिवसांनी करावी. बेंडणी केल्यानंतर खताची मात्रा द्यावी आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी. सुरण पिकावर विशेष कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही, मात्र बुरशीजन्य खोड आणि कंद कुजव्या नावाचा रोग येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना करावी. 0.1% बाविस्टिन किंवा 0.2% कॅप्टन या बुरशीनाशकाचं द्रावण झाडाच्या बुंध्याजवळ ओतावं. लागवड केलेल्या क्षेत्रात पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा. पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. निरोगी बेणं लागवडीसाठी वापरावं. निंबोळी पेंडीचा वापर करावा. बीजप्रक्रिया करूनच बेणं लावावं.
1: श्रोते हो, दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते, त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनात सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमाशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
0: आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्यासमोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे, वातावरणाचे प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटनी तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटनी तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता. दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे. प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो दुपारचे 2:15 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार मीरा श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग अरभी हेमावती आणि सुरुती आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिनची साथ केली होती विमर्शिनी संतोष यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण। पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे। 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली। पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला। पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली। गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा, यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 मध्ये वाढ करून आता 37 करण्यात आली आहे। अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली। या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे। जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत। 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत। ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती NSDL ने दिली आहे। CBSE म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे। येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल। आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील। मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3ऱ्या भाषेचा पेपर नसेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे। नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे। या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे। या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील। तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते। यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे। प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली, तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली, त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. IPL क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये संध्याकाळी 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या हवामान वृत्तानुसार दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडं होतं. राज्यात अमरावती आणि वर्धा या ठिकाणी सर्वाधिक 46 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासात कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 27 डिग्री सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता कोणताही विशेष इशारा नाही. याबरोबरच हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज संपला. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:12 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र नभोनाट्य प्रसारित करीत आहोत सोनियाचा दिवस. लेखिका कल्पना आगाशे. सादरकर्त्या तनुजा कानडे.
2: ए मुक्ता चल बाई चल लवकर डब्बा खायला. अगं सकाळी अगदी घाई घाईनं 2 घास कोंबून कशी बशी आले मी ऑफिसला. त्यामुळे केव्हा एकदा लंच आवर होतोय असं झालं होतं मला.
3: हो बाई चल लवकर. मला सुद्धा झटपट डबा खाऊन राहिलेली कामं उरकायची आहेत.
2: काय गो 2 दिवस दांडी का मारलीस?
3: अगं घरची अडचणी दुसरं काय. माझ्याकडे मी 24 तासाची मुलगी ठेवली होती ना कामाला, तिला मी 10-12 दिवसापूर्वीच काढून टाकलं. अगदीच खाणेडी ग. नंतर 5-7 दिवसासाठी माझी आई आली होती राहायला, पण ती किती दिवस राहणार?
2: बरोबर आहे.
3: म्हणून मग क्रेश मध्ये ठेवायला लागली दोघांना. पण 2 दिवस स्वतःला ताप आला
2: हो.
3: आणि समीर कसला दांडगोबा नुसता. क्रेशच्या बाईंचं लक्ष नसताना वर चढला आणि पडला. केवढी खोज पडली डोक्याला. मग कसली येते मी ऑफिसला?
2: ए कविता ये ना ये. मुक्ता ही कविता धारप बरं का? परवापासूनच लागली आपल्या ऑफिसमध्ये.
3: हो का? अगं मग तू पण ये ना आमच्या बरोबर डबा खायला.
4: हो ना डबा खायलाच तर मी आले तुमच्या बरोबर.
2: अगं मुक्ता आज सोनाली आलेली दिसत नाहीये. बाईसाहेबांचं नुकतंच लग्न झालंय ना, त्यामुळे तिला अजून आपल्यासारखी तारेवरची कसरत जमत नाही. त्यामुळे अगदी दमून जाते ग बिचारी. काल बरं नाही म्हणत होती, पडली असेल आजारी.
3: कोण ग?
2: अगं कोण ग काय सोनाली.
3: मग तिचं काय?
2: मुक्ता आज ना आज तुझं लक्ष काही दिसत नाहीये बाई. आणि हे काय तू एकही ढोकळा घेतला नाहीस? तुला आवडतात ना म्हणून मी मुद्दाम ढोकळे आणले.
3: खरंच आज माझं लक्षच लागत नाहीये.
4: का बरं का लक्ष लागत नाहीये तुमचं?
2: अगं घरचे प्रॉब्लेम्स, दुसरं काय मुलांची सोय काय करायची.
4: खरंच बाई मोठा प्रॉब्लेम आहे हा.
2: बरोबर.
4: माझ्या सासूबाई ना इथं नसतात म्हणून 24 तासाची माणसं ठेवली तर काय एक एक अनुभव आले माहितीये.
2: काय
4: अहो मुलांसाठी ठेवलेलं दूध काय पिऊन टाकतील, टीव्ही काय बघत बसतील.
2: आणि त्यांना टीव्ही बघताना डिस्टर्ब नाही हो करायचं.
4: हो ना.
2: पण सध्या तरी माझा हा प्रॉब्लेम सुटलाय ग. कारण माझी आई सांभाळते ना मुलांना.
4: माझाही प्रॉब्लेम सध्या सुटलाय.
2: कसा काय?
4: अगं आमच्या इथं ना एक नवीन क्रेश सुरू झाली
2: आहे.
4: वीणाताई कर्वे नावाच्या बाई चालवतात.
2: हो का?
4: इतक्या छान सांभाळतात त्या मुलांना.
3: कोणाची क्रेश म्हणालीस?
4: वीणाताई कर्व्यांची.
2: का ग मुक्ता दचकलीशी
3: छे ग कुठे काय काही नाही.
4: अगदी स्वतःच्या नातवंडाचं सुद्धा कुणी करणार नाही ना, इतक्या मायानी करतात त्या क्रेश मधल्या मुलांचं.
2: हो. मग त्यांची सून आणि नातवंड खरंच किती भाग्यवान नाही का ग मुक्ता.
3: काय म्हणालीस? हो ना
4: छे ग कुठली आलेत भाग्यवान.
2: मग
4: त्यांचं आणि सुनेचं पटत नाही म्हणे.
2: हो
4: वीणाताईंना ना मुलांची खूप आवड, पण त्यांची नातवंड त्यांच्याजवळ

0: नसतातच.
1: बरं,
0: म्हणून हाऊस भागवण्यासाठी त्यांनी ही क्रेश काढली म्हणे.
1: छान,
0: दुधाची तहान ताकावर भागवतात. झालं.
1: अशा सुनांना न चांगली वंदनाच्या सासू सारखी सासू मिळाली पाहिजे. मी सांगते
0: कशी गती.
1: तिच्या सासून सरळ सांगून टाकलं.
0: काय,
1: मला काही मुलांना रोज सांभाळणं जमणार नाही. आमच्या मुलांचे आम्ही केलं, आता तुमच्या मुलांचं तुम्ही करा. त्यांचं आपलं नाटक महिला मंडळ चालू असत, मस्त पैकी लाईफ एन्जॉय करतात त्या.
0: अगं, ह्या उलट वीणाताईंचं
1: कसं काय,
0: क्रेश मधल्या मुलांना त्या अगदी घरच्या सारखं सांभाळतात.
1: हो,
0: मुलांकडे नीट लक्ष देता यावं म्हणून थोडीच मुलं घेतात त्या क्रेश मध्ये. त्यांना अगदी स्वच्छ ठेवतात, छान छान गोष्टी सांगतात, खेळ खेळायला देतात, चांगलं वळण सुद्धा लावतात मुलांना त्या.
1: हो का, म्हणजे एक चांगली समाजसेवा झाली ग. खरंच बाई, लहान वयात मुलांवर चांगले संस्कार झालेच पाहिजेत.
2: चला बाई, आज माझं अजून बरंच काम व्हायचं राहिलंय.
0: चला
1: कविता,
0: काय
1: चला आपण पण जाऊया. बाय बाय.
0: बाय
1: बाय.
2: आज ऑफिसला आल्यापासून माझं असंच होत आहे. कामाची फाईल डोळ्यासमोर धरून बसली खरी, पण कामात काही लक्षच लागत नाही. फाईल ऐवजी माझ्या डोळ्यासमोर गेल्या वर्षाभरापूर्वीचा चलचित्रपट दिसतोय. आता कविता म्हणाली त्या वीणाताई कर्वे म्हणजे माझ्या सासूबाई. त्यावेळी सासूबाई, सासरे आम्ही सर्व एकत्र राहत होतो. बारीक सारीक गोष्टींवरून कुरबुरी व्हायच्या, मतभेद व्हायची आणि मनस्ताप व्हायचा. माझी सकाळची ऑफिसची घाई असायची. समीर, श्वेता उठली की आमचा नेहमीचा संवाद सुरू व्हायचा. सासूबाई मुलांनी सदा सर्वदा देवाचं काहीतरी म्हणावं म्हणून त्यांच्या पाठी लागायच्या.
3: चला समीर, श्वेता सदा सर्वदा म्हणा बरं. सदा.

0: अरे नीट मोठ्याने छान म्हणा ना, देवाला ऐकू नको का जायला?
1: सदा सर्वदा योग तुझ्या घाला।
0: ए आजी गा आजी, या शेतटलीला नीट म्हणता सुद्धा येत नाही, त्यापेक्षा मी एकट्यानच म्हणतो।
2: नाही नाही आजी, मी सुद्धा म्हणणार सदा सर्वदा योग तुझ्या।
3: माझ्या अजून किती कामं व्हायची
2: आहेत मम्मी, थांब ना।
0: अगं मम्मा, अजून आमचं देवाचं म्हणून व्हायचं आहे।
2: मला पण म्हणायचंय।
3: बाबांनो या लवकर एकदाचे, अजून रांगोळी अभ्यास व्हायचंय ना, मला उशीर होतोय, पुरं झाली तुमची देवभक्ती?
0: अगं देवच आपल्याला सगळं देतो, मग त्याचं स्मरण उठल्याबरोबर नको का करायला?
3: ते बरोबर आहे ओ, पण मी किती वेळ घालवायचा त्यात? उशीर झाला की मग तुम्हालाच मुलांचं सगळं करावं लागतं।
0: मग करीन की मी,
3: तुम्हाला कशाला यावया त्रास? शिवाय वेळेवर आटोपलं नाही म्हणजे मुलांना सुद्धा शाळेत जायला उशीर होतो।
0: समीर श्वेता जा बाळांनो, उगीच तुम्हाला माझ्यामुळे उशीर नको व्हायला।
2: पण आजी मला आधी देवबाप्पाचं म्हणायचं।
0: नाही नाही, आधी दूध प्यायला जा।
2: नाही आजी, आधी देव
0: जा।
3: आई औषध घेतलं का तुम्ही?
0: हो मगाशीच घेतलं।
3: मग त्या आधी काही खाल्लत का?
0: मला देवपूजेच्या आधी काही खायला आवडत नाही।
3: अहो पण डॉक्टरांनी तुम्हाला बजावून सांगितलंय ना की काहीतरी खाल्ल्याशिवाय औषध घ्यायचं नाही म्हणून, नाहीतर त्रास होतो त्या औषधाचा।
4: अगं मुक्ता, तुझं आणि आईचं काय चाललंय का मगजपासून दोघींच?
0: विशेष काही नाही रे, मी मुलांना रोज देवाचं म्हणायला शिकवते ना, ते आवडत नाही तिला बहुतेक, पण मला वेडीला आपलं वाटत मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवेत म्हणून।
4: सुनबाई, अगं मग कोण नको म्हणते चांगले संस्कार करायला?
3: कोणी नाही, चांगले संस्कार मुलांवर व्हावेत हे बरोबरच आहे, पण त्यामुळे मुलांना उशीर होता कामा नये, अभ्यास राहता कामा नये, मी म्हणते ते चुकीचं आहे का?
4: अगं तुझं म्हणणं का आहे चुकीचं नाही, पण कधी कधी माणसाला कळतं पण वळत नाही, त्याला काय करणार? बर सुनबाई, मी भाजी घेऊन येतो। काय काय भाजी आणायची?
3: ती पॉयवर ठेवली आहे यादी।
4: बर येतो मी हा भाजी घेऊन। हा येतो।
3: हे बघा कुमार, आईंना सारखं सारखं रोज रोज तेच ते सांगायचं म्हणजे अगदी वैताग येतो बाई, मला त्रास होतो मला या सगळ्या गोष्टीचा।
4: अगं तू एवढा काय त्रास करून घेतेस प्रत्येक गोष्टीचा, चालायचं?
3: त्रास करून घेऊ नकोस हे सांगणं सोपं आहे हो। आता हेच बघा ना,

0: अंघोळ पूजा आटपून घरी यायच्या आत जेवण करून घ्यायचं म्हणून कितीतरी वेळा सांगितलं त्यांना. जप वगैरे नंतर केलं तर काय बिघडतं? पण नाही, सर्व आवरून जेवेस तवर गडी थोडंच थांबणार आहे, तो आधीच येऊन जातो. तोपर्यंत यांचं जेवण होत नाही, त्यामुळे बरीच भांडी घासायची तशीच राहतात. पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वेळी पंचायत होते ती माझी.
1: मुक्ता, ए मुक्ता,
0: एवढ्यात झाली वाटतं आंघोळ.
1: अग मुक्ता, मंगळसूत्र कुठं आहे तुझं?
0: अय्या, कुठं ठेवलं बरं मी रात्री झोपताना? नाही, कुठं बरं? छे, काहीच आठवत नाही बाई.
1: एवढ्या मौल्यवान गोष्टी अशा कशा ग कुठेतरी टाकता? हा हे घे, बाथरूम मध्येच विसरली होतीस.
0: अय्या खरंच की? मग अशी काढून ठेवलं होतं ते तिथेच राहिलं.
1: मंगळसूत्राची आठवण होते कशाला? गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळाला कुंकू नाही, बॉयकट आणि हा गाऊनचा डगला. मला नेहमी आवडत असलं.
0: तुम्हाला किती वेळा सांगितलं, मंगळसूत्र न कुंकू असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही. कुंकू हे नवऱ्याचं प्रतीक असलं तरी नवऱ्याचा योग्य मान ठेवणं त्यापेक्षा महत्वाचं आहे. मोठं कुंकू लावलं म्हणजे नवऱ्याचा खूप मान ठेवला किंवा नवऱ्यावर खूप प्रेम असा अर्थ होत नाही. बॉयकटनी वेळ वाचतो आणि गाऊन सोयीस्कर पडतो. हा सकाळी कामाच्या धानलीत गाऊन बदलायचं राहून गेला.
1: चला बाई, अंग धुवून यावं.
2: मुक्ता, तुझा विसराळूपणा आणि अव्यवस्थितपणा फारच वाढत चाललाय हल्ली.
0: हो, पण 10 गोष्टी करायच्या म्हणजे घाई गर्दीत विसरायला होतं. त्या तर मला व्यवस्थितपणा आणि स्वच्छता यावरून नेहमी बोलत असतात. मला आपलं वाटतं आपण नोकरी करतो म्हणून त्यांना त्रास नको व्हायला, म्हणून शक्यतो मी सगळं उरकून जाते. त्यामुळे साहजिकच घाई गर्दीत काहीतरी विसरायला होतं, कुठंतरी काहीतरी ठेवलं जातं. प्रत्येक काम अगदी स्वच्छ स्वच्छ करायला, किस काढायला मला अजिबात वेळ नसतो.
2: पण आई तुला मदत करायला तयार असते, पण तूच तिला काही विशेष करू देत नाहीस. मग ती तरी काय करणार बिचारी, तिला वाईट वाटत तू अशी वागतेस म्हणून.
0: अहो, त्यांची अतिशय चिकित्सा, स्वच्छता आणि चेंगटपणा, सारखं हे करू नको ते करू नको. मी एवढी शिकलेली आहे तर मला काहीच कळत नाही का? सारखं शिकवलेलं मला नाही बाई आवडत, आणि त्यांची ती कटकट नको म्हणून मीच आपली कामं पटापट करून मोकळी होते झालं.
2: अगं मग 10 गोष्टी मला एकटीला कराव्या लागतात असं म्हणण्यात काही अर्थ नाही. चल, मला उशीर होतोय, मला जेवायला वाढ.
1: अहो, जरा 4 शेंगा लागा की मोडायला. सारखं आपलं पेपर वाचन चालूच. काय पाठवीट करता की काय पेपर?
3: अगं पेपर हा काय तुझा शत्रू मित्र आहे का ग? त्याला जरा जवळ घेतला की आपला तुझा चढलाच पारा.
1: काहीतरीच काय बोलता.
3: बघ, ही एवढी 2-2 नातवंड आहेत की तुझ्या मदतीला.
2: आई आणि नाना, आम्ही जरा शॉपिंगला जाऊन येतो. हा
3: बर,
1: आम्ही पण येणार तुमच्या बरोबर.
4: मी पण येणार आजी.
0: नको उशीर, तुम्ही दमाल, कंटाळाल.
1: नाही दमणार, नाही कंटाळणार, मी तरी बाबा तुमच्या बरोबर येणारच.
4: मी सुद्धा.
0: असा हट्ट नका करू रे.
2: अरे तुमच्यासाठी काय काय आणू ते सांगा बघू पटकन.
5: टॅटी टॅटी, मला ना मोठी छान छान बावली आणि भातुकलीचा खेळ.
2: आणि ना आणि.
1: मला काही नको जा.
0: मी माझ्या राजासाठी छान छान नवीन नवीन कपडे आणि.
1: बर, पण बघ हा, नक्की. प्रॉमिस
2: प्रॉमिस
0: प्रॉमिस
2: नक्की.
1: कितीक बाहुल्या आणि ड्रेस पडले, कपडे लहान होऊन फुकट जातात. मग काही नको आणायला.
4: मम्मी
1: मम्मा बरोबर जाणारच.
4: मी पण येणारच.
1: मुलांना न खरं म्हणजे आई बाबा हवे असतात. नोकरीमुळे एरवी तुम्ही त्यांना मिळत नाही, मग सुट्टीच्या दिवशी तरी मुलांना घेऊन जावं बरोबर.
0: पण फार वेळ मोडतो त्यामुळं, आणि मग त्रास होतो होतो खरेदी करताना.
1: पण मग ती हिरमुजतात त्याचं काय?
2: अगं म्हणून तर आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी गंमत जम्मत आणणार आहोत ना.
1: पण अशानं नाही नाही ते हट्ट करण्याची सवय लागते मुलांना.
0: तरी पण आज नेणं शक्य नाही.
2: आई, हिला जरा साड्या आणि भांडी वगैरे घ्यायचे.
1: कपाट भरलंय साड्यांनी आणि घर भरलंय भांड्यांनी, आता आणखी काय खरेदी करायचं? आणि
0: पण नवीन नवीन वस्तू घ्यायची हौस आहे मला.
3: अगं नव्या पिढीला नवं ते हो असं वाटणार. तू कशाला तिला नाही म्हणतेस?
1: बर राहिलं, रात्रीच्या जेवणाचं काय?
0: मी आल्यावर भेळ करणार होते.

0: आता आल्यावर फार उशीर होईल. त्यापेक्षा आपण मुलांना घेऊन जाऊया आणि येताना बाहेरच येऊ काहीतरी खाऊन.
1: आणि आई नानांचं काय?
0: त्यांच्यासाठी आणू की बांधून काहीतरी?
2: मुक्ताबाई, पण हे असलं खाणं खाऊन आमचं पोट हल्ली तक्रार करायला लागलंय बरं का?
3: मुलांना तरी चांगलं का एकसारखं असं अरबट चरबट खाणं?
0: एकसारखं कुठे, पण काही वेळा सोयी पाहावी लागते. नाही तर जाऊ दे, आम्हीच जात नाही कुठे.
4: अगं त्या तेवढं रागवायला काय झालं, जा तुम्ही.
0: नाही नकोच, आता उशिरी खूप झालाय.
4: काय मामा, जाऊया ना बाहेर.
1: हे बघ मुक्ता, आता जर आपण मुलांना कुठे बाहेर नेलं नाही तर ते अगदी नर्वस होतील. चल आपण मुलांना घेऊन निदान कोपऱ्यावरच्या बागेपर्यंत तरी जाऊन येऊया.
4: हो हो, आपण गार्डन मध्येच जाऊया. चल ग मामा, चल ना लवकर.
5: मामा तुझ्याशी कट्टी. हा
1: चला बाई साहेब, चला आता.
4: मामा चल ना ग, नाहीतर तुझ्याशी कट्टी फुजा.
3: बर बर, चला मामा.
1: आई नाना, आम्ही जरा जाऊन येतोच. हा
4: चला चला.

0: समीर झालं ना आता मनासारखं, जा पळ बघू आता खेळायला.
1: मम्मा मी झोपाळ्यावर बसू
2: आणि मम्मा मी घसरगुंडीवर.
0: जा जा पण समीर श्वेताकडे नीट लक्ष ठेव.
3: पळा पळा लवकर आणि व्यवस्थित खेळा. अगं मुक्ता कुलाली झालंय तरी काय ग, बारीक सारीक गोष्टींवरून सारखी रागावत असतेस ती.
0: अहो असं नेहमीच होतं, कधी काही पटकन करू म्हटलं ना तर व्हायचं नाही. त्या 100 ते 60 मोडते घालतात त्या, आणि प्रत्येक बाबतीत आईंचं एक सारखं सल्ला देणं सुरूच असतं. जुनं काही टाकायचं नाही, नवं काही घ्यायचं नाही, एक सारखी काटकसर. मी माझ्या नोकरीच्या पहिल्या पगारातून आईंसाठी कौतुकानं छानशी साडी आणली होती, तर त्या म्हणाल्या अगं मी कुठे विशेष बाहेर जाते, कशाला आणली तेवढी भारी साडी, उगीच खर्च. मला अगदी वाईट वाटलं. हे मी तुम्हाला आज सांगते एवढ्या दिवसानंतर.
3: अगं त्यात तुला दुखवायचा का हेतू असणार आहे आईचा, पण पूर्वी आमची स्थिती चांगली नव्हती, नानांवर खूप जबाबदाऱ्या होत्या, म्हणून आईला अशी काटकसरीची सवय लागली. पै पै जोडून पैसा साठवून त्यांनी मला इतकं शिकवलं, म्हणून तर आज आपल्याला हे दिवस दिसतायत ना.
0: अहो ती मला समजत का नाहीये, पण आता मिळतंय तर का उपभोगू नये माणसानं. कधी स्वतः तर कौतुकानं काही आणायचं नाही, पण
3: आणि समजा आईनं आणलं तरी तुला ते आवडलं जास्त असं नाही. तूच तुझ्या मैत्रिणीचं त्या निलाचं सांगत होतीस ना, तिच्या सासूबाई तिच्यासाठी मुलांसाठी कौतुकाने सारखं काहीतरी घेत असतात, तर हिची उलटीच तक्रार, माझ्या आवडीचं मला काही घेता येत नाही म्हणून.
0: हो ना, तिच्या सासूबाईंच्या वेळी घरची गरिबी होती आणि त्यावेळी एवढं कौतुक करायची पद्धत सुद्धा नव्हती, त्यामुळे त्यांच्यासाठी कधीही कोणी काही कौतुकानं बारभर कापड सुद्धा आणलं नाही, याच त्यांना तेव्हा वाईट वाटायचं. आपल्या सुनेचं तसं होऊ नये म्हणून त्या एवढं जाणून आणत असतात, पण निलाला कुठं त्यांचं मन समजतं.
3: तेच तर म्हणतोय ना मी, माणसाचं मन जाणून घेणंच महत्वाचं असतं.
0: आणि तेच तर फार कठीण असतं, त्यामुळेच तर दोन माणसांचं विशेषतः सासू सुनांचं जमणं कठीण होतं. मी सुद्धा सासूबाईंना चांगल्या मनानं काहीतरी सांगितलं ना तर ते त्यांना कुठे आवडतं. मी तर म्हणणार होते
3: काय,
0: मी म्हणणार होते पण नकोच ते.
3: बोल ना. ए मुक्ता काय ते सांग ना.
0: सांगू.
3: हो
0: तुम्हाला आता प्रमोशन मिळालंय.
3: हो
0: तर ऑफिस तर्फे मोठा फ्लॅटही मिळणार आहे.
3: हो ना. हो मग
0: मग आपण असं केलं. सांगू ना.
3: सांग ना.
0: तुम्ही रागवणार नाही ना.
3: बोल ना.
0: मग आपण तिथेच राहायला गेलो तर
3: काय. काय म्हणतेस तू हे मुक्ता, म्हणजे आपण वेगळं राहायचं. ठेवा, आई नानांनी मला किती प्रेमाने आणि कष्टाने वाढवलंय, एवढ्या छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यापासून वेगळं राहायचं, म्हातारपणी त्यांना एकटं टाकायचं, मला तर ही कल्पनाच सहन होत नाहीये.
0: मला सुद्धा वेगळं राहायचं नव्हतं हो, पण रोजच्या कटकटी आणि तशी कितीतरी जण राहतातच की वेगळी.
3: नाही नकोच. अगं आणि मुलं अजूनही लहान आहेत, आई नाना घरात असतात म्हणूनच आपल्याला मुलांची काळजी नसते, नाहीतर रोज नित्य नव्या अडचणींना तोंड देताना ना की नऊ येतील आपल्या.
0: नाहीतरी अनुभवानेच माणूस शहाणा होतो म्हणतात ना, मग आपण ही वेगळं राहण्याचा अनुभव घ्यायला काय.

0: बघो, आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखं वाटेल तुला. त्यापेक्षा तूच बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिक जरा.
1: चला बाई, मुलं यायची वेळ झाली. मुलांना भूका लागली असती. स्वयंपाकाचं काहीतरी बघायला हवं. का हो
2: काय
1: तुम्हाला नाही वाटत हल्ली मुक्ता भारीच रागावते असं? असं नाही, असं तिला म्हणता कामा नाहीये. लगेच बिनसतच तिचं आजच्या सारखं.
2: हे बघ, तू तुझं तत्वज्ञान जरा बाजूला ठेवायला शिक. म्हणजे हे असं नेहमी नेहमी होणार नाही.
1: कोणाला काही चांगलं हिताचं सांगायला जाऊ नये हेच खरं.
2: अग मी तुला नेहमी हे सांगत असतो की आपल्याला कुणी विचारल्याशिवाय आपण दुसऱ्याला सारखा सारखा सल्ला देऊ नये म्हणून. अगदी योग्य सल्ला असला तरीही दुसऱ्याला तो आवडतोच असं नाही. तुला ती पंचतंत्रातली चिमणी आणि वानराची गोष्ट माहित आहे की नाही?
1: कोणती हो?
2: सांगतो हे बघ, एकदा खूप पाऊस पडत असतो, थंडगार वाराही सुटलेला असतो. एका झाडाखाली एक वानर थंडीनं कुडकुडताना एक चिमणी पाहते. त्या झाडावर तिचं घरट असत. तेव्हा थंडीनं कुडकुडणाऱ्या त्या वानराला ती आळशी आणि मूर्ख म्हणते. त्याला घर बांधण्याचा सल्ला देते.
1: बरोबर.
2: खरं म्हणजे वानर आळशी असतेच, चिमणीचा सल्ला योग्य असतो. पण चिमणीच्या निंदेनं आणि सल्ल्यानं वानर एवढं रागवत की रागा रागानं तिचंच घरट मोडून टाकत. हो ना? म्हणून शक्यतो विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नये, गप्प राहावं, तेच पुष्कळदा फायदेशीर असत. एकूण काय, स्वभावाला औषध नाही हेच खरं.
0: कुणाच्या स्वभावाला औषध नाही ना?
2: कोणाच्या? नाही नाही, असं काही नाही. आपलं कोणाचा
0: हे मात्र खरं.
2: या दोघींच बघ ना, दोघीही आपलं म्हणणं सोडायला तयार नाहीत.
0: ना ना, मग यातून मार्ग काढायचा कसा?
1: आम्ही तर काही आता बदलणं शक्य नाही बाबा.
0: असं कसं म्हणतेस आई? दोघींनी थोडं थोडं जमून घ्यायला पाहिजे.
1: पण तरीही या वयात बदलणं कठीण आहे.
2: मग यावर उपाय काय बरं? कुमार
0: काय ना,
2: तुला ऑफिस तर्फे मोठा फ्लॅट मिळणार आहे.
0: हो ना?
2: मिळणार आहे ना.
0: हो ना.
2: मग तुम्ही तिथं राहिलात तर
0: काय,
2: म्हणजे जवळ राहूनही आणखी संबंध बिघडण्यापेक्षा दूर राहून गोडीत असावं हे बरं.
0: नाना, म्हणजे तुम्हाला सुद्धा असंच वाटत?
1: म्हणजे आणखी कोणाला असंच वाटतंय?
0: नाही नाही, आणखीन कोणाला नाही का?
1: कळेल कोणाला ते.
2: बर, ते जाऊ दे. पण मी तुम्हाला खरंच सांगतोय की तुम्ही खरोखरच खुशाल कंपनीच्या ब्लॉक मध्ये राहा ना.
0: नाना, उलट मी तर विचार करत होतो की फ्लॅट तयार झाला की आपण सर्वजण तिथे आरामात राहू. खरं म्हणजे असं वेगळं राहणं मला अजिबात पटत नाहीये.
1: मला सुद्धा हे कसं तरीच वाटतंय रे कुमार. पण तुम्हाला जर खरोखर तिथे सुख लागणार असेल ना, तर जरूर जा तुम्ही तिथे. आम्ही राहू इथे. कुठेही असा पण सुखात असा बाबांनो, म्हणजे झालं.
3: आणि तेव्हापासून आम्ही वेगळे राहायला लागलो. हे आपण बरोबर केलं का चुकीचं असं रोज हल्ली माझ्या मनात येतं. रोज रोज त्याच त्या पूर्वीच्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि कोणाचं बरोबर किंवा कोणाचं चूक तेच कळेन असं होतं. आज तर माझ्या हातून काहीच काम होत नाहीये. त्यापेक्षा कन्सेशन घेऊन घरी जावं का? जाते, आता घरीच जाते.
4: डॅडी आले, डॅडी आले, डॅडी. आज आम्हाला मम्माना लवकर आणलं क्रेश मधून घरी.
5: हा डॅडी.
0: हो का? व्हेरी गुड. काय ग मुक्ता, आज इतक्या लवकर घरी? बरं नाही की काय?
3: जरास ए, जरा प्लीज तू चहा घेशील ना, तेव्हा मुलांना पण कॉफी आणि बिस्किट दे ना.
0: जशी राणी सरकारांची आज्ञा. चहा कॉफी सर्व करतो आणि आपल्यालाही देतो.
3: थँक यू.
4: मम्मा रोज काय ग बिस्किट नाही तर ब्रेड? आजी आम्हाला कशी गरम गरम पोहे थालीपीठ असं काहीतरी मस्त करून द्यायची खायला, नाहीतर तू जा.
3: अरे पण मला ऑफिस मधून यायला उशीर होतो ना.

0: तयार करून ठेवलंय डायनिंग टेबलवर, जा बघू खायला दोघं जण. आणि राणी सरकार, तुमच्यासाठी या नोकरानं गरम गरम चहा आणलाय, घ्या लवकर म्हणजे जरा बरं वाटेल. आणि डॉक्टरकडे चला.
1: डॉक्टरकडे काही नको, मला ना मेंटल फटीक आलाय. माझी नोकरी, त्यामुळे मुलांची आबाळ, सर्वांची धावपळ, शिवाय क्रेश चांगली नाहीये. आता असं वाटत, त्यावेळी घरच्याच माणसांचे तालेवर सांभाळले असते तर बरं झालं असतं. आईंच्या बारीक सारीक गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं असतं तर. छे, चुकलंच माझं.
0: हे तुझं तुलाच पटलं हे बरं झालं.
1: माझी एक मैत्रीण म्हणत होती की आईंची क्रेश फार चांगली चालली म्हणून.
0: ते मलाही माहितीये ग, पण उपयोग काय? रोज पार्ल्याहून बोरिवलीला मुलांना कसं पोहोचवणार आणि आणणार?
1: ए, त्यापेक्षा आई नानांना तिथं राहायला बोलवलं तर. इथंच चालवतील त्या क्रेश.
0: आयडिया छान आहे ग, पण त्यांना ती पटली पाहिजे ना. ठीक आहे, बघू विचारून.
2: हौसेनं क्रेश सुरू केली आहे खरी, पण एक एक अडचणीने नकोस होऊन गेलाय अगदी.
3: हो ना, माझ्या दुखण्यात तर तुझी धावपळ पाहिली की माझा जीव अगदी असा कासावीस होऊन जायचा.
2: तरी कुमार मुक्ता सुद्धा अधून मधून सुट्टी घ्यायचे, मदत करायचे.
3: मुक्ताच तर सारखं चाललं होत, बरं वाटेपर्यंत तिकडे जायला या म्हणून.
2: हो ना,
3: खरं सांगू मुक्ता जरी फटकळ असली तरी मनाने फार निर्मळ, फार प्रेमळ आहे ती.
2: हो हो, आणि कामालाही अगदी वाघ आहे. मला सुद्धा हल्ली कधी कधी वाटत आपण सुद्धा तिचं मन समजून घ्यायला हवं होत.
3: माणूस दूर राहिलं की त्याची किंमत कळते, हेच खरं आहे.
2: हो बाई, हल्ली तर मला पदोपदी मुक्ताची आठवण येते. अहो, त्यांना आपण इकडे बोलावून घेतलं तर.
3: कापलं तरी ते आपलं.
2: खरंय बाई.
3: पण त्यांना आता मोठ्या फ्लॅट मध्ये राहायची सवय झालेली आहे. या या या, 100 वर्ष आयुष्य आहे.
0: नाना कसे आहात तुम्ही?
3: अगं ए ए, कोण आले बघितलंस का?
2: अगं बाई, कुमार,
3: सुनबाई, नातवंड सगळे आली
2: आहेत. आजी, आम्ही आलो, आम्ही आलो. अरे वा, छान छान, आताच तुमची सर्वांची आठवण काढली होती सोन्या.
0: का गाय?
2: अरे क्रेश सुरू केलीये खरी, पण मध्यंतरीच ह्यांचं दुखणं, गंगूबाईच्या दांड्या आणि इतर अडचणी, त्यामुळे क्रेश बंद करावी असं वाटायला लागलं मला. जीव अगदी मेटाकुटीला आलाय नुसता.
0: आमचा सुद्धा जीव मेटाकुटीला आलाय नुसता आई.
1: का बरं? हे असलंच गडी माणसांचे, क्रेशचे प्रॉब्लेम्स.
0: म्हणून हिच्या मनात आलं, आपला चांगला मोठा फ्लॅट आहे, इथंच आईनं क्रेश सुरू केली तर.
2: पण आता हे घर सोडून यायला नकोस वाटेल रे. त्यापेक्षा क्रेश चालू केले तर होईल तितके दिवस चालवायची, होत नाहीस झालं की बंद करायची.
1: नको हाय, तुमच्या क्रेश बद्दल फार चांगलं ऐकलंय मी. तुमच्या क्रेशचा फायदा इतरांबरोबर तुमच्या नातवंडांनाही मिळू द्या. मीही जमेल तशी मदत करेन ना तुम्हाला.
2: ते सगळं ठीक आहे ग, पण पुन्हा एकत्र राहिल्यावर पुन्हा मतभेद, पुन्हा धुसफूस आणि सर्वांच्याच डोक्याला त्रास.
1: पण आई, तुमच्या बोलांचं मोल मला आता अनुभवाने समजलंय. त्यावेळी तुम्ही काही सुचवलं शिकवलं की मला राग यायचा, पण आता आता पटतंय की आमच्या फायद्यासाठीच होतं ते सगळं.
2: आणि बरं का मुक्ता, मी सुद्धा काळाप्रमाणे काही प्रमाणात बदलायला हवं होतं हे मला सुद्धा आता पटतंय.
0: जनरेशन गॅप असते ना, ती बुजवण्यासाठी प्रत्येकानंच प्रयत्न करावा लागतो आई.
3: प्रेमाची लुडबुड फार करू नये माणसानं. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितके मत. आणि एकमेकांच्या प्रेमापोटी आपल्या मनाला थोडीफार मुरड प्रत्येकालाच घालावी लागते.
0: खरंच एकमेकांची पट्ट मन जुळतात, एकमेकांना सावरून घेतलं जात.
2: हो रे बाबा, अगदी बरोबर बोललास.
1: आणि मग घरातल्या माणसांचा एकमेकांशी सुसंवाद निर्माण होतो, तोच खरोखर सोनियाचा दिवस.
4: सोनियाचा दिवस, कल्पना आगाशे लिखित नभोनाट्यातच आपण ऐकलेत. भूमिकेनुसार पात्र परिचय: कुमार मुकुंद जोशी, सासूबाई आणि समीर, ललिता कोल्हारकर.

0: नाना रामचंद्र कुलकर्णी, शुभदा अकल्पिता तुळापूरकर, कविता आणि श्वेता तनुजा कानडे आणि मुक्ता मीना विटावलकर, निर्मिती सहाय्य विनायक मोरे आणि सादरकर्त्या होत्या तनुजा कानडे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: सोनियाचा दिवस हा हे नवोनाट्य आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सायन्स कॉर्नर.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज आपण एका अशा विशेष व्यक्तीशी बातचीत करणार आहोत की ज्यांनी खगोलशास्त्र या विषयामध्ये PhD केली आणि त्यानंतर एका विशेष अशा महत्त्वाच्या प्रोजेक्टवर सुद्धा त्यांनी काम केलं आणि आता त्या वेगवेगळ्या संशोधनांना किंवा विज्ञानाच्या वेगवेगळ्या घडामोडींना मराठीमध्ये खूप साध्या सोप्या शब्दात त्याची मांडणी करून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तर आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण स्वागत करूया डॉक्टर विनीता सुरेश नवलकर यांचं. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमच्या ॲस्ट्रॉनॉमी या विषयामधल्या PhD बद्दल थोडं सांगा, त्याचबरोबर तुम्ही ॲस्ट्रोसॅट सारख्या ज्या विशेष एका प्रोजेक्टवर काम केलं त्याबद्दल सांगा आणि आता तुम्ही जे जर्नलिझमचं काम करत आहात त्याबद्दल पण थोडी माहिती द्या.
3: मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये PhDला जॉईन झाले आणि माझं PhDचं दोन टॉपिक्स होते बेसिकली. पहिले काही वर्ष मी आपला भारताचा जो ॲस्ट्रोसॅट सॅटेलाईट लॉन्च केला गेला 2015 त्यावर काम केलं. तर ॲस्ट्रोसॅट हा सॅटेलाईट बेसिकली मल्टीवेव्हलन सॅटेलाईट आहे. त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे पेलोड्स होते. तर त्यातला एक पेलोड सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप, ह्याच्यावर माझं काम होतं. नॉर्मल टेलिस्कोप सगळ्यांनाच माहिती असतात, पण एक्सरेचे जे टेलिस्कोप असतात ते काहीसे वेगळे असतात. त्याच्यात एक सिंगल आरसा नसतो तर मल्टिपल आरसे असतात आणि ते सगळे आरसे एकत्र एका ठिकाणी एक्सरेजना फोकस करतात. तर ह्या सगळ्या अशा आरशा म्हणजे आपल्या ॲस्ट्रोसॅटमध्ये किंवा सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोपमध्ये साधारण 320 असे आरसे होते. तर ते 320 आरसे एकत्रित एका बिंदूवर फोकस करतील तर त्याची एक्झॅक्टली अलाइनमेंट कशी करायची, तर त्याचं काम आम्ही साधारण 2 आम्ही ह्याचं काम करत होतो. आणि याचबरोबर इतर ग्राउंड टेस्टिंग जे असतं की हे आरसे टेम्परेचर हाय टेम्परेचर विथस्टँड कसं करतील किंवा लो टेम्परेचर विथस्टँड कसं करतील त्याचं टेस्टिंग, किंवा आरशांची रिफ्लेक्टिव्हिटी किती आहे, कारण एक्सरेज जे येतात ते खूप पटकन स्कॅटर होऊ शकतात आपल्या नॉर्मल विजिबल लाईटपेक्षा. तर ते स्कॅटरिंग होऊ नये म्हणून त्याची रिफ्लेक्टिव्हिटी किती जास्ती जितकी मेंटेन करता येतील तितकी मेंटेन करणं, स्मूथनेस चांगला ठेवणं, तर ह्या सगळ्याचं बेसिकली जे ग्राउंड कॅलिब्रेशनचं जे काम आहे ते आम्ही साधारण 2.5 करत होतो लॉन्चच्या आधी. आणि त्यानंतर मग हे टेलिस्कोप इव्हेंच्युअली इस्रोकडे सबमिट करण्यात आली आणि जेव्हा ते सॅटेलाईटवर माउंट केली गेली त्यानंतरचं कॅलिब्रेशन आणि टेस्टिंगचं काम आम्ही आणखीन 1 करत होतो लॉन्चच्या आधी. तर असं हे माझं हा पहिला टप्पा होता माझ्या PhDच्या कार्यातला. आणि त्यानंतर दुसरा टप्पा हा होता की ही होती एक सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप. म्हणजे एक्सरे साधारण आपण 2 भागांमध्ये डिवाईड करतो, म्हणजे लोअर एनर्जीवाले एक्सरे आणि हायर एनर्जीवाले एक्सरे. तर ही टेलिस्कोप लोअर एनर्जी एक्सरे म्हणजे 10 kilo electron volt एवढे एक्सरेज रिफ्लेक्ट करू शकत होते. तर त्यानंतरचे एक्सरेज जे येतात आपल्याला म्हणजे जगात युनिव्हर्समधनं बरेच हाय एनर्जी प्रोसेसेस असे असतात ज्याच्यातनं ते 80 kilo electron volt एक्सरेज येऊ शकतात किंवा त्यापेक्षा जास्ती kilo electron volt एक्सरेज येऊ शकतात. तर हे आपण कसे कॅप्चर करू का, कसे रिफ्लेक्ट करू आणि त्याचे इमेजेस आपण कसे घेऊ शकतो, तर त्यासाठी हार्ड एक्सरे टेलिस्कोप याच्यावर मी काम सुरू केलं होतं. तर ह्याच्यामध्ये मिरर्स म्हणजे साधारण ह्या मिरर्सची अलाइनमेंटची पद्धत किंवा मांडण्याची पद्धत सारखीच असते पण त्याचं कोटिंग वेगळं असतं. ॲस्ट्रोसॅटमध्ये जे मिरर्स वापरले गेले ते आपण गोल्ड मिरर्स वापरले, सोन्याचं कोटिंग होतं ॲल्युमिनियम फॉइल्सवर. पण हार्ड एक्सरेसाठी जे मिरर्सवर आम्ही काम करत होतो त्याच्यामध्ये पातळ काच म्हणजे साधारण 0.3 mm एवढी पातळ काचची शीट घेऊन त्याला कर्व करायचं, म्हणजे पॅराबॉलिक शेपमध्ये कर्व करून त्याच्यावर मग टंगस्टन आणि सिलिकॉनचे लेयर्स द्यायचे. तर सिंगल लेयर न देता तर साधारण 300-300 लेयर देऊन त्याचं असं बँड रिफ्लेक्टर तयार करायचा, हे काम मी करत होते. हे माझं PhDचा हा दुसरा टप्पा होता. तर अशा टाईपचे एक प्रोटोटाईप मिरर्स आम्ही तयार केले माझ्या PhDच्या दरम्यान आणि त्यावर आता ऑफकोर्स पुढे भारतामध्ये काम होऊ शकेल अशा टाईपचे मिरर्स वापरून. तर माझं काम होतं प्रोटोटाईप मिरर्स तयार करण्याचं, तर ते मी तयार केले. तर पी एच डीनंतर मग हे काम काही प्रमाणामध्ये पी आर एलमध्ये मी सुरू ठेवलं होतं, आणि मग नंतर मला काही फॅमिली कारणास्तव मला मुंबईत परतावं लागलं. तर तिथून खरं तर मी करिअरचं वेगळं डिरेक्शन घेतलं. सुरुवातीला एज्युकेशन बेसिकली, तर ॲस्ट्रॉनॉमी मला तर आवडायचंच, म्हणजे शालेय वयापासून ॲस्ट्रॉनॉमीची आवड होती, त्यामुळे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पी एच डी करायचे हे तर मी आधीपासून म्हणजे ठरवलेलंच. पण वेगवेगळ्या म्हणजे टप्प्यात वेगवेगळे मार्ग मिळत गेले. म्हणजे ऑफकोर्स शाळेत असताना मला एक्झॅक्टली मी एक्सरे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करीन असं काही मी ठरवलेलं नव्हतं, पण एक ॲस्ट्रॉनॉमीची इन जनरल आवड होती. तर मग पुढे मग बी एस सी एम एस सी करताना वेगवेगळे रिसर्चर्स भेटत गेले, सिनियर्स भेटत गेले, त्यांच्यामधनं नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या, आणि इव्हेंच्युअली असंच मार्ग मिळत जाऊन मी इव्हेंच्युअली टी आय फारमध्ये लँड झाले. तर त्याच्यानंतर मात्र मग जेव्हा मी परत मुंबईत येऊन सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमध्ये जॉईन झाले, तिथून जास्ती करून रिसर्चपेक्षाही जास्ती एज्युकेशन ह्याच्यामध्ये मी थोडंसं वळले. तिथे रेग्युलर कोर्सेसमध्ये तर मी शिकवत होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं आउटरीच वाढवणं, म्हणजे लेमॅनपर्यंत सामान्य माणसांपर्यंत ॲस्ट्रॉनॉमी हा विषय पोचवणं, ह्याच्याकडे मी जरा जास्ती माझा कल वाढला. आणि मग पब्लिक लेक्चर्स घेणं किंवा आर्टिकल्स लिहिणं, अजूनही मी जसं जमेल तसं पब्लिक लेक्चर्स वेगवेगळ्या टॉपिक्सवर ॲस्ट्रॉनॉमीची घेत असते, आणि जसं जमेल तसं आर्टिकल्स वेगवेगळ्या ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड विषयावर लिहिणं, जास्ती करून मराठी न्यूजपेपर्समधनं, तर म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या क्राऊडपर्यंत मी पोचू शकेन. तर असे प्रयत्न माझा आहे. आणि हे करता करताच कुठेतरी मला असं सायन्स जर्नलिझम म्हणा किंवा पब्लिकेशनमध्ये शिरायला मला स्कोप मिळाला खरं तर. आणि मग मी सुरुवातीला जर्नल फॉर व्हिज्युअलाइज एक्सपेरिमेंट या कंपनीमध्ये काम करत होते, जिथे आम्ही सायन्सचे टॉपिक्स, बेसिक सायन्सचे टॉपिक्स, ॲडव्हान्स सायन्सचे टॉपिक्स व्हिडिओद्वारे स्टुडंट्सपर्यंत किंवा टीचर्सपर्यंत पोहोचवण्याचं बेसिक काम आम्ही करत होतो. आणि त्यानंतर ॲक्च्युअल पब्लिकेशन हाऊसमध्ये मी गेले काही वर्ष काम करते. तर तिथे सध्या मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जर्नल्स हँडल करते. त्याचं जे पीअर रिव्ह्यूचं जे एंड टू एंड प्रोसेस आहे त्याच्याकडे मी बघते. तर हे प्रोसेस बेसिकली म्हणजे आपण कुठलेही आता रिसर्च पेपर्स जे येतात, कुठलेही रिसर्चर्स रिसर्च करतात, त्याचे आपण पेपर्स पब्लिश करतो. तर ते पेपर पब्लिश करतानाचं त्याचं जे पूर्ण प्रोसेस असते की पेपर सबमिट केल्यापासून तो पेपर पब्लिश होईपर्यंत, तर ही पूर्ण प्रोसेस सध्या मी हँडल करते काही जर्नल्सची. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडं कमिशनिंगचं काम पण, की आता कुठले टॉपिक्स सध्या ट्रेंडिंग आहेत किंवा कुठल्या टॉपिक्सवर रिसर्च जास्ती होतोय जगामध्ये, तर त्या टॉपिक्सवर आपण एखाद्या जर्नलमध्ये काही स्पेशल कलेक्शन काढू शकतो का वगैरे, तर मग ते कसं म्हणजे मग ते काढायचे, मग त्याचं जी एन्टायर प्रोसेस आहे ती सुद्धा सध्या मी सेज पब्लिकेशनमध्ये पाहते.
2: श्रोते हो, लॅबोरेटरीमध्ये संशोधन करणं हा एक भाग झाला, आणि या संशोधनाचा काही निष्कर्ष निघाल्यानंतर तो समाज उपयोगी जर असेल तर हा निष्कर्ष, याचे रिझल्ट्स, या संशोधनाचे रिझल्ट्स समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कुठलाही संशोधक हे त्याच्या रिसर्च पेपरमधनं करतो, आणि अशा वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपरचं रिव्ह्यू करण्याचं काम सध्या डॉक्टर विनीता करतात. तर मॅडम, एखाद्या शोध निबंधाचं म्हणजेच रिसर्च पेपरचं परीक्षण करताना तुम्ही नेमक्या कोणकोणत्या बाबींकडे लक्ष देता?
3: सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की जो शोधनिबंध आलाय तो त्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतो की नाही, की म्हणजे आता प्रत्येक जर्नलचा एक काहीतरी स्कोप डिफाईंड असतो की ह्या ह्या टॉपिक्सवर आपण पब्लिश करायचं. तर काही ब्रॉड असतात, काही नॅरो स्कोप असतात. तर बऱ्याच वेळेस असं होतं की असे काही पेपर्स आमच्याकडे येतात की ते एक्झॅक्टली त्या स्कोपमध्ये बसत नसतात. सो पहिलं आमचं काम हे असतं की ते व्हेरीफाय करणं की तो पेपर आपल्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतोय की नाही. मग जर तो बसत असेल तर मग बाकीचे चेक्स असतात की बाबा तो पेपर, जसे जर्नलचे काही क्रायटेरिया असतात की अशा पद्धतीने तो पेपर मांडला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून म्हणजे त्या जर्नलमध्ये पब्लिश करणं सोपं जातं. तर मग ते सगळे चेक्स असतात की ऑथरनी आम्हाला ती सगळी डिटेल्स दिली आहेत की नाही, म्हणजे ऑथरची अफिलिएशनची डिटेल्स, त्यांचे ऑफिशियल ईमेल आय डी किंवा त्यांचे डिटेल्स बेसिक, किंवा को ऑथर्स असतील तर त्यांचं कन्सेंट. बऱ्याच वेळेस असं असतं की एक ऑथर हे सगळं सबमिट करतो, पण त्याच्यामध्ये म्हणजे पेपरमध्ये काम करणारे दुसरे ऑथर्स पण असतात, मग त्यांचंही कन्सेंट आमच्यासाठी गरजेचं असतं की हा निबंध पब्लिश करायचा का नाही करायचा, कारण त्यांचंही काम त्याच्यामध्ये जोडलेलं असतं. तर हे सगळे जे टास्क असतात ते सुद्धा जर्नलमध्ये पेपर आल्यानंतर चेक करावे लागतात, तर ते व्हेरीफाय करणं. आणि मग जेव्हा पेपर सगळं व्हेरीफाय होतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही पण असते की ऑफकोर्स रिसर्चर्स खूप जेन्युइनली त्यांचं काम पब्लिश करायला विश्वासाने आमच्याकडे देतात, तर ते जेव्हा असतं

0: तेव्हा चुकीचे पेपर पण पब्लिश होऊ नये हे सुद्धा बघणं हे आमचंच काम असतं, की जसे आम्हाला खूप इंटरेस्टिंग चांगले आउट ऑफ द बॉक्स पेपर्स येत असतात किंवा काय त्याला करंट टॉपिक्सवर खूप चांगले पेपर्स येत असतात, त्याचबरोबर कधी बऱ्याच वेळेस असं पण असतं की काही अनएथिकल पेपर्ससुद्धा आमच्याकडे येतात. तर मग ते अनएथिकल पेपर्स कुठले आहेत हे नॉर्मल पेपर्सपासून वेगळे करणं आणि ते रिजेक्ट करणं हे सुद्धा आमचंच बेसिकली काम असतं. कारण कसं आहे की रिसर्च जरी म्हटलं आपल्याला किती असं जरी वाटलं की रिसर्च म्हणजे काम तर डेफिनेटली उत्तम चालूच असतं, तो प्रश्नच नसतो, पण त्याचबरोबर रिसर्चर्सना पब्लिश करणं कुठेतरी म्हणजे जॉब सिक्युरिटी म्हणा किंवा स्टुडंट्सच्या दृष्टीने PhD कंप्लीट करण्याच्या दृष्टीने म्हणा पब्लिश करणं हे फारच गरजेचं असतं. मग जेव्हा पब्लिश करणं हे जेव्हा गरजेचं असतं तेव्हा काही अनएथिकल प्रॅक्टिसेससुद्धा समोर येतात, तर मग त्या प्रॅक्टिसेस म्हणजे चुकीचे पेपर पब्लिश होऊ नये ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर हे चेक आम्ही खूप रिजिडली करत असतो. आणि बऱ्याच वेळेस असं असतं की ॲज अ रिसर्चर म्हणजे मी हे सांगू शकते की आता सपोज मी एक पेपर पब्लिश केला, तो पेपर लिहिताना मी एका विशिष्ट पद्धतीने इंट्रोडक्शन लिहिलं किंवा काही रिझल्ट्स मी त्या पेपरमध्ये मांडले, त्याच्यानंतर मग 1 वर्षांनी मी त्याच टॉपिकवर काम करते मला पुढचे काही रिझल्ट्स मिळाले. जेव्हा आपण दुसरा रिसर्च पेपर पब्लिश करतो त्याच टॉपिकवर तेव्हा तो कमीत कमी 30% वेगळा असणं गरजेचं असतं. तर ते सुद्धा आम्ही बऱ्यापैकी चेक करत असतो की कुठला पेपर रिपीटर नाही होत आहे, भले ते त्याच रिसर्चरनी केला असेल किंवा दुसऱ्या रिसर्चरनी केला असेल, पण जर तो 30% वेगळा नसेल तर मग तो पेपर पेपर म्हणून छापणं बरोबर नसतं. तर हे सुद्धा आम्ही म्हणजे व्हेरीफाय करत असतो. तर हे सगळे जे चेक्स आहेत किंवा बऱ्याच वेळेस जर तुम्ही कुठलं एखादं स्वतःचं किंवा दुसऱ्या रिसर्चरचं जर केलेलं काम तुमच्या पेपरमध्ये मांडून त्यावर आधारित दुसरं पुढचं काम देणार असाल तर ते साईट करणं गरजेचं असतं. तर मग ते बरोबर ते रिसर्चरनी साईट केलंय की नाही, ते पेपर्स आपल्या रेफरन्सेसमध्ये मांडलेत की नाही.
1: एखाद्या वेळेस जर असं झालं की एखाद्या विषयावर दोन वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपर तुमच्याकडे जर आले असेल आणि एकाच विषयावर दोघांचे रिझल्ट जर कॉन्ट्रॅडिक्टरी असतील, मग अशा वेळेस तुम्ही काय करता?
0: आम्ही आमचे बेसिक चेक पहिला करतो. जर कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट्स असतील जे सायन्समध्ये येऊच शकतात म्हणजे ते आम्ही नाकारू शकत नाही बेसिकली, पण हे मग त्या त्या फील्डमधले जे एक्सपर्ट म्हणून आम्ही रिव्ह्युअर्सना बोलावतो हे रिव्ह्युअर्सकडनं जजमेंट येणं गरजेचं असतं. कारण आमच्याकडे आता एक जर आम्ही म्हटलं की आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पेपर्स बघते, तर माझी पूर्ण बॅकग्राऊंड तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नाही आहे, पण जरी सपोज मी सपोज ॲस्ट्रॉनॉमीचे जरी बघत असले तरी मी त्याच्यावर कमेंट नाही करू शकत की जरी कॉन्ट्राडिक्ट रिझल्ट आले तर ते पूर्ण बरोबर आहेत का चुकीचे आहेत. तर हे पूर्ण मग आम्ही इन्व्हाइट केलेल्या रिव्ह्युअर्सवर, दोन रिव्ह्युअर्स तरी कंपल्सरी असतं इन्व्हाइट करणं, पण आम्हाला जर वाटलं की बाबा दोन रिव्ह्युअर्सचे रिव्ह्यू इनफ नाही आहेत तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स सुद्धा इन्व्हाइट करू शकतो. सो सायन्स करेक्टली गेज होणं हे फार गरजेचं असतं.
1: तुम्ही रिव्ह्युअर्स बद्दल बोललात, संशोधन क्षेत्रामध्ये म्हणजे एकूणच हा जो काही रिसर्च पब्लिकेशनचं जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पीअर रिव्ह्यूला खूप महत्व दिलं जातं, ही संकल्पना काय आहे?
0: सो पीअर रिव्ह्यू म्हणजे काय असतं की आता आपण म्हणजे कुठलाही रिसर्च केला तर ॲज अ रिसर्चर मी म्हणेन की माझा रिसर्च बेस्टच आहे, पण तो जगमान्य झाला पाहिजे म्हणजे तो त्याच फील्डमध्ये काम करणाऱ्या इतर लोकांनी ॲक्सेप्ट केला पाहिजे, तरच तो पब्लिकेशनच्या लेवलला येऊ शकतो. तर त्याच्यासाठी मग ही प्रोसेस असते की एखादा कुठलाही रिसर्च पेपर आला तर तो कमीत कमी दोन त्या फील्डमधल्या टॉप रिसर्चर्सकडे म्हणा किंवा त्या फील्डमध्ये करंटली काम करणाऱ्या प्रोफेसर्सकडे म्हणा किंवा तो पेपर पाठवले जातात आणि मग ते पेपर चेक केला जातो की बाबा सगळे जे पॅरामीटर्स मांडलेले आहेत, जर एक्सपेरिमेंटल असेल तर मग ते एक्सपेरिमेंट्स बरोबर केलेले आहेत की थिओरॅटिकल असेल तर मग सगळे ते थिओरॅटिकली बरोबर त्याचे कन्सेप्ट बरोबर मांडलेले आहेत की नाही. तर हे सगळ्या गोष्टी मग रिव्ह्युअरना आम्ही इन्व्हाइट करतो, असे जे टॉप रिसर्चर्स असतात त्यांना, की असे असे तुमच्या फील्डमधले हे पेपर्स आले तर तुम्ही त्याला बेसिकली रिव्ह्यू करा आणि तुमचं मत आम्हाला सांगा. आणि एखादा रिव्ह्यू बरोबर नाही आलेला तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स पण इन्व्हाइट करू शकतो किंवा कॉन्ट्राडिक्टरी रिव्ह्यूज आले म्हणजे एका रिव्ह्यूने आम्हाला सांगितलं की उत्तम रिसर्च आहे, दुसऱ्या रिव्ह्युअरचं मत वेगळं असू शकतं, तर मग आम्ही बऱ्याच वेळेस मग तिसरा रिव्ह्युअर चौथा रिव्ह्युअर मग बेसिकली एक कलेक्टिव्ह आम्ही आयडिया घेतो की हे जे काम केलेलं आहे ते किती प्रमाणात पब्लिश करण्यायोग्य आहे, आपल्या जर्नलला सुटेबल आहे की नाही, किंवा इन जनरल म्हणजे जेव्हा तो पब्लिश होऊन पेपर येईल तो त्या फील्डमध्ये किती प्रमाणात फरक होऊ शकतो म्हणजे त्या रिसर्चमुळे किती फरक पडू शकतो, किती नाविन्य आहे, तर ते रिव्ह्युअर्स शोधणं हे सुद्धा काम आमचं असतं बेसिकली, की त्या पेपरशी रिलेटेड करेक्ट रिव्ह्युअर्स शोधणं जगभरातून म्हणजे फक्त भारतापुरतं नाही किंवा रादर आम्ही तर असं प्रयत्न करत

0: असतो की म्हणजे भारताच्या रिसर्चांनी पेपर दिला तर शक्यतो भारतात त्या विषयात काम करणाऱ्या लोकांना इन्व्हाईट न करता भारताबाहेरच्या लोकांना इन्व्हाईट करणं किंवा जर बाहेरचा पेपर असेल तर भारतातल्या लोकांना इन्व्हाईट करणं आणि रिसर्चर्सना आणि रिव्ह्यू करायला देणं जेणेकरून बायसिंग नसतं. कारण आपण आता एका कंट्रीमध्ये म्हणाल तर एका फील्डमध्ये काम करताना आपण सगळ्या रिसर्चर्सना ओळखत असतो, स्टुडंट्स प्रोफेसर्सना ओळखत असतात किंवा प्रोफेसर स्टुडंट्सना ओळखत असतात. तर बायसिंग कुठल्याही प्रकारचं होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे टोटली इंडिपेंडेंट रिव्ह्युअर्सना इन्व्हाइट करायचा शक्यतो प्रयत्न करत असतो.
1: कधी कधी रिसर्च पेपर्समध्ये डेटा मॅनिप्युलेशनची आपल्याला शक्यता दिसून येते किंवा बऱ्याचदा आता AI मदतीने सुद्धा पेपर जनरेट केला जातो, अशा काही घटना तुमच्या समोर आल्यात का?
0: हो, म्हणजे AI बेस्ड पेपर्स आमच्याकडे येत असतात पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे 2-3 कॅटेगरीज असतात. एक म्हणजे पूर्ण रिसर्चच AI असतो, ऑब्व्हियसली असे काही पेपर आले तर आम्ही रिजेक्टच करून टाकतो म्हणजे तोच प्रश्नच नाही आहे की जर तुम्ही ॲक्च्युली रिसर्च केलाच नसेल आणि जर AI मार्फत जर पेपर तुम्ही तयार केला असेल तर ते डिटेक्ट करणं तितकं डिफिकल्ट नसतं. म्हणजे काही टूल्स असतात जे AIचंच डिटेक्शन आम्हाला करून देतं, असं तो इश्यू नाही आहे. आणि जसं मी सांगितलं तसं पीअर रिव्ह्यूला जेव्हा आपण तो पेपर पाठवतो तेव्हा डेफिनेटली त्या फील्डमधले जे एक्सपर्ट्स असतात ते तर डेफिनेटली ओळखू शकतातच की तो पेपर AI आलेला आहे. दुसरा एक ॲस्पेक्ट जो आत्ता खूप प्रमाणामध्ये वापरला जातो तो म्हणजे लँग्वेज सुधारण्यासाठी. तर जी सगळी पब्लिकेशन हाऊसेस आहेत म्हणजे सेज म्हणा किंवा इतर जी आहेत पब्लिकेशन हाऊसेस ती लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतच. म्हणजे जर तुम्ही जर नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग नसाल तर तुम्हाला तुमचा पेपर लँग्वेज म्हणजे प्रॉपर इंग्लिशमध्ये मांडण्यासाठी लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस तर प्रोव्हाइड करतच असतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आता रिसर्चर्स ऑब्व्हियसली नीट AI जरी आपण आता फॉर एक्झाम्पल आपण भारतामध्ये बऱ्यापैकी इंग्लिश स्पीकिंग कम्युनिटी आपली आहे पण तरीही जेव्हा आपण एखादं मांडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एक बेटर इंग्लिशमध्ये तो पेपर मांडा तर त्याच्यासाठी जे आपण ग्रॅमॅटिकल करेक्शनसाठी वगैरे जे AI वापरतो तर तसं जर वापरलं गेलं म्हणजे रिझल्ट्सना टच न करता लँग्वेज एडिटिंगसाठी तर ते काही प्रमाणामध्ये ॲक्सेप्टेबल असतं. पण ते सुद्धा आता कंपनी टू कंपनी त्यांचे पॅरामीटर्स चेंज असतात आणि ते सबमिशनच्या वेळेस त्या गाईडलाईन्स ऑथर्सना दिलेल्या असतात. सो त्या गाईडलाईन्समध्ये जर एखादं पेपर बसत असेल तर तो आम्ही पुढे पाठवतो आणि ऑफकोर्स ऑथर्सनी सुद्धा आम्हाला कळणं गरजेचं असतं सबमिट करताना की बाबा आम्ही लँग्वेजसाठी AI वापरलेला आहे. ओपनली जेव्हा ते मांडतात तेव्हा मग ऑब्व्हियसली त्याचा काही इश्यू नसतो.
1: विज्ञान संबंधी विविध संकल्पना असतील किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही घडामोडी घडत असतील तर त्या संबंधित सुद्धा तुम्ही आता लेखन करतात मराठीमध्येच खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये समजवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा तुम्ही आता आर्टिकल्स लिहित आहात, याबद्दल थोडं सांगा.
0: मला बेसिक एक ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे, खरं तर वेड आहे आणि कुठेतरी असं वाटतं की मी जेव्हा शिकत होते तेव्हा मला जे सिनियर्स भेटले त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या चांगल्या शिकायला मिळाल्या. म्हणजे मी एक खगोल मंडळ म्हणून NGO आहे त्याचा पार्ट होते तर तिथे जे माझे सिनियर्स होते त्यांनी मला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. पब्लिक आउटरीच खरं तर मी तिकडूनच खूप जास्ती प्रमाणामध्ये शिकले. तर मला जे शिकायला मिळालं ते मला असं वाटतं की इतर लोकांपर्यंत पोचवता आलं तर डेफिनेटली ते मला चांगलं वाटतं. म्हणून त्यासाठी मग लेखन एक गोष्ट की वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून छोटे छोटे टॉपिक्स असतात की आता एखादा इव्हेंट ॲस्ट्रोमध्ये झाला तर मग त्याच्याबद्दल लिहिणं म्हणजे तो मग कुठलाही असेल की आता जसं आर्टेमिस यान जाऊन आलं चंद्राभोवती फिरून आलं तर मग त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला इंटरनेटवर ही सगळी माहिती मिळतेच. पण कसं असतं की बऱ्याच वेळेस आता आम्हाला एक ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे म्हणून आम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च करू वाचन करू पण खूप वेळा असं असतं की माहिती हवी असते लोकांना पण स्पेसिफिकली जाऊन वाचन करणं हे होत नाही. मग जर लोकल वृत्तपत्रामध्ये जर ह्याच्यामध्ये एखादा कॉलम आला तर घरी बसलेले आजी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत त्याच्याबद्दल आपलं वाचन होत असतं. इंटरनेटवर म्हणाल तर ऑब्व्हियसली बरेचशी माहिती जी असते ती इंग्लिशमध्ये अवेलेबल असते, मराठीमध्ये असते नाही असं नाही. म्हणजे माझं उद्दिष्ट हे आहे की हे मराठीतून जर आपल्याला लोकांपर्यंत पोचवता आले तर एक जनरल नॉलेज वाढतं. म्हणजे सगळेच जण हे वाचून काही ॲस्ट्रॉनॉमी रिसर्चमध्ये येतील असं नसतं पण एक आवड असते ॲस्ट्रॉनॉमीची लहानपणापासून आणि त्याच्याविषयी ही जनरल नॉलेज म्हणजे एक वाढत जातं म्हणून एक तो छोटासा प्रयत्न असतो. आणि दुसरा एक प्रयत्न हा पण आहे की मी जेव्हा ह्याच्याबद्दल लिहिते तेव्हा माझ्याही ज्ञानात भर पडत असते.
1: ॲस्ट्रॉनॉमीमध्ये तुम्ही PhD केली, ॲस्ट्रोसॅट सारख्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलं, रिसर्च पब्लिकेशन्स जे आहेत त्यांचं रिव्ह्यू करण्याचं सुद्धा तुम्ही काम बघता आणि त्या पलीकडे जाऊन मराठी वृत्तपत्रांसाठी तुम्ही विज्ञानविषयक लिखाणसुद्धा करतात. अशा जवळजवळ 4 टप्प्यांमध्ये आपण तुमचा आतापर्यंतचा अनुभव जर विभागला तर मग

0: बेसिक सायन्सेस म्हणजे अशा विषयामध्ये जर कोणी शिक्षण घेतलं असेल आणि मग करिअर निवडीचा मुद्दा जर त्या व्यक्तीसमोर जर असेल, तर मग अशा व्यक्तीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
1: फंडामेंटल सायन्स डेफिनेटली खूपच इंटरेस्टिंग असतं, पॅशन असते, मलाही होती. आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचं ही एक शाळेपासून मी म्हटलं तसं एक पॅशन होती. मला करिअर करायला सुद्धा मिळालं, मला चांगले रिसर्च टॉपिक्स मिळाले ज्याच्यावर मी काम करू शकले. पण जेव्हा मी रिसर्चमधनं ॲक्च्युली म्हणजे साधारण PhD कम्प्लीट करून जेव्हा ह्याच्यातनं बाहेर पडले तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे इन जनरल जर तुम्ही भारतात बघाल किंवा भारताच्या बाहेर बघाल तर वर्षाला नंबर ऑफ PhDs जे होतात ते भरपूर आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये एस्पेशली भारतामध्ये आपल्याकडे जॉब्स नाही आहेत. म्हणजे एक सपोज जे 10 ते 12 मुलं जर PhD करून बाहेर पडले तर ॲक्च्युअल रिसर्चमध्ये कंटिन्यू करणारा त्यातला साधारण एकच मुलगा असतो, कारण तेवढ्या प्रमाणामध्ये जॉबसुद्धा अवेलेबल नाही आहेत. तर मग अशा वेळेस तुमचं रिसर्चचं ज्ञान किंवा फंडामेंटल ज्ञान वेस्ट होतं का? तर असं नाही आहे. खरं सांगायचं तर PhD करताना तुम्ही ज्या काही स्किल्स डेव्हलप करता त्या स्किल्स जवळजवळ इतर सगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही वापरू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट की अनालिटिकल माइंडसेट, की एखादा टॉपिक तुमच्यासमोर आहे तर तुम्ही त्या टॉपिकचा अनालिसिस कसं कराल, किंवा डेटा जो असतो तो डेटाकडे तुम्ही कुठल्या प्रकारे बघाल, त्या डेटामधनं तुम्ही आउटपुट काय काढाल, हे एक बेसिक ट्रेनिंग PhD वेळेस डेफिनेटली प्रत्येक स्टुडंटचं होत असतं. त्यामुळे तुम्ही कुठलाही फंडामेंटल सायन्स असो, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी असो, फिजिक्स असो, म्हणजे केमिस्ट्री असो, कुठलंही घ्या, पण एक जे हे माइंडसेट तयार होतं, हे जे स्किल्स तयार होतात, इतर पण बऱ्याच वेगवेगळ्या स्किल्स तुम्ही डेव्हलप करता, तर त्या स्किल्स इतर बऱ्याच फील्ड्समध्ये ॲप्लिकेबल असतात. म्हणजे डेटा सायन्स तर एक मोठी फील्ड आहेच, जिथे आत्ता म्हणजे तुम्ही जे अनालिटिकल स्किल्स शिकता त्या डेफिनेटली तिथे हँडल करू शकता. आता मी हे जे पब्लिकेशनमध्ये काम करते तर पब्लिकेशनमध्ये सुद्धा म्हणजे खरं सांगायचं तर इथे PhDsना खूप मोठा स्कोप आहे, कारण इथे काम करायला PhDs लागतात. कारण कसं असतं की तुम्ही MSc पर्यंत सुद्धा तुम्हाला रिसर्च विषयी माहिती असते, नक्कीच तुम्ही एखाद दुसरे प्रोजेक्ट करून पेपर सुद्धा छापाल, पण PhD वेळेस जी एंटायर पियर रिव्ह्यू प्रोसेस म्हणा किंवा रिसर्चची प्रोसेस जी तुम्हाला नीट कळते ती तुम्हाला MSc तितक्या प्रमाणामध्ये लक्षात आलेली नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा जर्नलमध्ये काम करायला येता तेव्हा तुम्हाला एकतर पूर्ण रिसर्च काय ही आयडिया असणं गरजेचं असतं, त्याच्यामधले प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा गोष्टी हँडल केल्या जातात, पेपर कसे लिहिले जातात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला PhD खूप व्यवस्थित तुम्ही शिकता. तर हे जे नॉलेज असतं ते तुम्ही आत्ता तुमच्या म्हणजे बेसिकली पब्लिकेशन हाऊसेसमध्ये नीट अप्लाय करू शकता, की एखादा जर पेपर आला तर आम्हाला बघूनच कळतं की तो पेपर बरोबर लिहिला गेलाय की नाही, म्हणजे टॉपिक ही वेगळी गोष्ट असते पण तो प्रॉपर साच्यामध्ये मांडलाय की नाही. तर हे तुम्हाला मे बी MSc झाल्यानंतर तितक्या प्रकारे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर कळणार नाही, जे तुम्हाला PhD नंतर खूप नीट कळू शकेल. जरी तुम्ही ॲक्च्युअल रिसर्चमध्ये पुढे नाही कंटिन्यू केलं तरी तुमच्या PhD नंतर तुम्हाला डेफिनेटली कुठल्याही सब्जेक्टचं असो, मग तुम्हाला पब्लिकेशन हाऊसमध्ये खूप जास्ती जॉब्स अवेलेबल असतात. टीचिंग लाईन एक गोष्ट आहे, टीचिंग लाईनला तर तुम्ही डेफिनेटली जाऊच शकता आणि ती स्टँडर्ड आहे. म्हणजे रिसर्चनंतर टीचिंग इज द एक लाईन जी बरेचसे रिसर्चर्स निवडतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ही जे पब्लिकेशन हाऊस आहे डेटा सायन्समध्ये तुम्ही जाऊ शकता. नुसतं ते नाही, इतर आता काही इंटरेस्टिंग जॉब्स AI जनरेट झालेले आहेत, की AI प्रॉम्प्ट साठी किंवा AI बेसिकली तयार करणं, तर असेही काही जॉब्स आता माझे काही फ्रेंड्ससुद्धा त्याच्यामध्ये काम करतायत. एक रिसर्चर म्हणून एक फिजिक्स बऱ्यापैकी येतं, तर मग तुम्ही AI फिजिक्समध्ये कसं ट्रेन कराल? तर हे सुद्धा जॉब्स आता खूप जास्ती जनरेट झाले, तर तिथे सुद्धा तुम्हाला या त्या त्या विषयामध्ये PhD केलेले लोकांची गरज असते, की तुम्ही प्रॉब्लेम्स तयार करता AI ट्रेन करण्यासाठी, मग ते प्रॉब्लेम्स AI बरोबर सॉल्व्ह केलेत की नाही हे कोण बघणार? तर तुमची जी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टी असते त्याच्यात तुम्ही बेसिकली हे बघू शकता की AI ते प्रॉब्लेम्स बरोबर सॉल्व्ह करते की नाही. मग अशा पद्धतीची जी हाय पेईंग जॉब्स मी खरं तर सांगेन असे आत्ता निर्माण झालेले आहेत, तर ते तिथे सुद्धा बऱ्याच PhDची गरज असते. असं अजिबात नाहीये की तुम्हाला रिसर्चमध्ये कंटिन्यू नाही करता आलं तर तो डेड एंड आहे. उलट मी म्हणेन की PhD नंतर इतके वेगवेगळ्या ठिकाणी PhD गरज असते की एक्सप्लोअर करणं हे खूप जास्ती गरजेचं असतं.
2: सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 4:06 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण

करणार आहोत. सनई चौघडे या चित्रपटासाठी सुनिधी चौहान यांनी गायलेलं अवधूत गुप्ते यांचं गीत, संगीत दिलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर ऐकूया धाकटी सून या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं तुझ्या वचून कर्मेना या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सुभाषचंद्र कुलकर्णी यांनी.

0: कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार सुधीर मोघी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग.

0: नमस्ते
1: नमस्ते नमस्ते. अरे वा, आज सगळे आले म्हणायचं.
2: हो तर आई, आज सगळे हजर.
3: सई, आईला कळतंय म्हटलं.
2: ए दाद्या, तू नको मध्ये मध्ये बोलू.
3: ते का म्हणून, मी मोठा आहे, मी बोलणार.
1: ऑर्डर ऑर्डर.
3: आई ग
4: शशी
3: क्षमे मर्डर
0: मर्डर.
3: हो काकू म्हणाल्या की आत्ता मर्डर मर्डर.
4: बावळट ऑर्डर ऑर्डर म्हणाल्या त्या.
3: हे काय कोर्ट आहे?
4: मला काय माहित.
1: मला माहिती आहे, म्हणूनच मी म्हंटल ऑर्डर ऑर्डर.
2: आई, आज आपण कोर्टात जायचंय.
4: प्रशिक्षणार्थी कोर्टाच्या आवारात ढँटर हँड.
3: असं काही नसणार आहे.
1: हे बघा, प्रत्यक्ष कोर्टात जायचं नाहीये, पण इथंच कोर्टाला पाचारण करणार आहे.
3: ग्रेट हा काकू.
4: काकू सांगा ना मग लवकर.
1: कोर्ट सीन सर्वात शेवटी. आधी
5: आधी विनोद. नाही नाही, आधी कथा वाचन.
3: आधी लगीन कोंढाण्याचं. अशा जालीवर भांडू नका तुम्ही.
5: माय लॉर्ड, आधी काय ते आपणच सांगावे.
1: ऑर्डर ऑर्डर. आधी कथा वाचन.
3: कथा मी वाचणार.
4: तुझ्या नंतर मी.
3: ए नंतरच्या नंतर बघू.
5: दादा वाच कथा तू.
3: पालर नदीकाठी एक सुंदर गाव असलं होतं. त्या गावात एक दुधवाला राहत होता. दुधवाला फारच सज्जन आणि इमानदार होता. तो आपला धंदा सचोटीनं आणि प्रामाणिकपणे करायचा. सकाळी लवकर उठून धारा काढून तो दूध जवळच्या शहरात नेऊन विकायचा. दुधवाला प्रामाणिक आहे हे शहरवासियांना माहीत होतं, त्यामुळे त्याचं दूध लगेच विकलं जायचं. त्या काळी दुधाला फारसा भाव नव्हता, त्यामुळे त्याला कमी पैसे मिळायचे. साहजिकच संसार चालवताना त्याची ओढाताण व्हायची, बायको कुरकुरायची. एक दिवस शहरातला त्याचा मेहुणा आला. त्यानं त्याची खिल्ली उडवली. भाऊजी, असं शुद्ध दूध विकतं का कोणी? सगळे पाणी मिसळतात, तुम्ही पण मिसळा. तुम्ही काय हरिश्चंद्राचे अवतार आहात? पण दुधवाला पाणी मिसळायला तयार नव्हता. बायकोनं बोलून गोंधळ उडवला. पैसे कमी पडतात, पोरांना चांगले कपडे नाहीत, चांगलं खायला मिळत नाही. माझा भाऊ काय म्हणतोय ते ऐका. शेवटी तो दुधात पाणी मिसळायला तयार झाला. दुधात पाणी मिसळून तो धंदा करू लागला. पहिल्यांदा कमी पाणी मिसळायचा, नंतर नंतर ज्यादा पाणी मिसळू लागला. निम्म दूध निम्म पाणी. लवकरच त्याच्याजवळ पिशवी भर नाणी साठली. बायकोच्या आग्रहानं नाण्यांची पिशवी घेऊन तो मुलांना कपडे आणायला शहरात निघाला. नदीकाठी बसून आंघोळ करून न्याहारी करून तो निघणार, तर त्याची नाण्याची पिशवी गायब. तो घाबरला. वर झाडावर बघितलं तर त्याची पिशवी एका माकडाच्या हातात. काय झालं ते त्याच्या लक्षात आलं. आंघोळीच्या वेळी घोळ झाला. माकडानं पिशवी पळवली. त्यानं माकडाला दगड मारला. माकड पिशवीतली नाणी फेकून मारू लागलं. नाणी संपली, माकड पळालं. यानं नाणी गोळा केली, पण नदीत पडलेली नाणी त्याला मिळाली नाहीत. पाणी फार खोल होतं. तो निराश झाला. त्यानं नाणी मोजली, ती अर्धीच होती. निम्मी नाणी नदीच्या पाण्यात. त्याचं अंतर्मन म्हणू लागलं, निम्म दूध निम्म पाणी. वेड्या, पाण्यातला पैसा पाण्यातच. त्यानंतर त्यानं कधीच दुधात पाणी मिसळलं नाही आणि तो सचोटीनं धंदा करू लागला.
1: अरे वा, छान वाचलीस कथा, भावपूर्ण.
5: काकू माझा विनोद.
1: बरं बरं, सांग बरं तुझा विनोद.
5: काकू आणि मित्रांनो, हा विनोद थोडासा वेगळा आहे. माझी खात्री आहे की तुम्ही हा विनोद यापूर्वी वाचला नसेल किंवा ऐकलाही नसेल. रवीनं परवा सांगितलं होतं, तसं मी त्याचं थोडंसं नाट्यीकरण पण करून आणलंय.

0: स्टँड वरची क्लासची जाहिरात वाचलीस का रे?
1: होय तर, इयत्ता 10वी साठी नवीन बॅच,
0: सर्व विषय
1: त्वरा करा,
0: स्पर्धेचे युग,
1: उत्तम गुण मिळवायला हवेत,
0: पास होण्याची हमी,
1: सर्व विषय शिकवण्याची सोय,
0: साप्ताहिक परीक्षा,
1: छापील नोट्स,
0: त्वरा करा,
1: फुकट क्लास, फुकट क्लास, फुकट क्लास।
2: पहिल्याच दिवशी क्लासचा हॉल खचाखच भरला, काहींना बसायलाही जागा नाही। ठरल्या वेळी आपल्या मोटारीमधून क्लासचे शिक्षक हजर झाले, म्हणाले,
3: मुलांनो आणि मुलींनो, आपण या क्लासला आलात, खूप आनंद झाला। क्लास मध्ये नाव नोंदवून तुम्ही आपलं यश निश्चित केलं आहे।
0: सर, मी अजून नाव नोंदवलं नाही।
3: फी भर आणि नाव नोंदव।
0: फी? सर, पण जाहिरात?
3: गप्प बस, जाहिरातीत नावे नोंदवा हे लिहायचं विसरलंय, माझ्या नंतर लक्षात आलं ते, काही हरकत नाही म्हटलं मी, मुलं आली की सांगू।
0: सर, पण क्लास फुकट आहे ना?
3: काय?
4: हो, फुकट क्लास, फुकट क्लास, फुकट क्लास।
3: अरे गाढवानो, फुकट हे माझं आडनाव आहे।

0: अरे वा, खूप छान.
1: आई, बालसाहित्याला विजय तेंडुलकरांसारखा फार मोठा ठेवा मिळालाय ना.
0: विनोदावरून एकदम विजय तेंडुलकर.
1: हो बाई, तुम्ही सगळे बोलत राहता आणि मग माझी माहिती सांगायचं राहूनच जात.
2: ए, मलाही काही सांगायचंय.
0: ओके ओके, सांगा. पण सई, तू आज आधी बोल.
1: थँक्यू. खर तर विजय तेंडुलकर हे प्रौढ साहित्यामधलं एक मोठं नाव, पण त्यांनी बालांसाठी पण लिहिलंय. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आमच्यासाठी फक्त नाटकच लिहिली. ही नाटकं आम्हा मुलांना आमची वाटतात. काही प्रतिकात्मक पात्र आहेत, पण ती दुर्बोध वाटत नाहीत. ओघवते संवाद, खटकेबाद संवाद आम्हाला पेलवतील असे विषय. त्यामुळं ही नाटकं मुलांना आवडली. घटनांची रेलचेल, सुरेख विनोदाची झालर, यामुळे ही नाटकं खुलली. राजा राणीला घाम हवा, चिमणा बांधतो बंगला ही त्यांची विशेष गाजलेली बालनाट्य.
0: अरे वा, छान आणि योग्य माहिती मिळवली असा तू.
3: काकू, मी आणि रवीनं एक छोटा सुंदर संवाद मिळवलाय आणि तो बसवलाय पण. अगदी छोटा, वाक्यही छोटी, विषयही छोटा, पण संदेश मात्र मोठा.
0: अरे वा, मग करा बरं सादर.
3: सादर करीत आहोत संवाद चिनू मिनू. दादा, मला एक सुविचार सांग ना.
4: तो आणि कशाला?
3: शाळेची कटकट.
4: शाळेची कटकट म्हणजे?
3: म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे.
4: मिनूचं शेपूट.
3: हे काय दादा?
4: जसे बोलावे तसे ऐकावे.
3: बर बाबा, सॉरी, चुकले.
4: ठीक आहे.
3: काय करणार अल्ला हरी गाढवाचे?
4: काय म्हणालीस?
3: तुला नाही रे, हे पुस्तक चालते ना.
4: ओके,
3: पण मला सुविचार सांगतोस ना.
4: पण त्या कटकटीचं काय?
3: शाळेच्या ना.
4: हो ना.
3: अरे, आमच्या शाळेनं प्रत्येकाला दररोज एक चांगला सुविचार लिहून आणायला सांगितलाय. हे काय हसतोस कशाला? असा गंभीर चेहरा करून का बसलायस आता?
4: झाले प्रश्न?
3: हो झाले, सांग.
4: ऐक, सांगतोय. पहिल्यांदा हसलो ते तुझ्या शब्द अज्ञानाला.
3: शब्दांचं अज्ञान आणि माझं?
4: हो. अगं, तू म्हणालीस ना चांगला सुविचार. अगं वेडाबाई, सुविचार या शब्दातच तो अर्थ आलाय. सु म्हणजे चांगला आणि सुविचार म्हणजे चांगला विचार. तुझं म्हणणं पिवळा पितांबर या शब्दासारखं झालं. पित म्हणजे पिवळे, अंबर म्हणजे वस्त्र, पिवळे वस्त्र.
3: असू दे, जा.
4: आहेत, जा.
3: बर, पण मग गंभीर चेहऱ्याचं रहस्य काय?
4: काही नाही, मला तुझी क्यू आली.
3: ते का?
4: शाळेच्या चांगल्या विचारांकडे तू वेडगळपणे बघते आहेस. अगं, सुविचार हे नुसते साठवायचे नसतात, तर ते योग्य वेळी आठवायचे असतात आणि आचरणात आणायचे असतात. ती काही कटकट नाही. चांगले विचार हे आपलं मन चांगलं करतात. ते आपलं विचारधन आहे.
3: चुकले मी.
4: ठीक आहे,
3: सुविचार सांगतोस ना.
4: साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक बघ, सुविचारानं भरलंय ते. तरीही एक सुविचार सांगतो तुला, साने गुरुजींचाच आहे. माझे ते खरे म्हणू नका, खरे ते माझे म्हणा.
0: अरे वा, आता तुम्हाला

0: बालनाट्य, संवाद, विषय यासंबंधी चांगली जाण येऊ लागली आहे.
1: हो पण काकू, माझी माहिती राहिली की?
0: अरे राहील कशी, वाच ना.
1: बालनाट्याला वेगळं वळण दिलं ते सई परांजपे यांनी. त्यांच्या नाटकांची नावं आणि विषय पाहिले तर हे लगेच जाणवतं. जादूचा शंख हे अद्भुत रम्यतेवर आधारलेलं नाटक, तर शेपटीचा शाप हे विनोदी नाटक, पत्ते नगरीत हे शब्दांच्या करामतीचं नाटक, तर सळो की पळो आणि भटक्याचं भविष्य ही दोन्ही नाटकं दैनंदिन जीवनाचे प्रतिध्वनी उमटवणारी नाटकं. सई परांजपे यांच्या नाटकात साहित्य गुण तर होतेच, पण ही बालनाट्य प्रयोगक्षम होती.
0: अरे वा, सई परांजपे हे नाव बालनाट्य क्षेत्रात मोठंच आहे. आता जरा थोडी अधिक माहिती मी सांगते हा, बघा पटतंय का ते. प्रौढांच्या किंवा मोठ्यांच्या नाटकात संघर्ष असतो, अर्थात हा संघर्ष त्यांचं जीवन, विचार या संदर्भात फिका किंवा गडद असतो. त्यांचे अनुभव खूप वेगळे असतात. बालनाट्यात असे संघर्ष सापडणार नाहीत. त्यांचं अनुभव विश्व मर्यादित असतं. वैचारिक संघर्ष पण फारसे तीव्र नसतात. मला भारी ड्रेस दिला नाही, ट्रिपला पाठवलं नाही, असं काहीसं संघर्षाचं स्वरूप असतं. बालनाट्यातून मुलांचं अनुभव विश्व साकार होत असतं. पण असा अनुभव घेणारी मुलं मात्र बालनाट्य लिहू शकतीलच असं नाही. म्हणूनच मोठ्या साहित्यिकांनी अशी बालनाट्य लिहिली तर ती दर्जेदार होतात. याचं कारण असं की हे मोठे लेखक बालनाट्य लिहिताना त्या पात्राशी, त्या बालभावनांशी एकरूप होतात. त्यामुळे अशा अनुभव बीजातून दर्जेदार बालनाट्य साकार होतं.
2: आई, कथा कवितेतून पण असंच होत असणार ना?
3: बरोबर आहे दादा, कारण कथेचा, कवितेचा विषय बालकांशी निगडित असतो, त्यामुळे त्या पातळीवरच ती कथा किंवा कविता फुलते.
0: अशी बालगीतं पण आहेत की, त्यांचे विषय बघा, त्या मुलांना पडणारे प्रश्न बघा, त्यातला कल्पना विलास बघा, हे सारं त्या मुलांच्या भावविश्वाशी निगडित असतं.

मघाशी मी तुम्हाला म्हणाले होते ना की कोर्टात जायचंय म्हणून, याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत, कदाचित पुन्हा केव्हा तरी. पण डॉक्टर जुई कुलकर्णी यांच्या अभिरूप न्यायालय या बाल एकांकिकेमध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषा जजबाईंना आपल्या महत्वासंबंधी सांगतायत, ते ऐकण्यासारखं आहे बरं.

0: आरोपी सायुज्या हाजीर हो। म्हण विद्येश शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही।
1: आणि तुम्ही रे सगळे जण तुम्ही एकत्रित शपथ घ्या आणि नंतर क्रमाने बोला।
2: विद्येश शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही।
0: मातृभाषा मराठी हाजीर हो।
3: न्यायाधीश महाराज, मी अवघ्या महाराष्ट्राची मातृभाषा, जन्मल्यापासून इथलं मूल वाढतं ते आईच्या कुशीत आणि माझ्याच शब्दात, आईच्या दुधाच्या जोडीनं माझ्या बोबड्या बडबडगीतांची गुटी त्याला मिळते आणि आईच्या प्रेमळ थोपटण्याबरोबरच माझीच अंगाई गीतं त्याला जोजवतात। पण ही सायुज्या आणि तिच्याच सारख्या असंख्य मुलांबद्दल आमची तक्रार आहे, जरा मोठी झाली की विसरतात मला। माझ्या मराठीची गोडी अमृताते पैजा जिंके असं रूप ज्ञानेश्वरांनी आणि इतर संत महंतांनी मला दिलं। वी स खांडेकर, नासी फडके, अत्रे, पुल, गदिमा, भारा तांबे अशा असंख्य साहित्य प्रेमींनी मला सजवलं, नटवलं। पण ही मुलं खुशाल अत्याचार करतात माझ्यावर। अहो साधी वेलांटी, पण पहिली काढायची की दुसरी यात गोंधळ, ते चुकाराचं। पण अनुस्वार आणि रफार कुठे द्यायचा हे समजतच नाही। श आणि षटकोन श, न आणि न चे घोळ उच्चारांचे ते वेगळेच। मी म्हणते हा प्राथमिक अभ्यास नाही जमला तर उद्या साहित्य निर्मिती काय करणार ही मुलं। अहो केशव सूत मधला सू ही दीर्घ उकार देऊन लिहिते। सूत म्हणजे पुत्र लिहायचं, तेही न सूत म्हणजे कापसाचा धागा करून टाकलं। शीला म्हणजे चांगलं शील असलेली, चारित्र्य असलेली। पण आपल्याच मैत्रिणीच्या या नावाची वेलांटी चक्क पहिली काढून हिनं तिला पार शिळा म्हणजे दगड करून टाकलं। बाकी हिचीच मैत्रीण ती, निदान नावाने तरी दगड शोभते खरी। हे तर मी फार किरकोळ सांगते न्यायाधीश महाराज, पण हिला धड चार साधी वाक्य सरळ लिहून एखादा कल्पना विस्तार निबंध सुद्धा लिहिता येत नाही। कुणाकडून तरी लिहून घेते नाहीतर पुस्तकातून उतरवून काढते। बरीचशी मुलं अशीच बोलताना दर शब्दाला मराठीचे खूनच। रस्त्यावरच्या वेगवेगळ्या चुकीच्या पाट्यांच्या रूपानं मला तसंही फासावर लटकवलंच आहे जागोजागी। ही मुलं भावी पिढी यात काहीतरी सुधारणा करतील असं वाटलं, पण छे नावच नको।
1: अहम अभिगेमपे वक्तुम इच्छामी।
0: संस्कृत भाषा हाजीर हो।
1: धन्यवाद न्यायाधीश महोदया, यथा पूर्वोक्तम अहम भाषाभ्याम अग्रजा, किंतु सर्वे माम मातृभाषा इति वदन्ति। छात्राः संस्कृत भाषा स्वीकुर्वन्ति, किंतु किमर्थम्? उत्तमान् गुणान् प्राप्तुम्। मम विषयस्नेहा आदरः तैषा मनसि नास्ति, अतएव बहु चिंतिता तथा दुःखिता अहम्।
4: मेरी भी यही शिकायत है, मैं भी यहाँ राष्ट्रभाषा और राजभाषा कहलाती हूँ, लेकिन ये बच्चे मेरे शब्दों को तोड़ मरोड़ कर मुझे इतना दुख देते हैं कि क्या बताऊं। अरे मालूम नहीं है तो किसी जानने वाले से पूछ लेते, शब्दकोश देखते, पर नहीं, जो मन में आए वही बोलेंगे, लिखेंगे, अन्य भाषाओं के शब्द बीच में डालेंगे। हमारे आंगन में बहुत फूल फूलते हैं, ये भी कोई हिंदी वाक्य है? अभी परसों इसी के अध्यापक ने वाक्य बताया, तुम्हारे इस यश ने पाठशाला की सफलता में चार चांद लगा दिए हैं। तो ये उनसे पूछ रही थी, पृथ्वी का तो एक ही चांद है, ये बाकी तीन कहाँ से आए सर? मुहावरे भी नहीं जानती, सिनेमा और ये नागरी मिलावट वाली भाषा, वो क्या कहते हैं उसे, कॉस्मोपॉलिटन लैंग्वेज, इन्होंने तो मेरा भूरता बना दिया है।
5: सेम विद मी मैडम।

0: इंग्रजी भाषा आजीरो।
1: थैंक यू। आई एम द विंडो टू द होल वर्ल्ड ऑफ द नॉलेज। दे मस्ट ट्रीट एंड यूज मी एटलीस्ट विथ सम ओनर इम्पॉर्टन्स। अरे केवळ इंग्रजी हटाव असे म्हणून कसे चालेल? एक भाषा म्हणून, जगातल्या अन्य देशातील ज्ञान मिळवण्याचे साधन म्हणून तरी माझा उपयोग करून घ्या। बट नो, कुणी इंग्रजी बोला लिहायचा प्रयत्न केला की आत्ताच इंग्लंडच्या बोटीतून उतरला वाटतं। जरा आईच्या भाषेत बोला, इथून सुरुवात यांची, नाहीतर काय सॉलिड इंग्लिश फेकतो रे म्हणून एकदम डोक्यावर घेतील। राजे येत आहेत, सर्वांनी बसून घ्या। असं लिहायचं होतं तर हिनं लिहिलं, द किंग्स आर कमिंग, ऑल ऑफ यू सिट अँड टेक। इंग्रजी मध्ये राजे असं अनेक वचन आदरार्थी होत नाही हेही कळत नाही। आणि हे सीट अँड टेक का? तर बसून घ्याचं शब्दशः भाषांतर, ही स्टूड ऑन हिज लेग्स, हिनं लिहिलंय तो त्याच्या पायावर उभा राहिला। मग बाकीचे काय इतरांच्या पायावर उभे राहतात? इंग्रजी मधली ही एक्सप्रेशन आहे, अभिव्यक्ती आहे, मराठीत तसं नसतं हे कळू नये तिला। प्लेचा भूतकाळ प्लेड, तसा गोचा भूतकाळ चक्क गोड म्हणाली। वाटलं एक गोड द्यावी ठेवून कानाखाली।
2: मी इतिहास या साऱ्या भाषांच्या बाबतीत हे असं, तर माझ्या बाबतीत पुस्तकापासूनच गोंधळ सुरू। अरे एक तरी चित्र सरळ चांगलं ठेवा, पण छे बाईचं चित्र असलं की काढल्या दाढी मिशा, आणि पुरुषाचं चित्र असलं की कुंकू आणि नथ। माझं सगळं अंग अगदी बरबटून टाकतात ही मुलं, सनावळ्या नेमक्या उलट्या सुलट्या। ही कोण ती मुलगी सायुज्या? ए मुली, तुझी जन्मतारीख लक्षात आहे का तुझ्या?
3: हो, 4 डिसेंबर 2003।
2: मग तुझा वाढदिवस त्या बदली कुठल्याही तारखेला केला, कुठल्याही महिन्यात केला तर चालेल?
3: साजरा करायला तर रोज सुद्धा चालेल, पण कागदोपत्री पुरावा म्हणून तीच नेमकी जन्मतारीख लागेल। महत्वाची आहे ती, बदलून चालणार नाही।
2: छान, तुझी एक तारीख ती इतकी महत्वाची, मग साऱ्या जगाला वळण देणाऱ्या घटनांच्या तारखा किती महत्वाच्या असतील? त्याही तुम्ही बदलून टाकता।

0: छान छान मस्त मजा आली। आता आपल्या शिबिराची आजची वेळ संपत आली।
1: श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 8 आत्ताच आपण ऐकलात।

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम मालिका विशेष. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आरंभ होईल.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
3: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
1: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
0: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचे स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजतायत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडनला भेट देत आहेत. आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामुग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ देणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल असंही इराणनं स्पष्ट केलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनुराधा आर श्रीवास्तव यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन, राग रीती गौळा, निलांबरी आणि अठाणा, ताल अट्टताल, आदिताल आणि रूपकताल. मृदुंगम साथ केली आहे राहुल हरी यांनी. तर ऐकूया अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन, राग रीती गौळा, निलांबरी आणि अठाणा.

आताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकलात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन, रागरीती गवळा, नीलांबरी आणि अठाणा. मृदुंगम साथ केली होती राहुल हरी यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोते हो आमचे कार्यक्रम ए आय आर, मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: अनुजा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी आपण आपल्या युवक मित्रमैत्रिणींशी बातचीत करत आहोत. आज आपण वाणिज्य अर्थात कॉमर्स क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी बातचीत करणार आहोत.
1: अमृता, गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पारंपरिक शाखांच्या पलीकडे जाऊन आता अनेक नवीन संधी कॉमर्स साईडला उपलब्ध झालेल्या आहेत. मग ते व्यवस्थापन असो, बँकिंग असो, लेखाशास्त्र म्हणजेच अकाउंट्स किंवा कायदा, अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉमर्स शाखेचं महत्व वाढलेलं आहे.
0: अनुजा, पूर्वी कसं व्हायचं, कॉमर्स म्हणजे बँकांचे व्यवहार असा एक समज होता.
1: तर अशाच शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण हा विषय घेऊन आलेलो आहोत. काळाप्रमाणे कॉमर्स या साईडमध्ये बदल होत गेले. वाणिज्य आणि व्यवस्थापन अर्थात कॉमर्स आणि मॅनेजमेंट अशी या अभ्यासक्रमाची ओळख तयार व्हायला लागली. मॅनेजमेंटमुळे सर्व क्षेत्रांमध्ये त्याची गरज भासू लागली. यातल्या पदवी शिक्षणाचं महत्व वाढलं.
0: अनुजा, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे कॉमर्स शाखा म्हणजे कोळाबेरीज किंवा फक्त अकाउंटन्सी किंवा अकाउंटंट म्हणून जे फक्त नोकरी किंवा व्यवसाय असं ह्या क्षेत्राचं आता स्वरूप राहिलेलं नाहीये. अनेक पर्याय आहेत जे आपल्याला माहीत नाहीयेत.
1: या अनेक पर्यायांची माहिती आपल्या युवक मित्र मैत्रिणींना व्हावी म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे या विषयातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना.
0: अभिजित कुलकर्णी सर गेली 20 वर्ष 11वी 12वी कॉमर्स CA CS आणि याशिवाय अनेक प्रोफेशनल कोर्सेससाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10वी 12वीचे रिझल्ट झालेले आहेत तर त्याच्यानंतर साधारण काय करायचं हा प्रश्न पालकांनाही असतो आणि विद्यार्थ्यांनाही असतो. तर त्यासाठीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी यावरचं मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणतो. मागच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल बोललो आणि आजच्या भागात कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखा यातलं शिक्षण आणि त्यातल्या करिअरच्या संधी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना. सर, गेली 20 वर्ष 11वी आणि 12वीच्या कॉमर्स आणि CA CS करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, त्याचबरोबर 100 हून अधिक शाळांमध्ये त्यांनी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानं दिलेली आहेत. तर सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: कॉमर्स म्हटलं की थोडस एक सेकंड चॉईस असं पूर्वी बघितलं जात होतं की म्हणजे ज्यांना सायन्स करणं शक्य नाही आणि ज्यांना आर्ट्सला जायचं नाहीये, पण मला वाटतं हळूहळू हा ट्रेंड आता बदलतोय आणि एक चॉईस म्हणून कॉमर्सकडे बघितलं जात आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल सर?
2: सर्वप्रथम आकाशवाणीचे धन्यवाद. कॉमर्स हा आता तसं बघायला गेलं तर एक ट्रेंडिंग स्ट्रीम आहे असं आपण म्हणूया. सायन्सला पूर्वी प्रेफरन्स असायचा पण आता तो कॉमर्सकडे चांगला यायला लागला आहे. एकतर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असेल की या साईडच्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज.
1: बरोबर.
2: यामध्ये CA CS CMA हे आम्ही म्हणतो हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. याबरोबरच आपण किमान 15 ते 20 वेगवेगळे अजून कोर्सेस करू शकतो ज्याच्यानंतर आपलं करिअर चांगलं होऊ शकतं.
1: ओके.
2: असं आणि त्याचा अवेअरनेस सध्या आता वाढत चाललाय. याचं थोडस श्रेय आपण गुगलला वगैरे देऊ कारण की माहिती चांगली उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि पालक पण आता अवेअर झालेले आहेत. म्हणजे सायन्स शिवाय अजून काय ऑप्शन आहे ह्याचा ते विचार करायला लागले आहेत. त्यामुळे इकडे आता कॉमर्सला विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. 10वी नंतर अगदी 100% पडलेले विद्यार्थी पण ऍडमिशन घ्यायला लागलेत.
1: कॉमर्स नंतर जर मुख्य इन्कम सोर्स असा विचार केला तर मग CA आणि CS याच्याकडे प्रामुख्यानं बघितलं जातं आणि अत्यंत हुशार मुलंच हे दोन्ही कोर्सेस करू शकतात असा एक समज आहे. म्हणजे CA CS फक्त करिअरच्या संधी आहेत का?
2: आपण दोन्ही गोष्टींचा विचार करूया की CA CS किंवा CMA याला आम्ही प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो. तर हे करण्यासाठी तुमच्याकडे काय क्वालिटीज असायला पाहिजेत आणि समजा मला हे करायचे नसतील तर बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे काय
1: आहेत
2: असं. त्यामुळे पहिल्यांदा या प्रोफेशनल कोर्सेसचा विचार करू. तर गेले 20 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तर माझा अनुभव असा आहे की अगदी 10वीला मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम असेल किंवा CBSE वगैरे स्टुडंट्स असतील, सर्व मुलं हा कोर्स करू शकतात.
1: ओके.
2: या कोर्ससाठी अत्यंत हुशार यापेक्षा सिन्सिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर आम्ही म्हणतो एक सोपा रूल फॉलो करा, 8+8+8, 8 तास चांगला अभ्यास करा, 8 तास अन्य सर्व गोष्टी करा आणि 8 तास विश्रांती घ्या. हा जर तुम्ही वर्षातले 10 महिने 8 तास चांगला अभ्यास करायची तुमची तयारी असेल आणि मला वाटतं एवढं काही फार अवघड नाहीये, म्हणजे 1/3 टाइम ऑफ द डे, तर तुम्ही निश्चितपणे हा कोर्स अगदी 11वीपासून जर चालू केला तर 11वीपासून पुढे 11वी 12वी आणि पुढे 4 वर्षामध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता. त्यामुळे सिन्सिअरिटी हा यातला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे.
1: मला वाटते सर अत्यंत अवघड समजले जाणारे कोर्सेस अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही वर्णन केलेलं आहे. सर असं म्हटलं जातं की कॉमर्स म्हटलं की हिशोबाला, तर ज्यांचं गणित चांगलं आहे अशाच मुलांनी कॉमर्सला जावं.
2: खरं तरी बरेचदा असं असतं की मला गणित आवडत नाही म्हणून कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची का असं वाटतं. तर आता बघा आमच्या सब्जेक्ट्स असे आहेत 11वी 12वी कॉमर्सचे, तीन आमचे प्युअर

0: समजा एखादा मुलगा काही कारणामुळे कोर्स कम्प्लीट करू शकला नाही, आपण त्याला म्हणू की ड्रॉपआउट झाला, ओके, सीए इंटर पासआउट असेल किंवा सीएस एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीएमए इंटर असेल, हे जरी तुम्ही पासआउट जरी असला तरी सध्या इंडस्ट्रीमध्ये 15,000 पासून 30,000 पर्यंत जॉब्स अवेलेबल आहेत. कारण तुम्ही जे शिक्षण घेतले पहिल्या 1-2 वर्षात त्याच्यामध्ये अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, थोडस मॅथ्स आहे, कॉस्टिंग आहे, टॅक्सेशन आहे, याचा तुम्हाला निश्चितच उपयोग हा जॉब मिळायला होऊ शकतो. किंवा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही पण अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन मधली प्रॅक्टिस करू शकता. जीएसटीमुळे तर बारमाही प्रॅक्टिस झाली. आता ते दर महिन्याला काही ना काहीतरी काम असतात, सो एवढा लोड वाढलेला आहे, त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट किंवा फक्त अकाउंटिंगची कामं करायची असतील तरी स्कोप भरपूर आहे तुमच्याकडे. त्यामुळे चुकून तुमचं नाही कम्प्लीट होऊ शकलं तरी पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सध्या शुअर शॉट जॉब्स अवेलेबल आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तर सीए किंवा त्यांचे क्लायंट्स हेच जॉब ऑफर करतात. झालं नाही तरी पण झालं तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे जावा, पण चुकून तुमचं काही कारणामुळे राहिलं तरी तुम्हाला स्थानिक लेवलला किंवा मोठ्या सिटीजमध्ये जॉब सहज उपलब्ध होतात.
1: मग त्याच्यासाठी सोर्सेस कसे शोधायचे?
0: आता याच्यामध्ये जर सीएसीएस करणारे विद्यार्थी असतील तर बरेचदा आमच्यासारखे इन्स्टिट्यूट्स आहेत, आमच्याकडे कंटिन्युअस जॉबचे रिक्वायरमेंट येत असतात. आता कोल्हापूरमध्ये आपल्याकडे शिरोली एमआयडीसी आहे, गोकुशरगाव आहे, 5-स्टार आहे, अगदी कोल्हापूरातली उद्यमनगर आहे इथून, किंवा अगदी माझे काही मित्र पुणे मुंबईला आहेत, तर असे आम्हाला सारखे कंटिन्युअस रिक्वायरमेंट पाठवत असतात. काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत, अशांच्या ठिकाणी पण बरेचदा अकाउंटंटचा माणूस पाहिजे किंवा फायनान्सला माणूस पाहिजे किंवा परचेसला माणूस पाहिजे, मार्केटिंगला माणूस पाहिजे, अशा गोष्टी येत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे काही वृत्तपत्र निघतात तर त्यांच्यामध्ये रेग्युलर तुम्हाला अकाउंटंट वगैरे ज्या काही पोस्ट निघत असतील ते आपल्याला समजू शकतात की ह्या साईट्स आहेत. तर या सर्व ठिकाणांना सध्या माहिती मिळणं ही फारशी अडचण नाहीये, आपण व्यवस्थित त्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचा फायदा करून घेणं.
1: तर याचा अर्थ सीए आणि सीएस जर तुम्ही झाला नाही तर वर्ष वाया गेली अशी भीती बाळगायचं काही कारण नाही. बरोबर, तुम्ही मन लावून अभ्यास केला असेल तर तुमचं करिअर घडू शकतं
0: कुठल्याही क्षेत्रात होईल.
1: बरोबर सर, आता ज्यांना सीए आणि सीएस करायचं नाहीये अशा लोकांसाठी चांगल्या करिअरच्या संधी कॉमर्स मधल्या की ज्या इन्कम सुद्धा चांगला मिळवून देतील, तर असे कुठले ऑप्शन्स आहेत?
0: त्यातला एक चांगला ऑप्शन आहे जो कधी कधी सायन्स आणि आर्ट्सची मुलं पण चूज करतात, तो बीबीए एमबीए. तर तुम्ही कॉमर्स साईडला या, कॉमर्स साईड ही रिलेटेड टू बिझनेस आहे, फायनान्स आहे, तर बीबीए एमबीए त्याला सुसंगत आहे. इथं फक्त एकच आहे की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एंट्रन्स पास झाला तर तुम्हाला कॉलेज मिळालं की पुढे काही तिथे अडचणी येत नाहीत, कॅम्पस वगैरे अगदी चांगले असतात. हा झाला पहिला ट्रॅक. दुसरा ट्रॅक आहे तो म्हणजे लीगल साईडचा आहे, तर तुम्ही लॉयर एलएलबी करू शकता. आम्ही म्हणतो जर तुमच्या घरी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही डेफिनेटली याचा विचार करा, किंवा कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉची लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात वगैरे असं आहे, सो तुम्ही लॉचा विचार करू शकता. त्याच्यानंतर मगाशी मी म्हटलं की आयटी सब्जेक्ट आता आलेला आहे, तर तुम्ही बीसीए एमसीए कडे जाऊ शकता. एमसीए झाल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज या भरपूर आहेत, म्हणजे तुम्ही आयटी फील्डमध्ये पण एंटर करू शकता. हे झाले 3 रेग्युलर. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बीकॉमच्या बरोबर आपल्याला काय काय करता येईल, तर तुम्ही बीकॉम करा, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे तुम्ही शिकायला जावा, ते तुम्हाला काहीतरी स्टाइपेंड वगैरे देतात, आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. म्हणजे झाल्या झाल्याच तुम्हाला जॉब अवेलेबल आहे आणि त्याला खर्च काय नाहीये, तुम्हाला तिथं काय आहे शिकायला मिळेल आणि तुम्हाला जॉब पण मिळू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही बीकॉमच्या बरोबर मार्केटिंगचा विचार करू शकता. खाली बऱ्याच ठिकाणी पोस्ट असतात मार्केटिंगसाठी, माणसं हवेत सेल्स मार्केटिंगसाठी हवेत. तिथं हळूहळू एक्सपिरियन्स घेत घेत घेत बीकॉमची 4 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण होतं आणि तुम्हाला तिथं जॉब्स अवेलेबल होतात. नवीन एक फील्ड आलंय ते म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या तर आहे ई कॉमर्स आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर ह्याचे कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे तर आपण 2 प्रकारे विचार करू, एक गव्हर्नमेंटची आणि अदर दॅन गव्हर्नमेंट. ओके, सो गव्हर्नमेंटच्या म्हणजे आपण एमपीएससी यूपीएससीचा विचार करूया, किंवा बाकी काय आहे तर बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्सेशन आहे. या सर्व ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा, बऱ्यापैकी सिलेबस कॉमन असतो, तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला काही अडचण नाही. अजून भारताबाहेर जायचंय तर त्या करिअरचा आपण विचार करू शकतो. 12वी कॉमर्स नंतर एसीसीए आहे, यूएसएचं सीपीए आहे, सीएमए आहे, सीएफए आहे, असं ऑस्ट्रेलियाला पण सीए आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता. आणि आता आम्ही आहे तसं अकॅडमिक्स हा पण एक चांगला ऑप्शन आहे. कॉमर्सची कॉलेजेस आहेत, बीबीए एमबीएची कॉलेजेस आहेत वगैरे, सो अशा सर्व ठिकाणी बाबा तुमचं पीएचडी झालं किंवा नेटसेट जर तुम्ही केलं तर तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये पण तुम्हाला करिअर चांगलं करता येऊ शकतं.
1: तुम्ही जे कोर्सेस म्हणताय ते 12वी नंतर की ग्रॅज्युएशन नंतर?
0: यातली स्पर्धा परीक्षा जर सोडल्या ना तर बरेचसे कोर्सेस हे 12वी नंतरच आहेत. म्हणजे आपण बीबीएचा विचार केला किंवा लॉचा विचार केला किंवा स्टॉक मार्केटमधल्या कोर्सेसचा विचार केला किंवा बीसीएचा विचार केला, तर बरेचसे कोर्सेस तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बरोबर करायचे.
1: ओके, थोडक्यात तुम्ही डिग्रीला जोड देऊन जर स्किल्स डेव्हलप करत गेलात तर करिअरच्या उत्तम संधी कॉमर्स नंतर तुमच्याकडे.
0: अगदी अगदी, एआयचे काही कोर्सेस निघालेत, तुम्ही ते कोर्सेस करू शकता. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस निघालेले आहेत. अगदी तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकायचे आणि त्यातून तुम्हाला पुढे करिअर करायचंय, हा पण ऑप्शन कॉमर्स साईडला ओपन राहतोच.

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे लंबी रेस का घोडा असं म्हणतात. अशा केसेसमध्ये जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए व्हायचं असेल तर साधारण त्याला किती काळ लागतो, किती वर्षाचा तो कोर्स आहे आणि कधीपासून तो सुरू होतो? 11वी 12वी?
1: नक्की नक्की. पूर्वी असं होतं की बीकॉम नंतर करायचे, पण आता तुम्ही अगदी 11वीपासून सुरुवात करू शकता. 1949 साली सीए इन्स्टिट्यूट फॉर्म झाली.
0: बरं,
1: म्हणजे आता 75 वर्ष पूर्ण झाले. 4 लाखच्या आसपास मेंबर आहेत. भारताची पॉप्युलेशन साधारण 144 करोड आहे आणि 4 लाख मेंबर, त्यामुळे स्कोप वाईज तर आपल्या लक्षात येईल की याला भरपूर स्कोप आहे. फायनान्स लागत नाही असा कुठलाही बिझनेस नाही. इव्हन ट्रस्ट असतील, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, तरी फायनान्स हा लागतोच. मग आता चला, मला त्याच्यामध्ये बाबा संधी तर भरपूर दिसतात, भारताबाहेर पण तुम्ही जाऊ शकता. तर मग मी कसा ट्रॅक पकडायचा? तर तुम्ही 11वीपासून थोडी सुरुवात करा. 11वी 12वीमध्ये तुम्ही बेसिक सगळे क्लिअर करा. 11वी 12वीचा सिलेबस तुम्हाला सगळ्या येऊ देत. 3 सब्जेक्ट हे सीएला आणि 11वी 12वीला कॉमन आहेत. अकाउंटन्सी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे 3 विषयाचा तर आपला स्टडी 11वी 12वीत झाला. एक सब्जेक्ट नवीन होतो, तो म्हणजे फक्त लॉ, त्याचा आपण थोडासा स्टडी केला. तर 12वी नंतर आता सध्या सीए इन्स्टिट्यूट म्हणते तुम्ही 3 अटेम्प्ट देऊ शकता, मे मध्ये, सप्टेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये. ज्याने 11वी 12वीला चांगली तयारी केली तो मे किंवा सप्टेंबर अटेम्प्टचा विचार करू शकतो. 12वी नंतरच एखाद्याने ठरवलं, थोडक्यात आता एखादा मुलगा 12वीत झाला आणि ऐकतोय तर तो जानेवारीचा अटेम्प्टचा विचार करेल, आणि एखादा मुलगा 10वी झाला आणि ऐकतोय हे तर तो मेच्या किंवा सप्टेंबरच्या अटेम्प्टचा विचार करू शकतो. ती झाली पहिली परीक्षा फाउंडेशन. याच्यामध्ये 4 पेपर्स आहेत आणि 50% पासिंग आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानं सीए इंटरमिजिएट परीक्षा आहे. साईड बाय साईड तुम्ही बीकॉम करायचंय, म्हणजे फाउंडेशन तुमचं FY ला असताना झालं, तुम्ही SY ला जाईपर्यंत तुमचं इंटर होऊ शकतं. इंटरला 6 पेपर्स आहेत. इन्स्टिट्यूटने एक ऑप्शन दिलाय, 3 पेपर एकदा द्या, नंतर 3 पेपर द्या. तुमची तयारी असेल तर 6च्या 6 द्या.
0: आणि या 3 पेपरमध्ये कालावधी किती असतो?
1: आता पण इंटरला पण परत त्यांनी 3 अटेम्प्ट ठेवलेले आहेत, म्हणजे परत तुमच्या परीक्षा येणार मे, सप्टेंबर आणि जानेवारी. थोडक्यात तुम्ही एक परीक्षा समजा तुम्ही सप्टेंबरला पास झाला तर पुढची परीक्षा जानेवारी पासून तुम्ही इंटर क्लिअर करू शकता.
0: ओके, म्हणजे मे मध्ये 3 सब्जेक्ट आणि सप्टेंबरमध्ये 3 सब्जेक्ट असं देता येतं.
1: अगदी, एकदम बरोबर. त्याच्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे.
0: बरं,
1: ओके. आर्टिकलशिप म्हणजे सीएनच्या हाताखाली काम शिकायला जायचं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला स्टायपेंड मिळतो. मंथली 3000, 4000 किंवा 5000 कुठे तुम्ही काम करताय त्याच्यावर तो डिपेंडंट आहे. आणि ती झालं की मग सीए फायनलचा अटेम्प्ट आहे, त्याला मात्र 2 अटेम्प्ट आहेत. ही रिसेंट डेव्हलपमेंट आहे. सो त्यांनी मे आणि नोव्हेंबर असे 2 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. म्हणजे इंटर नंतर आपण पकडूया 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर 6 महिने. आपण समजा आपण गृहित धरू चला सप्टेंबर ना एखादी फाउंडेशन दिली, 1 वर्षानं इंटरमिजिएट झाली, 1.5 वर्षात त्याच्या 2 लेवल्सच कम्प्लीट झाल्या.
0: ओके,
1: मग 2 वर्ष तो आर्टिकलशिप करेल, म्हणजे 1.5+2 आपली झाली 3.5 वर्ष. आणि 6 महिन्यानंतर तो सीए फायनलची परीक्षा देईल, म्हणजे 12वी+4 to 4.5 इयर्स. हे झालं फास्टेस्ट. आणि तुम्ही एखादा अटेम्प्ट जरी जास्त घेतला किंवा एक एक ग्रुप जरी क्लिअर झाला तरी फार मोठा मार्केटला फरक पडत नाही. तुमचे तुम्ही चांगले स्किल्स मिळवलेले आहेत, तुम्हाला नॉलेज आहे म्हणल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. प्लस सीएला एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता.
0: ओके, मी ठरवलेलं आहे की मला सीए व्हायचं आहे आणि मी त्या दृष्टीनं कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर साधारण 11वी 12वी फर्स्ट इयर कधीपर्यंत मला हे क्लिअर होतं की सीए हा माझा ट्रॅक आहे की नाही?
1: तर आम्ही असं म्हणतो की सीए कोर्स आहे ना हा फायनान्शियल रिलेटेड आहे.
0: बरोबर,
1: तर आपल्याला अकाउंटन्सी मॅथ्स जमतंय, ओके, समजतंय, तर डेफिनेटली तुम्ही करा. फक्त त्याला जोड काय द्यायची आहे तर सिन्सिअरिटीची, दॅट्स इट. समजा तुम्हाला वाटलं ते मॅथ्स मला काही एवढं आवडेना झालेलं आहे, पण अकाउंटन्सी मला आवडते कारण त्यामध्ये कमी आहे थोडक्यात कॅल्क्युलेशन वगैरे, तर तुम्ही बाबा मॅथ्स सोडायचं असेल तर तुम्ही सीएस कडे जाऊ शकता.
0: ओके,
1: सो ह्या दोन्हीपैकी एक. आणि अदरवाईज मग काय बाकी सगळे 12th नंतरचे आपले ऑप्शन्स आहेत. थोडक्यात 6 महिन्यात आपल्याला कळू शकते कुठला सब्जेक्ट आपल्याला कसं जमतोय, आवडतोय का या बेसवर. सो एक 6 महिने गेले की आपण ट्रॅक बऱ्यापैकी 11वी होईपर्यंत आपण ट्रॅक फिक्स करू शकतो.
0: सर, सीए नंतर करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत, कारण जसं आपण म्हणालो की प्रत्येक बिझनेसला फायनान्स हा लागतोच.
1: बरोबर,
0: पण कंपनी सेक्रेटरी बद्दल असं म्हणता येतं का, म्हणजे त्याच्यानंतरच्या करिअरच्या संधी किती आहेत?
1: आता कंपनी सेक्रेटरी नावातच म्हणलंय की प्रत्येक कंपनीला एक सेक्रेटरी लागेल. आणि सध्या आता काय आहे की कंपन्या भरपूर वाढत आहेत, किंवा जे सर्व मोठे बिझनेसेस आहेत ते कंपनी जर रन करतात, त्यामुळे कंपनी आली की त्याला सेक्रेटरी हवा. मग आयदर तो ऍडवायझरी रोलमध्ये असेल किंवा तिथे एम्प्लॉई म्हणून असेल. सो कंपनी सेक्रेटरीला पण सध्या चांगले जॉब्स अव्हेलेबल आहेत. फक्त कधी कधी काय होतं की तुम्हाला थोडंसं मोठ्या सिटीत जायला लागतं. असं आता कोल्हापूरमध्ये पण मला वाटतं की साधारण 80 ते 100 आसपास कंपनी सेक्रेटरी प्रॅक्टिस करतात, चांगली प्रॅक्टिस करतात, प्रश्न नाही. पण मला समजा जॉबला जायचंय तर मी जेवढ्या मोठ्या सिटीत जाईन, जे पुणे, मुंबई, दिल्ली किंवा आणि काही भारतात कुठेही, तर तुम्हाला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज या चांगल्या राहतात. हा कोर्स सीएच्या तुलनेत थोडासा सोपा आहे, फक्त हा लॉ बेस्ड कोर्स आहे.
0: ओके,
1: कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, कंपनीला ऍप्लिकेबल असणारे सर्व लॉज तुम्ही लर्न करायचे. ओके, आणि ते तुम्हाला आले तर कंपनीचं तुम्ही सर्व प्रकारचं लिगल प्रोटेक्शन करू शकता. प्लस थोडंसं त्यांनी अकाउंटिंग अँड टॅक्सेशन जोडलेलं आहे त्याच्यामध्ये.

0: त्यामुळे मला मॅथ्स फार आवडत नाही, पण मला लॉ चालू शकेल. किंवा LLB प्लस CS हे पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा, ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोन्ही होणार, तुम्ही लॉची प्रॅक्टिस करू शकता.
1: किती वर्ष जातात?
0: LLB तर तुम्ही 12 नंतर चालू करणार, तो 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याला मी प्री लॉ म्हणतो. LLB कम्प्लीट होईपर्यंत CS पूर्ण होता.
1: ओके,
0: म्हणजे 5 वर्ष तुमच्या दोन्ही डिग्रीज कम्प्लीट झाल्या आहेत. सो हा पण एक चांगला ट्रॅक आहे.
1: सर, आता भारतात CA परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉमर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर परदेशात जायचं असेल तर काय ऑप्शन्स आहेत, किंवा काय तयारी करायची, किंवा जोड देण्यासाठी कुठले स्किल्स घ्यायचे, किंवा कुठले सर्टिफिकेट कोर्सेस करायचे?
0: आपण एक 3-4 परीक्षांचा विचार करू, कारण की परीक्षा तर भरपूर आहेत. सो आपण 3 कंट्रीचा विचार करूया. एक तर UK काही चांगले कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर USA काही चांगले कोर्सेस आहेत, आणि ऑस्ट्रेलियाचा विचार करू आपण. तर एक तर CA आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी CPA म्हणून, USA आहे तर CPA आहे, आणि USA आहे तर एक ग्लोबल करिअर म्हणून ACCA विचार केला जातो. त्याचबरोबर USA CFA म्हणून आहे, आणि CMA मध्ये म्हणून पण आहे. 5 कोर्सेस आपण आता विचार करूया. तर ह्यातले काही कोर्सेस आहेत ते आफ्टर 12th तुम्ही चालू करू शकता, आणि काही कोर्सला त्यांनी ग्रॅज्युएशनची अट ठेवलेली आहे.
1: ओके,
0: म्हणजे हल्ली ग्रॅज्युएशनला ते क्रेडिट आर्स मध्ये मोजतात की तुमचे किती क्रेडिट आर्स झाले, किंवा बेसिस किती पॉईंट झाले, त्यावर तुम्ही तो कोर्स करू शकता. त्यामुळे 12th नंतर तुम्ही या साईडला जाऊ शकता. आता सध्या तरी कोल्हापूरमध्ये याचं ऑफलाईन कोचिंग कुठे अवेलेबल नाहीये, पण पुणे, मुंबई किंवा अजून मोठ्या सिटीजमध्ये ह्याचं ऑफलाईन ऑनलाईन, पण कोल्हापूरात असणारा विद्यार्थी हा ऑनलाईन कोचिंग घेऊ शकतो, काही फारशी अडचण नाहीये. तर तुम्हाला आता स्किल्स कुठले कुठले लागतील, तर या मॅक्झिमम कोर्सेस ना आता आउटसाईड कोर्सेस असल्यामुळे इंग्लिश तुमचं उत्तम असावं,
1: बरोबर,
0: म्हणजे आपण म्हणूया इंग्लिश प्रोफिशियन्सी, हा एक विषय. दुसऱ्या बऱ्याचशा कोर्सेसना मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे काही ठिकाणी तर ते कंपल्सरी आहे. तर तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल तर तुम्ही या साईडच्या कोर्सेसमध्ये करू शकता. आणि मग थोडंसं अनालिटिकल स्किल्स पाहिजे. फक्त या कोर्सेसना काय होतं की भारतातले लॉज काही फारसे नाहीयेत, म्हणजे जर तुम्हाला भारताबाहेर जाऊन सेटलच व्हायचं असेल तर तुम्ही एक कोर्स करा,
1: बरोबर.
0: अदरवाईज तुम्ही CA करून पण भारताबाहेर जाऊ शकता. पण समजा मला UK जायचंय, किंवा US जायचंय, किंवा ऑस्ट्रेलियाला जायचंय, तर तिथला जो फायनान्शियल रिलेटेड कोर्स आहे, तर तो तुम्ही कोर्स जर परस्यू केला आणि तुम्ही तो क्लिअर केला तर तुम्ही सेटल होऊ शकता. ह्या सर्वांचा खर्च साधारण 5 लाखाच्या आसपास येतो. आता कधी कधी बाहेर जायची, म्हणजे तिकडेच जाऊन परीक्षा द्यायची असेल तर थोडी फी तुमची वाढणार, पण आपण साधारण एव्हरेज 5 लाख रुपये धरून चालू. आणि प्लस साधारण ह्यांचा जो ड्युरेशन आहे, 12th नंतर जर तुम्ही करा लागला तर 3-4 वर्ष, ग्रॅज्युएशन नंतर करा लागला तर 2-3 वर्ष आहे. सो एवढ्या पिरियडचा आपण विचार करायला पाहिजे. पण सेटल होणार व्हायचं तिथं तर तुम्ही हे कोर्सेस करा. अदरवाइज काय, तुम्ही भारतातले जे काय आपण मगाशी 8 कोर्स डिस्कस केले ते कोर्स केले तरी चालू शकतील.
1: 12वी नंतर जर मला या कोर्सेसचा विचार करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कधी करायची, म्हणजे ऑनलाईन त्याचे एंट्रन्स एक्झाम वगैरे असतात का, त्याचे ड्युरेशन, किंवा कुठल्या महिन्यात साधारण या एक्झाम्स असतात?
0: आम्ही तर म्हणतो की तुम्ही 11वीत असताना साधारण ट्रॅक ठरवा की 12वी नंतर आपण काय करूया.
1: बरं,
0: एक तर आपले भारतातले CA CA CMA चा विचार करा, BBA मला एंट्रन्स द्यायचे त्याचा विचार करा. समजा मी अब्रॉड कोर्सेसचा विचार करतोय, तर 12वीत आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. 12वीत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की ते लगेच काही चेंज होत नाही. काही इन्स्टिट्यूट्सनं की त्यांनी वर्षातनं 4 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. काही इन्स्टिट्यूट काय म्हणते की तुम्ही रजिस्टर केल्यानंतर 6 महिन्यात परीक्षा देऊ शकाल असं आहे. सो ते आपण ठरवायचंय, आपला कुठला यातला कोर्स करायचा आहे. म्हणून बरेच जण आपण कंट्री वाईज विचार करतो, मग की जरा UK जायचं असेल तर ACCA हा चांगला कोर्स आहे, USA जायचं असेल तर CPA CFA किंवा CMA आहे, ऑस्ट्रेलिया जायचं असेल तर त्यांच्याकडे पण CA आहे, अजून पण बऱ्याच ठिकाणी कोर्सेस असतील. तर मग त्यांच्या एंट्रन्ससाठीचे क्रायटेरियाज काय आहे? आता काही 12 नंतर देता येतील, तर ह्याला एंट्रन्स पेक्षा आपण असं म्हणूया की ह्यांचे लेवल आहेत. ओके, जसं CA ला फाउंडेशन आहे, फाउंडेशन ही पहिली परीक्षा, पहिली लेवल कम्प्लीटच झाली, एंट्रन्स देऊन तुम्ही CA ला असं नाहीये. तसं यांची फर्स्ट लेवल आहे, त्या फर्स्ट लेवलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, कोचिंग अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं, आणि मग त्याच्यानंतर ती एक्झाम आयदर ऑनलाईन द्यायची किंवा पुणे किंवा मुंबईला त्या सेंटरला जाऊन द्यायची. सो 12वीत असताना आपण त्याची व्यवस्थित माहिती काढली आणि जर तयारी चालू केली तर 12वी नंतर 3 किंवा 6 महिन्यांना आपण त्यांची फर्स्ट लेवलची परीक्षा देऊ शकतो.
1: म्हणजे त्यांचं स्पेसिफिक ड्युरेशन असं काही असत नाही, म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर नंतर ते ड्युरेशन ठरतं.
0: हा,
1: त्यामुळे 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सर्च सुरू करायचं
0: अगदी,
1: आणि त्या हिशोबानं मग तुम्ही तुमचे ट्रॅक ठरवत जायचं.
0: आम्ही म्हणतो 11वीत तुम्ही अंदाज घ्या स्वतःचा, आपल्याला काय काय जमतंय, कॉमर्स साईडला काय काय ऑप्शन असतात, आणि मग 12वीत असताना तुम्ही तो फिक्स करा की ठीक आहे बाबा या साईडला मला जायचंय, मग आम्ही त्याबद्दल गाईड करू शकतो. हल्ली इंटरनेटवर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात, पुणे मुंबईचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आणि मग त्यांना ट्रॅक विचारून घेऊ शकता. मग त्याचं कोचिंग पण हल्ली बऱ्याचशा गोष्टी या ऑनलाईनच झालेल्या आहेत. सो रजिस्ट्रेशन या मॅक्झिमम कोर्सेस हे ऑनलाईनच आहे.
1: तर आता आपण असं म्हणतो की सायन्सला जायचं असेल तर थोडंसं टेक्निकल गोष्टींची आवड असावी असं म्हणतो, किंवा आर्ट्सला जायचं असेल तर थोडंसं कलाक्षेत्रातली आवड असली पाहिजे. तसं जर कॉमर्सला जायचं असेल तर आपल्या मुलामध्ये कुठलं कॅलिबर हवं, म्हणजे पालकांनी कसं ओळखायचं किंवा कसं डेव्हलप करायचं?
0: आता ह्याच्यामध्ये कॉमर्समध्ये आपण 3 गोष्टींचा विचार करू. कॉमर्समध्ये सगळ्यात तर महत्वाचं आहे ते म्हणजे थोडासा बिझनेसचा एप्टिट्यूड आहे का. आपल्या मुलाबरोबर डिस्कस करताना काही

0: बिझनेसशी रिलेटेड सांगायला लागलो तर त्याला त्यात इंटरेस्ट वाटतो का किंवा तो काही बोलतो का. हल्ली आपण शब्द ऐकतो स्टार्टअप्स
1: बरोबर.
0: सो बाबा ह्याच्याशी रिलेटेड जर त्याला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली या साईडचा विचार करावा. एक दुसरा म्हणजे फायनान्स हा तर कॉमर्सचा बॅकबोन आहे. सो मला कॅल्क्युलेशन वगैरे आवडतात किंवा मला टॅक्स बद्दल थोडीशी बाबा उत्सुकता आहे वगैरे, तर ह्या संदर्भात मुलाचा एकूण कल जर आपल्याला दिसला, हल्ली बऱ्याचशा कल चाचण्या असतात त्यातनं पण ते सांगू शकतात काय आहे ते. आणि सेल्स आणि मार्केटिंग, तर हे सेल्स आणि मार्केटिंगला कसं आहे, एक तर तुम्ही एमबीए करा किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत एखाद्या ठिकाणी जॉब करत करत पण तुम्ही ते लर्न करू शकता.
1: बरोबर
0: असं आहे. तर ह्या एक दोन तीन गोष्टी जर आपल्या चांगल्या असतील ना तर मग आपण डेफिनेटली विचार करू की बाबा. आणि आपण सायन्सचे हार्ड कोर फॅन नाहीये,
1: बरोबर,
0: म्हणजे मला फिजिक्स केमिस्ट्री काय फारसं आवडत नाही, तर तुम्ही निश्चितच विचार करा.
1: ओके,
0: स्कोपचा तर अजिबात अडचण नाहीये. मग जर मला सायन्स घ्यायच्या मागची माझी जर क्लॅरिटी नसेल तर तुम्ही कॉमर्सचा विचार करा, ऑप्शन्सचा विचार करा. आणि मग काय काय आहे यात, काय काय मला करता येऊ शकतं, किती वेळ लागेल, किती खर्च होईल. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की स्कोप. हा तर स्कोप हा डेफिनेटली आहेच. आणि फायनान्स हा मला वाटते जोपर्यंत आपण सर्व गोष्टी करत राहणार आहे तोपर्यंत फायनान्स हा लागणारच आहे, त्यामुळे ह्याला स्कोप हा निरंतर राहील.
1: मला कॉमर्स घ्यायचंय तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की अरे बाया स्कोप काय काय याच्यामध्ये, ओके, तुला हे आवडू शकतं. तिसरं प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. चौथं पिरियड फार जास्त नाही आहे कॉमर्सला करिअर करायला, 12+4 इयर्स इज ओके. पाचवं म्हणजे खर्च पण फार जास्त नाहीये. आणि सहावं म्हणजे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. सो ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर एक सर्टन म्हणून आणि ज्याला फ्युचरमध्ये चांगला स्कोप राहील याचा विचार करायचा झाला स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर आज आपण इथं आलात आणि आमच्या युवक मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन आजच्या या कार्यक्रमातून झालंय असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. बरेचदा अनुजा असं होतं की आपल्याला त्या विषयामध्ये करिअर करायचं असतं पण थोडासा आजूबाजूच्या मित्रांचा म्हण किंवा समाजाचा प्रभाव, त्या विषयातली त्यांची मतं यांचा थोडासा पगडा आपल्यावर पडतो.
1: बरोबर.
2: पण आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स विषयामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध आहेत, त्यातल्या कुठल्याही वाटेवर जर आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केले तर नक्कीच यश हे आपलंच आहे. याच सकारात्मक नोटवर आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी अमृता
1: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून, स्टे हॅपी.

शुभवाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमची खोडी काढली तर तुम्ही त्याला म्हणता की नाही, खोडी माझी काढशील तर मी तुला अशी एक फाईट मारीन की तुझ्या ती कायम लक्षात राहील. पण मित्रांनो, तुम्ही हे फक्त बोलता, कधी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला मारत नाही, पण बोलण्यामध्ये तुमचा जोश असतो. पण मित्रांनो, आज खरोखरचीच फाईट मारणारी आणि फायटिंग करणारी आपली बॉक्सिंग चॅम्पियन एक मैत्रीण आजच्या आपल्या कार्यक्रमात तुमच्या भेटीला आलेली आहे. आणि बॉक्सिंग शिकायला तिने कशी सुरुवात केली आणि कधीपासून सुरुवात केली आणि आता ती बॉक्सिंगमध्ये काय काय करते हे तिच्याकडूनच आज आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा आपण तिची ओळख करून घेतोय. तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या बालमित्र मैत्रिणींना.
1: माझं नाव ओविया अभिजित अद्वंत आहे.
0: ओवी अद्वंत असं या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीचं नाव आहे बरं का मित्रांनो. तर ओवी, मी आत्ता तुझी ओळख करून दिली आपल्या मित्रांना की तू बॉक्सिंग खेळते, पण बॉक्सिंग खेळावं असं तुला कधीपासून वाटायला लागलं?
1: माझी मोठी बहीण होती शर्वरी कल्याणकर, ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होती, पण कोविड झाल्यानंतर ते तात्पुरतं बंद पडलं होतं, त्याच्यामुळं ती लोकल स्पोर्ट्सच्या तिथं ट्रेनिंग करायला जात होती. तेव्हा मग मी पण हेल्दी होते तर मग मी पण माझ्या बहिणीसोबत गेले होते फिटनेस करायला. पहिले माहीत नव्हतं की बॉक्सिंग असं खेळ पण असतो. माझी बहीण मला घेऊन जायची आणि मी तिकडचे म्हणजे असे स्पायरिंगच्या बाउट असो ते बघायचे आणि मला असं मजा यायची बघायला. पण असं कधी हिंमत नव्हती झालती की करायचं खेळायचं म्हणून. पण मग एक दिवस जे कोच होते तिकडचे अजय जाधव म्हणून, त्यांनी मला असंच सांगितलं एकदा खेळून बघ, तर मग तेव्हापासून माझी सुरुवात झाली खेळायला.
0: म्हणजे तू हेल्दी होती आणि तुला वजन वेट कमी करायचं होतं थोडक्यात, हो ना? आणि म्हणून तू तिथे ट्रेनिंगसाठी गेली होती म्हणजे हेल्थ फिटनेससाठी, हो ना? आणि मग तू त्या मुलांना बघायला लागली अकॅडमीमधल्या की ते कसे खेळतात आणि काय खेळतात, आणि मग तू खेळायला सुरुवात केली. ओबी, मला हे एक सांग की जेव्हा तुम्ही बॉक्सिंग शिकायला सुरुवात करता तेव्हा कशापासून सुरुवात केली जाते, म्हणजे बेसिक तुम्हाला काय शिकवलं जातं?
1: आम्हाला पहिले स्टान्स

0: शिकवला जातो आमच्या बॉक्सिंगमध्ये साऊथपा आणि ऑर्थोडॉक्स म्हणून स्टॅन्स असतात, आणि तो स्टॅन्स शिकवला जातो. प्रॉपर पोझिशन, प्रॉपर कॉर्डिनेशन हे शिकवलं जातं. पंचेस कसे मारायचे, किती टाईपचे पंचेस असतात ते शिकवले जातं.
1: पण पंचेस मारायचे म्हणजे कुणाला मारायचे?
0: ओपोनेंटला.
1: अच्छा, जो तुमच्या विरुद्ध उभा असेल त्याला. पण बॉक्सिंगमध्ये कशी एक काहीतरी बॅग अशी एक लावलेली असते जेव्हा बॉक्सर प्रॅक्टिस करतात, असं मला आठवतं बघितलेलं, तर त्या बॅगवर तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करता का?
0: नाही, पहिले आम्ही म्हणजे शॅडो बॉक्सिंग म्हणजे मिररच्या समोर स्वतःची इमेज बघून स्वतःला करेक्ट करणं की नाही माझा हा पंच चांगला आहे, हा पंच नाही, ह्याच्यावर मला अजून मेहनत घ्यायची आहे.
1: अशा पद्धतीने सुरुवात होते.
0: हो,
1: साधारण कितव्या वर्षापासून बॉक्सिंग शिकता येतं मुलांना?
0: 11.
1: हो, 10-11
0: वर्षापासून.
1: तू कितवीत होती की आणि किती वर्षाची होती जेव्हापासून तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली प्रॉपर?
0: मी 5वीत होते जेव्हा मी शिकायला
1: सुरुवात केली, पण त्याआधी तू फिटनेससाठी जात होती.
0: हो,
1: तर ते पण तू 5वीतच सुरुवात केली?
0: हा, म्हणजे 5वीच्या म्हणजे अर्धे मंथ मी हेल्थ
1: फिटनेससाठी तू ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर तू
0: बॉक्सिंग
1: शिकायला सुरुवात केली. तुला असं तेव्हा वाटलं नाही का ग की हा असा थोडासा मुलांचा खेळ आहे, म्हणजे थोडंसं फायटिंग करणं किंवा विरुद्ध जो तुमच्या गडी उभा असेल समोर त्याच्याशी मारामारी करणं, तर तुला अशी भीती किंवा असं दबाव नाही आला का तेव्हा की आपल्याला जमेल का?
0: मला नाही, म्हणजे मला असं वाटलं नाही, पण माझ्या मम्मीला वाटायचं, कारण की तिला असं वाटायचं की पोरगी आहे, पोरीला लागलं पुढं काय होईन. पण पप्पांचा फुल सपोर्ट असायचा. पप्पा बोलले तू जे करायचं ते कर, मी आहे तुझ्या वाटी.
1: आणि तुझ्या ताईचं पण उदाहरण होतं घरामध्ये.
0: ताई पण होती. तर मम्मीने बघितलं होतं ना माझ्या दीदीचं नाक फुटताना येते, पण मग त्याच्यानंतर मम्मी बोलायची नको करू येते, पण मग पप्पा आणि दीदींना मनवलं होतं.
1: आणि तुलाही आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. तर तू आत्तापर्यंत खूप स्पर्धा खेळली आहेस, म्हणजे तू 5वीत असताना सुरुवात केली बॉक्सिंग खेळायला, आत्ता तू 5वीत जाते आणि कुठल्या शाळेमध्ये शिकते?
0: मी आत्ता 8वीत आहे आणि मी गीता गुरुकुल विद्यामंदिर या शाळेत शिकते.
1: तर तू आत्ता मगाशी मला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा आणि कसं मारायचं, पंचिंग कसं करायचं हे सुरुवातीला तुम्ही शिकता, त्यानंतर तुम्ही कसे कसे पुढे जाता, त्यानंतर काय शिकवलं जातं तुम्हाला बॉक्सिंगमध्ये? कारण आम्हाला जनरली सामान्य माणसांना ते फक्त मारामारी करतानाच दिसतात ते रिंगमध्ये तुमच्या, त्यातलं बाकीचं आम्हाला काही कळत नसतं, ते काय असतं सगळं सांग.
0: पहिले तर तुमचं बेसिकचं होतं, त्याच्यानंतर तुम्ही ते बॅगवर अप्लाय करता जे तुम्ही शिकलायत. मग जेव्हा कोचेसला वाटतं की तुम्ही चांगलं करतायत तेव्हा तुम्हाला रिंगवर थोडी स्पायरिंग किंवा कंट्रोल स्पायरिंग म्हणजे शिकवलं जातं. मग त्याच्या पुढं तुम्ही टेक्निकल कसं खेळता, टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत ते शिकवलं जातं.
1: ही जी मॅच होते तुमची, तर ती किती मिनिटांची असते आणि किती ब्रेक वगैरे असतात त्याच्यात?
0: जेव्हा मी सब ज्युनियर होते तेव्हा 1.5 मिनिटचा राऊंड असतो, तसे 3 राऊंड असतात. पण आता मी ज्युनियर झाले या 2026 मध्ये, ज्युनियरमध्ये तुमचे 2 मिनिटाचे राऊंड असतात.
1: असे किती राऊंड असतात?
0: 3 राऊंड
1: असतात. 2-2 मिनिटाचे 3 राऊंड असतात आणि त्याच्यामध्ये जो कोणी जिंकेल तो विजेता असतो. आणि ही जेव्हा स्पर्धेमध्ये तुमची निवड होते तेव्हा वय गृहीत धरलं जातं का वजन गृहीत धरलं जातं, कशा पद्धतीने तुमची निवड होत असते?
0: वय तर सेम असतं, म्हणजे 2011 आणि 2010 म्हणजे ज्युनियर असतात.
1: बर.
0: आणि म्हणजे एकाच वर्षाचा गॅप असतो. आणि वेट कॅटेगरी असतात, म्हणजे जसं 44-46, म्हणजे 46च्या आत आणि 44च्या आत जे वेट असेल
1: त्या पद्धतीने जोड्या लावल्या जातात प्रतिस्पर्ध्यांच्या, नाही का? आणि मला हे सांग की जेव्हा तू शिकायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या अपोजिट मुली असायच्या का खेळायला किंवा प्रॅक्टिसला सुद्धा का मुलांबरोबर?

मध्ये कॉम्प्युटरवरच कर्मचारी काम करताना दिसतात. अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा कॉम्प्युटर आलेले आहेत. एखादा पेशंट कुठल्या वॉर्डमध्ये आहे विचारलं तर काउंटरवरील कर्मचारी कॉम्प्युटरची बटणं दाबतो आणि क्षणातच अमुक अमुक मजल्यावर अमुक अमुक वॉर्डमध्ये हा पेशंट आहे असं सांगतो, किंवा त्याला डिस्चार्ज मिळालाय की काय या सगळ्या गोष्टींची माहिती क्षणातच कॉम्प्युटर देते आणि बरोबर त्या पेशंटची भेटसुद्धा घेता येते. 10-12 माणसांची कामं एक एक कॉम्प्युटर करतो. अणुचाचणीची बातमी आदल्या दिवशी 4:15 पण त्याच दिवशी संध्याकाळी 6 रेडिओवर तसेच सगळ्या वर्तमानपत्रातून झळकली. म्हणजेच दूरसंचारचं हे जाळं किती दूरवर पसरलंय त्यामुळे ज्ञानभंडार खुलं झालंय आणि व्यवहाराची देवाणघेवाण वाढली आहे. विज्ञानाच्या आधारे राष्ट्राची प्रगती करून आपापसातील प्रेम कसे वृद्धिंगत करता येईल याचा विचार करून मानवाने हे विश्वाची माझे घर ही वृत्ती स्वीकारायला हवी. दूरसंचारचं जाळं त्याचा हा फार मोठा उपयोग होणार आहे. पोखरण येथे सोमवारी 11 मे 1998 या दिवशी 3 यशस्वी अणुचाचण्या करून जगभरात उडालेल्या निषेध आणि क्षोभाच्या लाटेला न जुमानता भारताने सुरक्षा ध्येय गाठण्यासाठी 48 तासांच्या आतच राजस्थानातील पोखरण येथे पुन्हा 2 अणुस्फोट केले. म्हणजे मेगाटन अणुबॉम्ब बनवण्यापेक्षा किलोटन म्हणजे अतिशय कमी क्षमतेचा अणुबॉम्ब बनवणे अतिशय कठीण, पण ते करून पुन्हा लो यील्ड तयार करून वापरणं हे त्याहूनही कठीण. रणगाड्यातून मारताना आपल्यावरच स्फोट तर होणार नाही ना, किंवा इच्छित स्थळी पोचण्यापूर्वीच स्फोट होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते. पण असा हा हायड्रोजन बॉम्ब करून भारताने केलेल्या ह्या विक्रमामुळं 11 मे 1998 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल. यशस्वी अणुचाचणी ही बातमीसुद्धा अगदी लगेच दुसऱ्याच दिवशी रेडिओवरून सर्वांना कळली तसेच वर्तमानपत्रातून झळकली. बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने निरनिराळे शोध लावले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय होईना, दिव्यत्वाची प्रचिती येतेच आहे, यालाही परमेश्वर साक्षात्कार म्हणता येईल म्हणून

दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। मिथिलेच्या जनक राजास एकदा विचित्र स्वप्न पडले। स्वप्नात अचानक शत्रूंनी हल्ला केला आणि आपले राज्य हिसकावून घेतले आणि अन्नान्न दशा झालेला हा जनक राजा उपासपोटी वणवण हिंडतोय असं स्वप्न होतं ते।

एक खास मस्जिदला विद्वान होता. त्याला आपली शंका विचारली, पण तो राजाला म्हणाला, राजन, प्रथम तुम्ही आपल्या राज्यातील सर्व विद्वानांना हा प्रश्न विचारा. जो उत्तर देईल त्याला अमित धन द्या, आणि उत्तर न दिल्यास त्याला जलसमाधी द्या, म्हणजे मृत्यूदंड.

राजा स्वप्नातच ओक्साबोक्सी रडू लागला. तेवढ्यात गुलाब पाणी शिंपडून सेवकांनी त्याला सावध केले, जागे केले. रडण्याचे कारण नोकरांनी विचारले, पण राजा जनकांनी नोकरास काहीच सांगितले नाही. पण मनातल्या मनात विचार करतायत की भविष्यात हे स्वप्न खरं होईल की काय, आता काळजीच लागून राहिली. बंदी नावा

अनेक विद्वान आले, पण उत्तर न दिल्या कारणानं जलसमाधी देण्यात आली. वेदशास्त्र संपन्न असे कहोड ऋषी सुद्धा आले. जनक राजाने प्रश्न केला की ऋषी हे खरे की ते खरे? कहोड ऋषी विचारतात की राजा, हे आणि ते असे सांकेतिक शब्द जे काही तू वापरतोस त्याचा अर्थ काय, खुलासा करा. पण राजा म्हणाला की याचा खुलासा करता येणार नाही, उत्तर देता येत नसेल तर जलसमाधी. आणि शेवटी कहोड ऋषींची तीच गत झाली. कहोड ऋषींच्या पत्नीला ज्यावेळी ऋषींच्या निधनाची वार्ता कळली त्यावेळी तिचे 9 महिने भरत आले होते.

आहो। अशा अवस्थेत मुनींच्या जलसमाधीची बातमी कळली। झाली प्रसूत तेव्हा, झाली प्रसूत तेव्हा, झाला तिचा पुत्र दिन दुबळा तो, अष्टस्थानी वक्री देह तयाचा विचित्र।

पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, पण त्याच्या देहाची 8 हाडे ठिकठिकाणी वाकलेली होती. दैव अगदी हात धुवून पाठीशी लागलेले. मुलगा मोठा तेजस्वी, पण 8 ठिकाणी वाकलेला. बारसे झाले आणि 8 ठिकाणी वाकडा म्हणून नाव अष्टावक्र असे ठेवले. करिता तयाचे मौंजी बंधन, करिती वेदविद्येचे पठन, गायत्री मंत्र जप संध्या वंदन, नित्य नेमे करितो ते. लहान वयातच ज्ञानाची प्रौढता प्राप्त झाली. इतर मुलं एक उबड्या कुबड्या म्हणून चिडवीत असत, त्याला खाली पाडत असत, पण खाली पडला तरीही तो चिडत नसे. सर्व दुःख शांतपणे सहन करी आणि आपल्या जवळ येणाऱ्याला ज्ञान शिकवी. पुढे जनकाच्या दरबारी बंदी नामक पंडिताने आपल्या पित्याला वादविवादात जिंकून जलसमाधी दिली. ही हकीकत कळताच आपण सुद्धा त्या बंदीला जिंकून जलसमाधी घ्यायला लावावी असा निश्चय करून तो जनकाच्या दरबारी आला.

आश्चर्य करीती मग शतदा। इथं सुद्धा लोकांनी त्याची चेष्टा केली, उपहास केला, पण हा हा म्हणता बंदीला वाद विवादात पराभूत करून श्रोतृ समाजाकडून त्यानं वाहवा मिळवली। वाहवा रे वाहवा, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला। जनक राजाचे डोळे प्रेमाश्रूंनी वाहू लागले। अष्टावक्राच्या अगाध ज्ञानापुढे सगळे जण नमले। ज्यावेळी आपल्या पित्यासह सर्व ऋषींना जलसमाधी मिळाली आणि ही गोष्ट त्यानं राजाला विचारताच राजानं सांगितलं की कुणालाही जलसमाधी दिली नाही तर सगळेजण जिवंत आहेत। हे कळल्यानंतर आपल्या पित्याची त्यानं सुटका केली।

आपल्या पुत्राचा अद्वितीय पराक्रम ऐकून कहोड ऋषींना अतिशय आनंद झाला आणि 8 ठिकाणी त्याचा वाकडा झालेला देह पाहून आपणच त्याला शाप दिला आहे या शापाची त्यांना आठवण झाली. कहोड ऋषी म्हणतात की अष्टावक्रा, मी विद्यार्थ्यांना पाठ शिकवित होतो त्यावेळी थोडीशी चूक झाली, तेव्हा मातेच्या उदरात असलेला तू तो पाठ दुरुस्त करून दिलास, तेव्हा मला अतिशय राग आला आणि मीच तुला अष्टावक्र होशील असा शाप दिला होता आणि त्यामुळे तू अष्टावक्र झालास. आता मी तुला उशाप देतो आहे, तुला सुंदर शरीराची प्राप्ती होईल, आता तू गंगास्नान करून ये. असं सांगितल्यानंतर अष्टावक्र गंगेवर आला आणि त्यानं गंगास्नान केलं. गंगास्नान करताच काय चमत्कार झाला बघा, त्याचा देह अतिशय सुंदर झाला, दिव्य कांती आणि सुंदर देह झालेला आहे. पुढे राजानं प्रश्न विचारला की हे खरे की ते खरे, याच्यावर झटकन त्यानं उत्तर दिलं, ब्रह्म

अशा रीतीनं राजाला या अष्टावक्रानं उपदेश केला. हाच उपदेश पुढं अष्टावक्र गीता या नावाने प्रसिद्ध झाला. ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केला आणि भगवद्गीता या नावानं प्रसिद्ध झाला, त्याप्रमाणे अष्टावक्र गीता या नावाने हा उपदेश प्रसिद्ध झाला. अष्टावक्राच्या उपदेशाने राजा आणि प्रजा यांच्या भवरोगाचा नाश झालाच आणि ह्या सर्वांना ईश्वरी साक्षात्कार घडला. तेव्हा संत देवाचा आधी स्वतः अनुभव घेतात आणि आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपल्या दारात त्या देवाला प्रत्यक्ष घेऊन येतात आणि निर्गुण निराकार अशा त्या देवाचा साक्षात्कार घडवतात. हे त्यांचं सामर्थ्य, कारण त्यांनी केलेल्या तपश्चर्येचं हे सामर्थ्य असतं. म्हणून मूळ अभंगात तुकाराम महाराज म्हणत आहेत,

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयीची माहिती आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया महा डीबीटी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची मुलाखत. तेव्हा श्रोते हो, आता मला कांचन सावंतला निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया काही संदेश. श्रोतेहो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. वनिता मंडळ.
0: श्रोते हो आयुष्य खूप सोपं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचा आनंद दडलेला आहे. छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधूया, ऐकूया, जगूया आनंदी अस्मिता वाहिनीवर रोज सकाळी 6:30 जगूया आनंदी.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले। महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी। मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये

0: गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. व्ही डी सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील. सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली. तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. आतापर्यंत होर्मुझच्या समुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रजा आरेफ यांनी सांगितलं. होर्मुझच्या समुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं एनआयडी अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले,
1: एनआयडी एक प्रकारचे रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान. जब एनआईडी की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो.
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊंज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या

0: मालिकेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 साठीचे पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 झालेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुकुंद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या.
2: सिलिंगा!

0: आपल्या मुलाला सांगायला
1: लवकर जा।

0: नेणे उदात रिकामताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
1: आपल्या मातेजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
0: बाबा नामदेवा निवद काय केलाच बर का
1: देवान खाल्ला निवद आहे
0: देवान खाल्लात का देवावर आळ घेतून
1: अरे इकते बारा बारा चोवीस वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
0: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन सिना आळ घेतून
1: एवढं म्हणताना नामदेवाला राग आला चला जाऊ तू तुम्हाला म्हणू लागला होता बोलाहिला
0: म्हणून नामदेवानं माता पित्याला सांगते घेऊन सिना
1: निघून याचा

0: काय करणे करायला नाम देवान
1: स्वतः माता पित्याला सांगते घेऊन जिना पांडुरंगाच्या रावणाला खर कोट करण्यासाठी निघून गेला
0: आणि जाऊन पूजा अर्चा करायला गंधाचा ठिळाला वाहिला
1: आणि पूजा अर्चात पुण्यवत नेलेला समोर पांडुरंगाच्या ठेवायला
0: आणि हात जोडू लागला होता इन वाहिला
1: पांडुरंगा माता पित्याच्या समक्ष निवत जीवन दाखवलं पाहिजे
0: नाहीतर मी या गरड खांबाला धड घेऊन मरीन बरे का
1: विचार पडला पांडुरंगाला
0: आणि गरबडीन उठून बाळ हट्या यांचा धरला हट तर मोडणार नाही
1: काल जेवलू त्याच्या समोर आता परत जेवून दाखवलं पाहिजे
0: म्हणून काय करायला भगवंतांवर का
1: नामदेवाच्या भक्तीच्या पायात पांडुरंग उठून परत
0: जेवा

0: वाटू लागलं नामदेवाच्या पित्याला दामू शिंप्याला बद 12 वर्ष सेवा केली मी.
1: अजून देव जेवला नव्हता मी देवाला उपाशी जीवलो. आज नामदेवान जीव घातलं बरं का.
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला.
1: आनंदाच्या भरा देवा संग गुजगुटी बोरोहन बरं का.
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामू शिंपीला नामदेवाला.
1: आनंदी आनंदाच्या भरा हात बरं का.
0: घरवाड्याला

来，黑了。

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजले वाजतायत. ऐकूया कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. ऐकूया शैला हट्टंगडी यांनी गायलेली कातिल शिपाई यांची गजल.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. थोड्याच वेळात समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. 9:30 नभोनाट्य मुंबई केंद्रावरून प्रसारित करू. 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू.

0: युद्धभूमीत युद्धानंतर रात्रीचा अंधार किती गडद आणि भयानक होत असतो ना मित्रा।
1: होय मित्रा, अगदी खरं आहे तुझं।
0: आता तर कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित भूमीवर मृत योद्ध्यांची प्रेत सुद्धा शिल्लक राहिलेली नाही, गिधाड पण येणं टाळतायत। जिथं तिथं पडलेली तुटलेली शस्त्र, तुटलेले रथ आणि मेलेल्या घोड्यांचे अवशेषच शिल्लक राहिलेत।
2: ना गर्वानं उजळलेले ते भाळ दिसतात, ना अहंकारानं फुललेले ते चेहरे।
1: युद्धाचाच परिणाम असा असतो मित्रा, असं काहीच शिल्लक राहत नाही की ज्याचा कोणालाही अभिमान वाटू शकेल।

0: चांगलं वाईट असं काहीच शिल्लक राहिलं नाही. जो हरला तो धुळीस मिळाला आणि जो जिंकला तो तरी कुठं जयजयकार करू शकला.
1: असं म्हणतात की हे महाभारताचं युद्ध आहे, याच्या धर्माच्या बाजूने असणाऱ्यांचाच विजय झाला. खरंच हेच सत्य आहे का?
0: होय मित्रा, हे सत्य आहे. नाहीतर महापराक्रमी कौरवांचे सेनापती भीष्म पितामह असं बाणांच्या शय्येवर झोपले नसते.
1: दुर्दैव, दुर्दैव. मित्रा, आता मात्र काही दिवसांचीच गोष्ट आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी येणारच आहे. भीष्म पितामह आपला देह त्यागतील. असं म्हणतात की जी व्यक्ती सूर्याच्या उत्तरायणात दिवसा उजेडी शुक्ल पक्षात स्वतःचे प्राण सोडते, ती व्यक्ती पुन्हा मृत्यूच्या या भोवऱ्यातून परतून येत नसते. भीष्म पितामह कायमचेच.

0: प्रणाम माते।
1: यशस्वी भव।
0: आता कसलं यश माते, कसलं यश। भावाचं भावांची, आप्त स्वकियांचं आप्त स्वकियांशी झालेल्या युद्धाचा साक्षीदार होण्याच्या आणि सहभागी होण्याच्या नंतरही यश शिल्लक असेल का? मी भीष्म, हस्तिनापूरचा सेनापती, मृत्यूच्या प्रतीक्षेत बाणांच्या शय्येवर जर्जर होऊन पडलेलो आहे आणि तुम्ही मला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देत आहात।
1: तुम्ही गंगापुत्र आहात, महाराज शंतनूंचे पुत्र आहात, महर्षी परशुरामांचे योग्य शिष्य आहात, शास्त्रज्ञानात निपुण, शस्त्रज्ञानात अद्वितीय। यश तर तुमच्या जीवनात नेहमीच सावलीसारखं तुमच्या सोबत राहिलेलं आहे।
0: हीच तर विडंबना आहे माते। तुम्हाला इथं असं माझ्यासमोर बघून मनात एक उत्सुकता निर्माण झालेली आहे। महाराज पांडूंच्या अंत्यसंस्कारानंतर जेव्हा व्यासांनी तुम्हाला सूचना दिली होती की राजवंशाचा नाश होणार आहे आणि तुम्हाला हे महायुद्ध सहन होणार नाही, तेव्हा तुम्ही तर तुमच्या सुना अंबिका आणि अंबालिका सोबत तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेला होतात आणि तिथूनच तुम्ही स्वर्गारोहण केलं। परंतु आज इथं मध्यरात्री कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित रणभूमीत तुमचं येणं, सदेह साक्षात येणं, तसंच काहीच विशेषच कारण असेल नाही का माते?
1: हे सत्य आहे की मी जिवंत नाही, परंतु मृत्यू म्हणजे तरी काय? फक्त एक स्थिती तर आहे। काही प्रश्न होते जे अनुत्तरितच राहून गेले होते, आज त्याच प्रश्नांची उत्तरं मागायला आली आहे।
0: कसले प्रश्न आणि कसली उत्तरं माते?
1: माते माते, तुम्हाला आठवतंय तरी का की अगदी पहिल्यांदा कधी तुम्ही मला या नावानं सुशोभित केलं होतं?
0: ज्या दिवशी तुम्ही पिताश्री महाराज शंतनूंच्या सोबत लग्न केलं होतं, त्यांची अर्धांगिनी होऊन तुम्ही हस्तिनापूरच्या राजमहालात प्रवेश केला होता माते।
1: त्या दिवशी, त्याच दिवशी माझ्या अंतर्मनाला एका गडद अंधारानं व्यापून टाकलं होतं, याचा तुम्हाला अंदाज तरी होता? माते, या संबोधनानं तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या हृदयातील अंधाराची व्याप्ती आणखीन वाढवित होतात। तुमच्या वडिलांचं जीवन आणि राजमहालात त्यांच्या इच्छा आकांक्षांना पूर्ण करता करता मी धाराशयी झाले होते। तुम्हाला याचा अंदाज तरी आहे का? एका सामान्य नाविकाच्या मुलीला हस्तिनापूर सारख्या विशाल राज्याच्या प्रशासनाचा भार पेलताना किती संकट आली असतील? तुम्ही आहात कुलीन राजवंशी, तुम्ही लोक शस्त्रविद्येत निपुण आणि शास्त्रात सुद्धा पारंगत आहात। राजनीती, समाजनीती, अर्थनीती, रणनीती या सगळ्यात प्रवीण आहात, परंतु मी माझ्या वडिलांनी मुठभर माशांना घेऊन केलेलं राजकारण किंवा समाजकारण किती व्यवस्थित होतं। आमची रणनीती भोगासाठी नाही तर भुकेच्या

0: विरुद्ध असायची. माझ्या दृष्टीनं तर अर्थकारणाचा अर्थ नावेतून प्रवाशांना नदीच्या या तीरावरून त्या तीरावर आणण्या नेण्याच्या कामातून मिळालेल्या काही नाण्यांच्या हिशोबापुरताच मर्यादित होता. तुम्ही या सत्यवतीला, माझ्यासारख्या सामान्य मुलीला या न उलगडणाऱ्या कोड्यांच्या गूढ समुद्रात आणून सोडलं, ज्याचं नाव आहे हस्तिनापूर. मला काही गोष्टी कळण्याच्या आत महाराणीचा मुकुट माझ्या डोक्यावर सुशोभित केला गेला. साधारण दृष्टीनं ही एक प्रकारची प्रगती होती, गौरवाचं उंच शिखर होतं. परंतु माझ्यासाठी होतं अडचणींची भेट वस्तू. तुम्हाला माहीत आहे का या समस्त संकटांच्या मुळाशी कोण होतं?
1: कोण होतं माते?
0: तुम्ही भीष्म. तुम्ही?
1: मी?
0: हो, तुम्ही. तुम्हीच भीष्म पितामह. हस्तिनापूरच्या आजच्या दुर्भाग्याच्या कारणापासून तुम्ही स्वतःला मोठ्या हुशारीनं लांब ठेवण्यामध्ये यशस्वी झालात. परंतु माझ्या प्रत्येक दुर्भाग्याच्या गोष्टीचं कारण तुम्ही आहात. आणि या गुन्ह्यापासून मुक्त नाही होऊ शकत तुम्ही पितामह, नाही होऊ शकत. जेव्हा तुम्ही युवराज देवव्रत होता तेव्हाही, आणि जेव्हा तुम्ही पितामह भीष्म झालात तेव्हाही.
1: तर तुम्ही तुमच्या दुर्भाग्याचं खापर या भीष्माच्या डोक्यावर फोडत आहात की जो आपल्याच दुर्भाग्यातून मुक्त होऊ शकला नाही?
0: मला दोष देऊ नका भीष्म, तुमच्या दुर्भाग्याचे कर्ता धरता तुम्ही स्वतः आहात.
1: दुर्भाग्य कर्ता धरता? आपण सगळेच आपापल्या श्रापातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात लिप्त आहोत. स्वर्गात ब्रह्मदेवांच्या एका शापामुळे माता देवी गंगा आणि पिता महाराज शंतनूंना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. इच्छा नसताना मी त्याच शापांच्या दुर्भाग्याचे दंड भोगत आहे. जेदी राजा उपरिचर वसू आणि एका शापित अप्सरीची जैविक मुलगी अदरिका एक मासा होऊन येते आणि तदनंतर सत्यवतीचं आपलं हे रूप. माते, कुणाचं दुर्भाग्य? कसलं दुर्भाग्य? सगळं काही माहीत असताना सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझ्यावर असला आरोप.
0: तुम्ही इच्छाधारी आहात, जीवन मृत्यू तुमचे दास आहेत. कसली गंमत आहे बघा, जो व्यक्ती दुसऱ्यांना मृत्यूच्या दाढे ढकलतो त्यालाच इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळालाय. संधी साधू आणि हास्यास्पद वाटत नाही का?
1: मी खूप थकलेलो आहे, कलित कात्र झालोय राजमाता.
0: हिम्मत ठेवा भीष्म, कमीत कमी आज तरी ठेवा. या इहलोकातून मुक्त होण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची हिम्मत ठेवा. क्लांती आणि क्लेश करून मुक्ती मिळेल. तुम्हाला आठवतंय का त्या दिवसाचा प्रसंग जेव्हा पहिल्यांदा महाराज मला शोधत आमच्या झोपडीपर्यंत पोचले होते?
1: त्या प्रसंगाला कसं विसरू शकतो राजमाता?
0: मी पण कुठं विसरू शकलीये. आता काय होईल पिताश्री?
2: मुली, अगं मी पण द्विधा मनस्थितीत अडकलोय. महाराज शंतनू अतिथी कक्षात बसून माझ्या उत्तराची वाट पाहत आहेत.
0: मी त्या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही पिताश्री. मग यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल.
2: धीर धर पोरी, धीर धर.
0: जर तुम्हाला तुमची पोरगी प्रिय असेल ना तर लवकर एखादा उपाय शोधून काढा पिताश्री.
2: महाराज शंतनूंचं पण आपल्या मुलावर खूप प्रेम आहे. अग सत्यवती, संतान प्रेमाची आठवण करून देऊन तू मला सर्वाधिक योग्य बाण हातात दिलेला आहेस. तू मला त्या दिव्यास्त्राची आठवण करून दिलीस की जे अस्त्र राजाच्या अयोग्य मागणीचा सामना करू शकत. युवराज देवव्रत.
0: देवव्रत?
2: देवव्रत महाराज शंतनूंचा एकमेव संतान, हस्तिनापूरचा भावी भाग्य नियंत्रक देवव्रत. काही दिवसापूर्वीच महाराज शंतनूने युवराज देवव्रतचा राज्याभिषेक केलेला आहे.
0: मला काहीच कळेनासं झालंय पिताश्री.
2: सत्यवती माझ्या पुरी, अगं यात काहीच शंका नाही की देवव्रतच भविष्यात हस्तिनापूरचा राजा होईल. राजकुमार देवव्रत बद्दल राजाच्या मनात प्रचंड प्रेम आहे. याचबरोबर राजकुमार देवव्रत शास्त्रांचा मोठा विद्वान आहे, राजकारणाच्या ज्ञानात अद्वितीय आहे. आणि अस्त्रशस्त्रांचं शिक्षण महर्षी परशुरामांकडून घेतलं.

0: झाला होता.
1: मला जे सांगायचं होतं ते मी महाराजांना सांगितलेलं आहे.
2: हस्तिनापूरच्या राजाधिराज महाराज शंतनूंना अट घालण्याची हिंमत कशी झाली तुमची?
1: ती अट नव्हे, प्रार्थना होती युवराज देवव्रत, एका बापाची प्रार्थना.
2: अतिशय चुकीचं वागलात तुम्ही
1: युवराज. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. मुलीचा बाप असल्यामुळं मला मुलीच्या लग्नाची काळजी आहे आणि तिच्या भविष्याची पण. हे आमचं सौभाग्यच आहे की हस्तिनापूरच्या महाराजांनी माझ्यासारख्या सामान्य नाविकाच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरलेला आहे. आणि महाराजांनी साक्षात परशुरामाचे शिष्य युवराज देवव्रतांना लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे.
2: धीवरराज, मला महाराजांनी पाठवलेलं नाही तर मी स्वतः सर्व अनुमान करून इथं आलेलो आहे. मला सांगा, तुमच्या निश्चयात काही बदल झालेला आहे की तुम्ही माझ्या वडिलांना जे सांगितलं तोच अंतिम निर्णय तुमचा?
1: अंतिम निर्णय नाही युवराज, एका बापाची अंतिम प्रार्थना म्हणावं. महाराज शंतनूंबरोबर सत्यवतीचं लग्न व्हावं आणि त्यांचं अपत्यच राजसिंहासनावर बसावं हे स्वप्न एका बापानं पाहणं त्याच्यासाठी अपराध आहे का युवराज देवव्रत?
2: तुम्हाला चांगलंच माहित आहे धीवरराज की महाराजांनी मला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित केलेला आहे. तरीही तुम्ही
1: निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे युवराज. जर तुम्ही तुमच्या वडिलांचं लग्न माझ्या मुलीशी करण्यास इच्छुक असाल तर.
2: लग्न नाही झालं तर महाराज शंतनू राजकार्यात आणखीनच ठासळतील आणि हे हस्तिनापूरच्या हिताचं नाही. जर हाच तुमचा शेवटचा निर्णय किंवा प्रार्थना असेल तर मी देवव्रत स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता मनुष्य किन्नर नागनागिन सर्व प्रकारचे जीव सूर्य चंद्र तारे वायू पाणी जमीन उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत अशी पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे.
3: विचित्र, मी प्रतिज्ञा करून आलो पण आमच्यातील कुणीच तुमच्या वडिलांची खेळी ओळखू शकलं नाही. मला तर असं वाटत होतं की तुमच्या वडिलांची नजर हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर आहे.
4: इतिहासानं माझ्या वडिलांना लोभी आणि संधी साधू म्हणून कलंकित करून टाकलं होतं, परंतु ते त्या दिवशी एका गडद अंधार आणि भीतीपासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु नशिबाची थट्टा बघा, विधात्यानं माझ्या करवी जगातल्या सर्वश्रेष्ठ राजकुमारास कायमचाच अकार्यक्षम आणि उपयोगहीन बनवण्याचा घाट घातला होता.
3: मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला राजमाता. अकार्यक्षम आणि उपयोगी
4: नाहीतर काय? जेव्हा तुम्हाला युवराज घोषित केलेलं होतं तेव्हा तिन्ही लोकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. सर्वांनी एकमतानं स्वीकारलं होतं की हस्तिनापूरच्या सिंहासनास एक योग्य आणि प्रामाणिक राजा मिळतोय. परंतु तुम्ही काय केलं याचा कधी विचार केलाय तुम्ही?
3: मी विचार करायला हवा होता.
4: अवश्य करायला पाहिजे होता. एका योग्य युवराजाच्या सगळ्या शक्यतांना धुळीत मिळवून हस्तिनापूरच्या सिंहासनास एका श्रेष्ठ राजापासून वंचित करून तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या वडिलांची इच्छा आणि वासनेला पूर्ण करण्याच्या बाजूस उभे राहिलात.
3: माझ्या पूजनीय वडिलांना सारखं सारखं म्हातारा म्हातारा म्हणून अपमानित करणं बरोबर नाही माते.
4: मला सांगा, हस्तिनापूरच्या हिताच्या दृष्टीने एका युवराजाने त्यास उपेक्षित करण्याची भूमिका घेणं योग्य होतं?
3: मी आयुष्यभर हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण केले राजमाता. पूर्ण निष्ठेने हस्तिनापूरच्या सेनापतीचं कर्तव्य पार पाडलेलं आहे.
4: सेनापती सेनापतीच असतो राजा नाही. देश फक्त युद्ध जिंकल्यानं समृद्ध होत नाही. देवव्रतानं भीष्म बनून हस्तिनापूरच्या प्रजेला काय दिलंय? कायमची चिंता, घोर अनिश्चितता, न संपणारी युद्ध. या महायुद्धात कुरुक्षेत्रातल्या भूमीवर

0: पडलेल्या प्रेतांच्या ढिगांना कोण जबाबदार आहे? माझ्या मते या महायुद्धात शेकडो शूरवीरांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही आहात भीष्म, तुम्हीच।
1: मते, तुम्ही तुमच्या मुलाच्या धृतराष्ट्राची राजनैतिक दृष्टीहीनता आणि गांधार नरेश शकुनीच्या कुटील कारस्थानकडे कानाडोळा करीत आहात का? दोष त्यांचा आहे
0: असे, पण तुमच्यापेक्षा जास्त नाही। एका आर्य पुत्रानं, एका युवराजानं आपल्या पुत्र धर्माचं पालन करण्यासाठी जी चूक केली, त्या चुकीचा परिणाम म्हणजे हे महाभारत। हस्तिनापूरच्या मुख्य रक्षकाच्या रूपात अनुचित घडत असताना सुद्धा डोळे झाक केल्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत। अधर्माला रोखण्याऐवजी हस्तिनापूरच्या मुख्य सल्लागारानं मौन धारण करून बसण्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत।
1: हे सत्य नाही माते, सत्य नाही। मी वेळीच सगळ्या अन्यायाचा विरोध केलेला आहे।
0: तोंडी विरोध राजकारणात केवळ तोंडी विरोधानं दशा आणि दिशा बदलत नसतात। गुरु परशुरामांच्या शिष्यानं मिळवलेलं शस्त्र ज्ञान कुठे गेलं? सगळं व्यर्थ होतं का ते?
1: परंतु शस्त्र विद्या तर आत्मरक्षणासाठी असते माते।
0: म्हणजे हा कुलवधू द्रौपदीचाच दोष म्हटला पाहिजे की तिच्या जवळ आत्मरक्षणासाठी शस्त्र नव्हतं? तिचा विश्वास होता तुमच्यावर, परंतु मिळालं काय तिला? तिला मिळालं भर राज्यसभेत नग्न होण्याचा अपमान। जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस धरून ओढून आणत होता, जेव्हा दुर्योधन तिला जांघेवर येऊन बसण्यासाठी सांगत खिदळत होता, त्यावेळी त्यावेळी तुम्ही फक्त एकदा तुमची तलवार काढली असती शंतनुनंदन, फक्त एकदा। तर हस्तिनापूरच्या नशिबाला तेव्हा एक वेगळा मार्ग निवडण्याचा नाईलाज झाला असता।
1: राजा धृतराष्ट्रही तेव्हा मौन धारणच करून बसले होते माते।
0: मी तुमच्याशी तुमच्याबाबत बोलत आहे, दुसऱ्या कुणाच्या चुकीने तुमची चूक मोजायला मी आलेली नाही भीष्म। का मौन राहिलात तेव्हा तुम्ही?
1: राजाच्या समोर बोलणं देशद्रोह केल्यासारखं झालं असतं। धर्मराज युधिष्ठिरनं स्वतः आपल्या बायकोला जुगारात पडायला लावलं होतं, ते मौन धारण करून बसले होते। द्रौपदीचे शक्तिशाली पती धनुर्धर अर्जुन आणि महाबली भीम सुद्धा मौन धारणच करून बसले होते माते। नीती असं सांगते,
0: पुत्रवधूवर अत्याचार होताना बघणं, तिला सार्वजनिक ठिकाणी नग्न करणं नीती आहे? स्त्रीचा अपमान नीती होऊ शकते? कधीतरी होऊ शकते का?
1: नाही होऊ शकत। पण दोष फक्त माझ्यावरच का? मंत्री विधुर, कुलगुरु कृपाचार्य, आचार्य द्रोण कुणीच ज्ञान किंवा बळाच्या दृष्टीनं कमी नव्हतं, ते सुद्धा मौनच बाळगून होते, सगळेच मौन होते।
0: ते युवराज नव्हते, ते भरतवंशाचे नव्हते, ते राज्याच्या प्रति बांधील होते। तुम्ही राजांचे पुत्र आहात, आपल्या राज्याचा गौरवाचं रक्षण करणं आणि सन्मानाची जबाबदारी आणि कर्तव्य तुमचं होतं, त्यांचं नाही।
1: मी तर आजीवन वंशाच्या रक्षण आणि सन्मानासाठी वचनबद्ध आहे। हस्तिनापूरच्या रक्षणासाठीच मी सिंहासन प्राप्त करण्याच्या क्षुद्र स्वार्थाचा त्याग केलेला होता।
0: हाच तर अनर्थ झाला देवव्रत।
1: इतकं विष तुम्ही तुमच्या मनात इतक्या दिवसांपासून इतकं विष साठवून ठेवलं होतं माते?
0: माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता। राजमाता आहे मी, पण एक स्त्री सुद्धा आहेच ना। ज्या हस्तिनापूरनं मला राजमातेचे मुकुट चढवले, त्याच हस्तिनापूरच्या कुलवधू द्रौपदीचं वस्त्रहरण झालं। सगळ्यात जास्त शक्तिशाली आणि सगळ्यात जास्त श्रेष्ठ असूनही तुम्ही या सगळ्या अन्याय अत्याचाराचा उघड विरोध का नाही केलात? तुम्ही एकदा सुद्धा सिद्धांतासाठी, योग्य कर्तव्यासाठी तुमची तलवार का नाही उगारली? का? का?
1: संभवता राजकारण माते, राजकारण। राजकारण नेहमीच राजाच्या बाजूनं आणि त्याच्याच हिताच्या बाजूनं असतं, असायला हवं। संभवता तुम्ही केलेले आरोप खरे सुद्धा असतील माते, परंतु तो तुमचा दृष्टिकोन आहे। एका राजाचा मुलगा असणं किती त्रासदायक असतं हे तुम्हाला कळणार नाही माते। मी आत्तापर्यंत हस्तिनापूरच्या भाग्याला उजळवणं, सावरणं आणि त्याच्या सिंहासनाच्या रक्षणातच लीन राहिलो, ही माझी चूक आहे का माते?
0: चूक तुमच्या आंतरिक आणि बाह्य अस्तित्वाच्या मध्ये निरंतर चालत आलेल्या संघर्षाची होती। तुम्ही तुमच्या दोन्ही स्थितीत अस्थिर राहिलात, अनिश्चित राहिलात। वरवर तुम्ही सेनापतीच्या रूपात कौरवांच्या राजतंत्राला बरोबर म्हणत राहिलात, परंतु

0: आमचं अंतर्मन मात्र पांडवांनाच योग्य म्हणत राहिलं. हे तर असं झालं की तुम्ही जीवनभर मानधन मात्र कौरवांचं घेत राहिलात, परंतु समर्थन मात्र पांडवांचं केलं. तुमच्या या असल्या आदर्शानं भारताच्या भावी पिढीला संधी साधूपणाचा धडा शिकवला गेला नाही का? एकाच वेळी पक्ष आणि विपक्षाकडून सन्मानाची अपेक्षा संधी साधूपणा नाही तर दुसरं काय आहे?
1: संधी साधू आणि हा भीष्म,
0: तुमचं तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा भीष्म.
1: तुम्ही मला या शेवटच्या क्षणी माझ्या जीवनातल्या सगळ्याच निर्णयांची समीक्षा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे, परंतु यामुळे मला काय मिळणार आहे? सुधारणा करू म्हटलं तरी वेळ कुठे शिल्लक आहे माते?
0: सुधारणा करण्याची वेळ तर केव्हाच निघून गेली मुला. नीती असो नाहीतर प्रयत्न, त्रुटी पुन्हा त्रुटीलाच जन्म देत असते. जर तुम्ही काही करू शकत असाल तर आपल्या त्रुटीशिवायच्या ज्ञानाला जिवंत राहिलेल्या कौरव आणि पांडवांच्यात वाटून टाका.
1: आता शिल्लक तरी काय राहिलंय?
0: सत्य शिल्लक आहे, अंधाराच्या ठिकाणी प्रकाश शिल्लक आहे, नव्या युगाचं आव्हान शिल्लक आहे, पुन्हा महाभारत होऊ नये याचं उदाहरण शिल्लक आहे, त्याचं ज्ञान शिल्लक आहे, महाकालाच्या कालचक्रानं भारत वर्षाच्या नव्या सूर्याचा उदय होत आहे भीष्म, त्याची किरण चमकायला लागलेली आहेत, शक्यता आहे की पृथ्वीवर न्यायाची स्थापना होऊ शकेल.
1: माते एक उत्सुकता आहे, कृपया समाधान करा. हस्तिनापूरच्या आजच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?
0: सांगितलंच आहे, तरीही पुन्हा सांगते, वेळ बहुदा राजाला जबाबदार ठरवेल माझ्या मुला.
1: आणि तुम्ही?
0: मी? माझ्या दृष्टीनं हस्तिनापूरच्या या दुर्भाग्याचं एकच कारण आहे, देवव्रतांचं भीष्म होणं.
1: म्हणजे मला तुमच्या या तिरस्कारासहच मृत्यूलोकात जावा लागेल तर? महाराज धृतराष्ट्रांचं आंधळं पुत्रप्रेम, गांधार नरेश शकुनीचं बदलारूपी कुटील कारस्थान आणि देवकी नंदन श्रीकृष्णांचं मायाचक्र काहीच नाही, सर्वांनाच मुक्त करून टाकलं तुम्ही. आज हस्तिनापूरच्या राजमातेचा राजदंड फक्त या भीष्मासाठीच गर्जना करू लागलेला आहे का? याई गंगा, तुम्ही ऐकत आहात ना? तुमचा मुलगा देवव्रत कारणीभूत आहे हस्तिनापूरच्या या विनाशाला, एकमेव कारणीभूत. ज्यानं आपलं सगळं जीवन हस्तिनापूरसाठी परिधान करून टाकलं तो विनाशाचा एकमेव कारण आहे. शेवटच्या क्षणी हा आरोप अभागी मी.
0: मी तुम्हाला दंड द्यायला नव्हते आले, मी तुम्हाला केवळ आत्मपरीक्षण करा हे सांगण्यासाठी आले होते. इतिहास एक दिवस सर्वांना आपापल्या दृष्टीने बघेलच. भीष्म, आपल्या सर्वांच्या अंतर्मनात सुद्धा एक कुरुक्षेत्र असत, आपल्या सगळ्यांचं ज्याचं त्याचं आपापलं कुरुक्षेत्र, जिथं नेहमीच पक्ष विपक्षाचं द्वंद्व चालत राहत, जय पराजय तिथे सुद्धा आहेत. राहिला प्रश्न युद्धाच्या परिणामांचा, तर त्याचं असं आहे की युद्ध कधीच कुणाला फळत नाही आणि कधीच फळू शकत नाही. या युद्धातही विजय नाही तर आपला पराजय झालाय मुला. माझ्याबद्दल द्वेष भावना ठेवू नकोस, मी सुद्धा कधीच ठेवला नाही तुझ्याबाबत. परलोकाच्या सुखद प्रवासाचा आशीर्वाद घे, यशस्वी हो.
1: भूतकाळातील कोणतं पान उलगडून ठेवलं माते? तुम्ही या भीष्माला शापित करून टाकलं. शापित माते, राजमाते, माते, राजमाते.
2: अरे मित्रा, पितामह अजूनही कोणतं तरी स्वप्न बघत आहेत बहुधा,
3: त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत.
1: मी देवव्रत, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील

0: अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.
1: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं

0: महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजी मध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: transformation reflects the rapid expansion of energy capacity, grid strengthening, and the growing contribution of clean energy in powering countries' growth journey. Delhi Chief Minister Rekha Gupta today launched various development projects worth approximately 100 crore rupees in Dwarka Assembly constituency of National Capital. Addressing the gathering, the Chief Minister said that after completion of these projects, there will be significant improvement in problems such as waterlogging, damaged roads, sewer overflow and power supply in the area. Delhi Police has issued a memorandum regarding rationalization of government vehicle usage in its offices and units and measures for reduction of fuel consumption. The memorandum has been issued by the Office of Police Commissioner in view of the prevailing international situation and Prime Minister Narendra Modi's appeal for austerity measures and reduction in fuel consumption. In IPL cricket, Rajasthan Royals have set a target of 194 runs for Delhi Capitals in Delhi. Chasing the target, Delhi Capitals were 147 for 3 in 15.4 overs when reports last came in. Earlier, Delhi Capitals won the toss and elected to field. And that is the end of this news bulletin.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद. आम्ही बोलत आहोत एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूस दोन्ही ठिकाणी 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 27 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 28 अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 85%, सांताक्रूज इथं 84% नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल आणि किमान तापमान 35 ते 28 अंश सेल्सिअस च्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. आम्ही बोलत आहोत एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. आजच्या भावधारा या कार्यक्रमात आपण माणिक वर्मा यांच्या स्वरातली काही गीतं ऐकणार आहोत. हे सुरुवातीचं पद आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित स्वयंवर या नाटकातलं.

कदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत, स्वरबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचीच आणखी एक रचना स्वरबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेलं मधुकर जोशी यांचं गीत। आजच्या भावधारा कार्यक्रमात आपण माणिक वर्मा यांच्या स्वरातल्या गीतांचा आस्वाद घेतलात। याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे। हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। रात्रीचे 11:30 आणि 15 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहो नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्वेता चक्रवर्ती यांचं गायन। त्यांनी गायलेला राग रागेश्री। विलंबित ख्यालातील बंदिश 1 तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे। विलंबित 1 तालातील बंदिशीचे बोल आहेत बनरा मोरा, द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत बेगुना के गुणवंता दाता। त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली आहे। ऐकूया तर राग रागेश्री, कलाकार श्वेता चक्रवर्ती।

0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार. आपल्याकडच्या परंपरेतच खरं पाहिलं असतं गाणी हा तसा दैनंदिनीचा एक भागच नक्की आहे.
2: अविभाज्य भाग आहे.
1: दिवाळीचा सण आणि त्याभोवती असणारी गाणी कदाचित आपण काही आवर्जून ऐकली असतील नसतील देखील एखाद्या वेळेस, पण आम्ही आज मात्र ती गाणी तुम्हाला ऐकवणार आहोत, श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हे कार्यक्रमातलं पहिलं गाणं कुठलं ऐकवणार आहेस?
2: पहिलं गाणं जे आपण निवडलेलं आहे ते दिवाळी आली आनंदाची नवलाई, हे वासंती
1: या अभिनेत्री गायिका अशी.
2: हा, या आधी सुद्धा आपण वासंतीचे
1: गाणी
2: ऐकवलेलं होतं, दोन गाणी ऐकवली होती. आणि आपल्याकडे कसं आहे, महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा सण म्हणजे फार मोठा मानला जातो आणि चार पाच दिवस हे दिवाळीचे जे असतात ते अगदी अतिशय आनंदाचे असतात. त्यानिमित्ताने मुलं बाळं सगळं एकत्रित येतात आणि तो आनंदोत्सव साजरा होत असतो वासंती यांच्या आवाजामध्ये.

0: तर हो, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दिवाळीसाठी निवडलेली आजची ही गाणी आनंददायी तर आहेतच. सुमन कल्याणपूर यांची अनेक भावगीतं यापूर्वी देखील आपण ऐकलेली आहेत आणि यानंतर देखील आपल्याला सुमन कल्याणपूर यांची गाणी ऐकवावी लागणार आहेत. यशवंत देव, खळे, विश्वनाथ मोरे, अशोक पत्की, दशरथ पुजारी अशा अनेक संगीतकारांकडे सुरेल अशी गाणी सुमन कल्याणपूर यांनी गायलेली आहेत. मला वाटतं परवाच्या यशवंत देवांच्या कार्यक्रमामध्ये देखील, म्हणजे जो जाहीर कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये देखील केतकीच्या बनात किंवा नाविकार्या वगैरे गाणी,
1: अशोक पत्कीची गाणी गाजलेलीच होती. आणि काय जी गाजलेली असतात ती अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये
0: होत असतात.
1: आणि आता जी आपण रचना निवडलेली आहे ती श्रीनिवास
0: खळे यांची आहे,
1: यांनी स्वरबद्ध केलेली आहे. आणि खळे यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रचना जी आहे ती लईच्या अंगाने जाते असं अनेक समीक्षकांनी
0: म्हणलेलं आहे.
1: तर त्याप्रमाणे ही रचना आहे. या गडे हसूया, या गडे नाचूया, गाऊया मंगल गाणी, ही संजीवनी मराठे यांची रचना आपण सुमन कल्याणपूर आणि कोरस यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत.

0: सोनी, दिवाळीच्या साठी लिहिली गेलेली काही गाणी आपल्याला अचानक हाती लागली हे देखील कबूल करायला पाहिजे. खरं पाहिलं असतं आपण खूप ठिकाणहून ही गाणी मिळवली आणि आपण त्याचा उल्लेख नंतर करणारच आहोत, पण ही सगळीच गाणी इतकी छान आहेत की श्रोतांपर्यंत पोहोचवावी अशी वाटणं अत्यंत साहजिक आहे. आता यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते अशाच पैकी एक गाणं आहे. इतक्या वेगळ्या पद्धतीनं हे गाणं म्हणलेलं आहे की मला थोडासा भाग नांदेचा वगैरे अशा प्रकारचा गाण्यांचा होतो, अर्थात त्याच्यावर जाणकारांनी भाष्य करावं आपण त्याच्यावर, पण ती जी छटा आहे ही छटा जाणवते. अर्थात विशेष या गाण्याचा असा आहे की हे गाणं कोरस अशा पद्धतीने
1: स्वरूपामध्ये संगीतकार आहेत यशवंत देव. आणि आकाशवाणीची परंपरा राहिलेली आहे की अनेक गाणी त्यांनी कोरस मध्ये केलेली आहेत. हे यशवंत देवानीच नव्हे तर अनेक संगीतकारांनी केले. त्यापैकी हे गाणं खास मला वाटतं आकाशवाणीसाठीच त्यांनी बनवलेलं असावं आणि त्यामुळे ही आपण रचना निवडलेली आहे.
0: आणि बाकीचा तपशील त्या गाण्याचा आपल्याला ते काही मिळत नाही आहे.
1: यशवंत देवांचं संगीत,
0: यशवंत देवांचं आहे
1: पण सुद्धा बहुधा त्यांचीच असावी. तर ही रचना आपण खास करून निवडली आणि हे एक समूह गान आहे आणि समूह गान म्हणजे सर्वांचा सहभाग
0: त्याच्यामध्ये,
1: म्हणजे ऐकणाऱ्यांचाही असतो आणि गाणाऱ्यांचाही असतो. अशापैकी ही रचना आहे, लक्ष लक्ष दिव्यांची करुणी आरती ही दीपावळी आली घरा, ही रचना आपण ऐकणार आहोत.

0: ही गाणी निवडताना काही गाणी अशी आपल्या हातात लागली की ते गायक किंवा गायिका एखाद्या ध्वनिमुद्रिकासाठीच एकत्र आलेत की काय असं देखील आपल्याला वाटून गेलं. अर्थात हा थोडासा योगाचाही भाग असू शकेल. मागच्याच आठवड्यामध्ये आपण यशवंत देव यांचा वाढदिवस देखील साजरा केला, आणखी त्यांचंच संगीत या गाण्याला देखील आहे. उषा रेगे आणखी प्रभाकर नागवेकर ही नावं काही मी श्रोत्यांपर्यंत,
1: म्हणूनच मी म्हणलं ना हे आकाशवाणीचे कलाकार असतात आणि त्यांच्याकडनं ती गाऊन घेतलेली असतात आणि अशा सणांच्या सणावारांच्यासाठी खास आकाशवाणीने अनेक रचना करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यापैकीच ही पण
0: ध्वनिमुद्रिकांवर देखील हे आले असण्याची शक्यता फार कमी आहे. आकाशवाणीकडेच ते उपलब्ध आहे असं
1: त्यांच्याकडनंच आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे आणि आकाशवाणीची ही रचना सहशुक्ल.
0: हा सहशुक्लांबद्दल मी गाणं संपल्यानंतर बोलेन. त्याच्या आधी या गाण्याचा तपशील आणखी नेमके शब्द.
1: गाण्याचा तपशील असा आहे की शोभला भला फुलला हा दिवाळीचा आकाश दिवा. आकाश दिव्यावरचं हे गाणं आहे आणि हेही गाणं कोरस याच्यामध्ये सुद्धा आहे. तर सहशुक्ल यांची रचना आपण ऐकणार आहोत आणि यशवंत देव यांचं संगीत आहे.

0: सशुक्ल यांनी कुमुद बांधव या नावाने कविता केल्या. आणखी त्यांच्यासाठी वर पु ल देशपांड्यांनी लिहिताना एकदा असं म्हणलं होतं की एखाद्या ठिकाणी जर आम्ही रेकॉर्डिंग रूम मध्ये बसलो असू आणि सहशुक्ल जर तिथं असतील, माझ्या मनात जर गाणं तयार असेल तर सहशुक्लांकडे शब्द तयार असत होते. अशा प्रकाराने त्यांनी पुलंनी वर्णन केलेलं आहे की जिथल्या तिथे हुकमी लिहिणार आणखी ते योग्य वाटेल अशा पद्धतीने ते मीटरमध्ये बसवून वगैरे सगळे प्रकार संगीतकारांना जे लागायचे त्याच्या सहित गाणं आमच्या पुढे हजर असायचं असं प्रत्यक्ष पुलंनी सहशुक्लांबद्दल लिहिताना आपुलकी या पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे. तेव्हा या सहशुक्लांचं गाणं आपण नुकतंच ऐकलं.
1: आणि सहशुक्लांचं कसं आहे, 1967 साली ते 48व्या नाट्य परिषदेचे
0: अध्यक्ष होते
1: आणि त्यावेळेला आचार्य अत्रेंच्या हस्ते त्यांचा फार मोठा सत्कार झाला होता.
0: बर.
1: आणि आचार्य अत्रे सहशुक्लांच्या वरती अर्धा तास बोलले होते.
0: क्या बात आहे.
1: आणि ते रेकॉर्डिंग सुद्धा म्हणजे उपलब्ध आहे. तर अशा ह्या सहशुक्ल यांनी 35 ते 55 या काळामध्ये 500 अधिक गाणी लिहिली.
0: दोन्हीकडे लिहिली, आकाशवाणीसाठी लिहिली, एचएमबीसाठी
1: लिहिली, अनेक गाणी त्यांनी त्या काळामध्ये लिहिलेली आहेत.
0: आता आपण जे ऐकणार होते लता मंगेशकर यांची दत्ता डावजेकर यांची रचना आहे, आली दिवाळी मंगल जाई आनंद झाला घरोघरी.
1: हा, त्याच्याबद्दल सांगायचं तर असं आहे की मी आपण ज्यावेळेला सुरुवात केली होती आणि लता मंगेशकरांचं सुरुवातीच्या काळातली जी गाणी लावली होती त्याच्यामध्ये दोन गाणी दत्ता डावजेकरांनी स्वरबद्ध केलेली लावलेली होती. गेला कुठे बाई कान्हा कान्हा येईना ही एक रचना, आणि दुसरी तुझं स्वप्नी पाहिले रे गोपाळा ही एक रचना आपण याआधी ऐकवलेली होती. आणि ह्याच दत्ता डावजेकरांनी दिवाळीसाठी म्हणून लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये दोन गाणी कंपोज केलेली होती. त्यापैकी एक रचना दिवाळीच्या संदर्भातली आत्ता आपण ऐकणार आहोत, आली दिवाळी मंगलदायी आनंद झाला घरोघरी, ही लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत. आणि याचे गीत आणि संगीतकार दत्ता डावजेकर आहेत.

0: श्रोतेहो, यानंतर आपण मोहनतारा तळपदे यांच्या आवाजात उजळू दीपमाळा सजणा हे राजा बढे यांचं गीत ऐकणार आहोत. मोहनतारा तळपदे यांचं आणखीन एक दिवाळीगत याच कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा ऐकणार आहोत. आणि या दोन्ही गाण्यांचा तपशील आपल्याला ठाकूर देसाईंच्याकडून मिळाला आहे. आणखी आपण ज्यावेळी फोन केला होता त्यावेळी ते देखील त्या शब्दांमुळे थोडेसे कन्फ्यूज झालेले होते. आणि साहजिक आहे, म्हणजे सुरुवातीचे शब्द सारखे आल्या कारणानं नेमकं हे कुठलं गाणं आहे याच्याबद्दल थोडंसं त्यांचं कन्फ्युजन झालं. त्यांनीच आपल्याला हे ध्वनी मुद्रण देखील पाठवलं. आणि मला वाटतं भावगीतांच्या या आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात अनेकांच्या मदतीचे हात आपल्याला लागलेले आहेत, त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे म्हणून मी आवर्जून केला. तर मोहनतारा तळपदे यांचं गाणं आता आपण ऐकूया.
1: उजळू दीपमाला सजणा दिवाळीचा सण आला,
0: राजा बढे यांचं.
1: राजा बढे यांची रचना आहे.

आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर भाग 31 सहभाग जयंत राळेरासकर मोहन सोहोनी सादर करते सुनील शिंदखेडे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण.

आम्ही बोलत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 12:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, भालजी पेंढारकर यांच्या श्यामसुंदर या 1932 सालच्या आणि पहिल्या रौप्य महोत्सवी मराठी चित्रपटातून शांता आपटे आणि शाहू मोडक यांची कारकीर्द सुरू झाली. माणूसने शाहू मोडक यांना लोकप्रियता मिळवून दिली. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत. हे सुरुवातीचं गीत आहे माणूस या चित्रपटातलं. शांता हुबळीकर यांच्या स्वरातलं, संगीतकार मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर.

शांता हुबळीकर यांच्या स्वरातलं माणूस चित्रपटातलं मास्तर कृष्णराव कुलंबरीकर यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, 9 सप्टेंबर 1939 माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला. 1939 सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिक माणूसनं पटकावलं. प्रख्यात अभिनेते चार्ली चॅप्लिन यांनी सुद्धा माणूस या चित्रपटाला दाद दिली होती. शाहू मोडक म्हटलं की आपल्याला आठवते ते 1933 औट घटकेचा राजामधून त्यांनी मराठीतील पहिली दुहेरी भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटामध्ये भूमिका केल्या. 1940 प्रदर्शित झालेला ज्ञानेश्वर हा चित्रपट, पुण्या मुंबईमध्ये 36 आठवडे हा चित्रपट चालला. कार्यक्रमातलं यानंतरची दोन्ही रचना संत ज्ञानेश्वर या चित्रपटातले आहेत.

सुरुवातीचे काही चित्रपट सोडले तर पुढं शाहू मोडक यांनी 1970 दशकाच्या सुरुवातीपर्यंत मराठीबरोबरच हिंदी चित्रपटामधून देखील भूमिका केल्या. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत पहिली मंगळागौर या चित्रपटातलं दादा चांदेकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातलं रंगल्या रात्री अशा चित्रपटातलं जगदीश खेवूडकर यांचं गीत.

श्रोतेहो, शाहू मोडक हे नाव घेतलं की संत ज्ञानेश्वर, भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही डोळ्यासमोर येतात. त्यांनी 29 चित्रपटांमध्ये कृष्णाची भूमिका साकारली. कार्यक्रमातलं हे यानंतरचं शेवटचं गीत ललिता फडके यांच्या स्वरातलं, मायाबाजार या चित्रपटातलं, गदी माडगुळकर यांची रचना, संगीतकार सुधीर फडके.

मायाबाजार या चित्रपटातल्या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. मध्यरात्रीचा ठीक 1:01 झाले आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात विवेक नवरे यांचं सरोदवादन, त्यांनी सरोदवर वाजवलेला राग चंद्रकंस द्रुतगत अध्धा 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अनिश प्रधान यांनी केली आहे. ऐकूया तर राग चंद्रकंस विवेक नवरे यांच्या सरोदवादनामध्ये.

0: आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विवेक नवरे यांनी सरोदवर वाजवलेला राग चंद्रकंस ऐकलात. त्यांना तबल्याची साथ केली होती अनिश प्रधान यांनी. याबरोबरच नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
2: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक
2: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती.
3: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
4: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
3: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18

0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 1:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम मालिका विशेष.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग 9.

0: दादा, 9 आठवडे कसे गेले ते कळलंच नाही ना?
1: हो ना, खूप धम्माल आली.
0: आज पण मज्जा येईल.
1: ती कशी काय?
0: विनोद, संवाद, नाटक, गाणं, एकापेक्षा एक सरस.
1: हो ग हो.
0: दादा, आपण ते चिनू मिनूच्या संवादाची प्रॅक्टिस करायची का?
1: शंकासुराची?
0: हा, तोच संवाद.
1: अगं, पण शिबिराच्या शेवटच्या दिवशी तो सादर करायचा आहे ना.
0: हो रे, पण सराव नको का?
1: बर, आण बघू, मस्तपैकी वाचूया.
0: होईल ना रे पाठ आपलं?
1: न व्हायला काय झालंय.
0: सुरू करूया.
1: थांब जरा.
0: आता आणखी काय?
1: सई, दार लावून घेतो, कुणी मध्येच आलं बिलं तर.
0: हो हो, लावून घे हा दार.
1: चला सुरू करूया.
0: करू सुरू.
1: थांब थांब थांब.
0: आता काय?
1: अगं, संगीत नको का? म्युझिक शिवाय संवाद कसा होणार?
0: बरोबर आहे तुझं. बालनाट्याचा संगीत हा आत्मा आहे.
1: असं कुणी म्हटलंय?
0: मीच म्हटलं.
1: आली मोठी शहाणी. सुरू करूया.
0: संगीत तर लाव.
1: ओके, तयार?
0: हो, तयार.

0: आहेत का शंकासूर?
1: काय म्हणालास?
0: शंकासूर
1: इथं कोणी नाहीच असलं?
0: नाही कसं?
1: म्हणजे
0: माझ्या समोर उभाय
1: शंकासूर?
0: हो।
1: ए दाद्या, मला शंकासूर म्हणतोस रे?
0: होय।
1: ते का?
0: तू सारख्या शंका विचारतेस ना म्हणून।
1: अरे शंका विचारणं चांगलं असतं।
0: ठाऊक आहे हा,
1: पण शंकेची उत्तर पण द्यायला हवीत ना।
0: आम्ही देतोच मुळी।
1: विचारू शंका?
0: विचार।
1: बर, तुला पांडव माहिती आहेत?
0: हो, धर्म, भीम, अर्जुन।
1: मला त्यांची नावं नको आहेत।
0: मग शंका काय आहे?

0: पांडवांचं आडनाव काय?
1: काय?
0: पांडवांचं आडनाव काय?
1: अरे बाप रे,
0: हे आडनाव आहे?
1: नाही ग, हा आश्चर्योद्गार आहे.
0: आडनाव सांग.
1: काय बरं आहे, प्रभू रामचंद्रांचं सूर्यवंशी असं काहीतरी आठवतंय.
0: पांडवांचं हवंय.
1: नाही बुवा, सांगता येणार.
0: हरलास?
1: हो.
0: मी सांगू?
1: तुला ग कसं माहीत?
0: अरे त्याची एक गंमतच झाली. माझ्या मैत्रिणीचा भाऊ अथर्व.
1: त्या भागवतांचा?
0: हो, 4 वर्षांचा आहे. त्याचे आजोबा त्याला गोष्ट सांगत होते भीमाची. पण कसा कोण जाणे त्याला एक प्रश्न पडला, भीमाचं आडनाव काय? आजोबांना ठाऊक नव्हतं. पण ते गप्प बसले नाहीत. त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना फोन केले, पण कुणालाच सांगता येईना. सारे आजी आजोबा कामाला लागले. त्यांच्याच फ्लॅटमध्ये वरती आणखी एक दुसरे आजोबा राहत होते. त्यांनी महाभारताचे खंड काढले आणि आडनाव हुडकून काढलं.
1: काय ग होतं ते?
0: चंद्रवंशी.
1: वा मिनूताई, शंका विचारणारा चिमुरडा अथर्व ग्रेट, आणि ते हुडकून काढण्यासाठी मेहनत घेणारे आजी आजोबा त्याहून ग्रेट.
0: शंकेचं उत्तर देणाऱ्यांची तळमळ अशी असावी.
1: अगदी खरंय.
0: अरे एवढं हसायला काय झालं?
1: उशे, आधी हसून घे आणि मग काय ते सांग.
2: थांब, मी सांगतो. वेडी आहे ती.
3: असू दे, मोठा आलाय शहाणा.
0: ए ए ए, भांडू नका. गंमत काय ते सांगा.
4: रवी, अरे ते वाचूनच दाखव ना.
2: तेच तर करणार आहे.
1: अरे लवकर सांगा रे, उत्सुकता किती ताणताय.
2: सांगतो. आमच्या घरा शेजारी ना एक काका राहतात. त्यांचं नाव अशोक पाटील. त्यांनी एक कविता केली आहे. कवितेचं नाव आहे अनुस्वार. ऐका हा. एकदा एक टिंब फिरू लागले रमत गमत, फिरता फिरता त्याने केली खूप गंमत जम्मत. आबाचा केला आंबा, भांड्याचा केला भाड्या, पांड्याचा पाडा करणे चुका नसे या थोड्या. दंग्याऐवजी दगा झाला, खंडूचा झाला खडू, चिंता म्हणता रचली चिता, आता हसू की रडू. बाबूचा बांबू करून आंबूचा आबू केला, नदीला घेऊन नंदीत पोहण्यासाठी जो गेला. असे जेव्हा खोडकर टिंब भलतीकडे जाते, लिहिणाऱ्यांच्या चुकीचे वाचताना हसे होते. व्याकरणात टिंबाला अनुस्वार म्हणतात, चुकला विसरला की सारेच घोटाळे होतात.
5: अरे एवढं कसलं खिदळणं चाललंय तुमचं?
0: अगं आई, अनुस्वाराच्या मजेची एक मस्त कविता रवीनं आत्ताच ऐकवली.
5: हो का? वाचली हा मी ती. अनुस्वाराला फार महत्व आहे.
1: आई, आज मस्त मजा येते.
5: बर,
1: मी आज मस्त माहिती मिळवली.
5: अरे वा, वाच ना मग.
1: मुलांना आवडतील अशा विषयाची निवड, व्यक्तिरेखेप्रमाणे सुरेख संवाद, उत्कंठा वाढवणारं कथानक, ही आहे वंदना विठ्ठलकर यांच्या बालनाट्य लेखनाची हातोटी. त्या स्वतः कवयित्री होत्या, त्यामुळे नाटकात योग्य बसतील अशी गाणी त्यांनी घातली. बालनाट्याचे त्यांचे सेट मात्र भरगच्च, नेपथ्य कलाकुसरीचं, त्यामुळे खर्चिक. बजरबट्टू, रॉबिनहूड, परिकथेतील राजकुमार ही त्यांची गाजलेली बालनाट्य.
6: काकू, श्याम फडके हे आणखी एक नाव. मुलांच्या दैनंदिन जीवनातले प्रसंग, आटोपशीर नेपथ्य, खटकेबाज संवाद, सहज समजणारे विनोद हे यांच्या बालनाट्याचं वैशिष्ट्य. ते स्वतः नाट्यप्रयोग बसवत. त्यांनी अधिक तर एकांकिका लिहिल्या. बालरंगभूमीचं तंत्र विशद करणारं त्यांचं हे पुस्तक 5 भागात आहे. सावत चंदूची साहस कथा पण 5 भागात आहे.
3: काकू, बालनाटक लिहिणारे खूप साहित्यिक होऊन गेले.
5: हो ग उषा.
3: नरेंद्र बल्लाळ हे यातलं एक नाव. वैज्ञानिक सत्य, बालसुलभ मनोवृत्ती यांचं सुंदर मिश्रण असलेलं त्यांचं बालनाट्य म्हणजे चंद्र हवा चंद्र हवा. नाटकात गाणी आहेत आणि विदूषक पण. मग विनोदाला काय तोटा?
5: अरे वा, आज खूपच छान माहिती तुम्ही गोळा केली आहे. मुलांनो, बालरंगभूमी संबंधी सविस्तर माहिती मिळवणं तसं कठीण झालंय, कारण सगळी माहिती एकत्रित अशी संकलन स्वरूपामध्ये नाही. पुणे मुंबईकडे मोठ्या साहित्यिकांनी लेखन करून आणि नाट्यसंस्था स्थापन करून बालनाट्य चळवळ जिवंत ठेवली. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा प्रत्येक ठिकाणी अनेक साहित्यिक आणि बालनाट्यप्रेमी लेखक दिग्दर्शक कार्य करतायत. जशी जमेल तशी ती माहिती आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करू. पण एवढ्या थोड्या अवधीमध्ये हे

0: तारं पाहणं अवघड आहे. बरं, आता तुम्हाला इतक्या दिवसात बालनाट्य काय कळलं ते सांगा बरं.
1: बालनाट्य चळवळ पुण्या मुंबईत अधिक रुजली.
2: बालनाट्य लेखक महाराष्ट्रात खूप आहेत.
3: बालनाट्याचे विषय पण वेगवेगळे आहेत.
4: बालनाट्यात कथानक सुंदर आहेत.
5: बालनाट्यात विनोद पण आहेत.
6: दुःख पण आहे, आनंद पण आहे.
2: बालनाट्य स्पर्धा भरवल्या जातात.
0: अगदी बरोबर. महाराष्ट्र शासनातर्फे गेली काही वर्ष खास मुलांसाठी विभागवार बालनाट्य स्पर्धा होतात आणि शेवटी फायनल स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं.
1: म्हणजे मोठ्या नाटकांसारखं.
0: हो, अगदी बरोबर.
2: आई ग, आज आपलं विनोद सांगायचं राहूनच गेलं.
0: राहून कसं जाईल?
2: मग मी सांगू?
0: हो सांग ना.
2: विनोदाचं मी नाट्यीकरण केलंय.
0: बर
2: आई, आपण वाचूया का?
0: म्हणजे मी पण भाग घ्यायचाय की काय?
2: हो.
0: बरं ठीक आहे, आण बरं कागद इकडे.
2: हा घे. आई ग.
0: काय ग तुझी भुणभुण?
2: भुणभुण नाही ग, पण.
0: आता कसला पण?
2: आई, परवा तूच म्हणाली होतीस ना की मोठ्यांचा आदर करावा म्हणून.
0: बरोबर.
2: एवढंच नव्हे तर समजा आपण बस मधून जात असू आणि खूप गर्दी असेल, आपल्याला त्या गर्दीत सुद्धा बसायला जागा मिळाली असेल आणि जर कुणी वृद्ध आजी आजोबा उभे असतील तर आपण उठावं आणि त्यांना बसायला जागा द्यावी.
0: हे तर अगदी खरंय, आपण उठून त्यांना जागा द्यायलाच हवी.
2: आई, काल असाच प्रयत्न मी केला.
0: म्हणजे काय?
2: अगं, मी बसने आजोबांबरोबर चालले होते.
0: बर.
2: गाडीत खूप गर्दी होती, मला बसायला मिळालं होतं. एक आजी उभ्या होत्या. मी त्यांना म्हटलं, आजी मी उभी राहते, तुम्ही इथे माझ्या जागेवर बसा.
0: शाबास बेटा. बरं, पुढे काय झालं?
2: पुढे काय, मी कितीदा तरी म्हटलं पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. गर्दी वाढतच होती.
0: हो का ग? पण नकार का दिला त्यांनी? चांगली जागा मिळत होती की बसायला?
2: मला पण तेच वाटत होतं ग, पण नाही, अजिबात बसायला तयार झाल्या नाहीत त्या. मलाही आश्चर्य वाटलं.
0: सई, असं मी पहिल्यांदाच ऐकते. नाहीतर कुणी जागा देते म्हटलं की लोक लगेच बसतात.
2: हो ना.
0: थांब थांब, तू देत असलेली जागा लहान असेल. पण काय ग, मला सांग, तू कुठे बसली होतीस?
2: अगं आई, गाडीला एवढी गर्दी होती की शेवटी बसमध्ये मी आजोबांच्या मांडीवरच बसले होते.
0: आणि आजीला तू जागा रिकामी करून देणार होतीस का आजोबांच्या मांडीवर?
5: काकू, या सुरेख विनोदासाठी होऊन जाऊ दे एक मस्त बालगीत. नाचूया सगळे.
7: हो, होऊन जाऊ दे.

बघून खट्टू गुलाब कळी झाडाची उडाली झोप. बघून खट्टू गुलाब कळी झाडाची उडाली झोप. मेसेंजर मधमाशी कडून वाऱ्याला गेला निरोप.

गुलाबकळीचा तिला गुदगुल्या, गुलाबकळीचा राग धूम पळाला, गुलाबकळीचा राग धूम पळाला, धूम

0: काकू, विज्ञान हा बालनाट्याचा विषय होऊ शकतो?
1: हो, का नाही होऊ शकणार?
0: अशी बालनाट्य आहेत?
1: वैज्ञानिक गोष्टी नाटकात बसवून मुलांना सुरेख मार्गदर्शन करता येतं. इयत्ता पहिली ते चौथी म्हणजे साधारण 6 ते 9 ते 10 वयोगटांसाठी न्याय हवा न्याय हे गोविंद गोडबोले यांचं सुरेख नाटक आहे. त्यामध्ये त्यांनी पोपट, कोल्हा असे प्राणी ही नाटकातली पात्र म्हणून घेतले आहेत. पोपट कोल्ह्याला सांगत असतो, बाबा रे, मी माणसांच्या राज्यात जाऊन अनेक गोष्टी पाहिल्या. सजीवांना हवेची आवश्यकता असते, हवा दिसत नाही. हलणारी हवा म्हणजे वारा, असं बरंच काही. पण कोल्ह्याला ते पटत नाही. एक मोठी लोखंडाची पेटी त्या जंगलात पडलेली असते, ती तो उघडतो, पेटीत उडी मारतो, पण पेटीचं झाकण बंद होतं. कोल्हा आतमध्ये गुदमरतो, पोपट घाबरतो. पक्षी, छोटे प्राणी पेटीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करतात, पण अपयश येतं. पण त्या कोल्ह्याची बायको तिथं येते, तिच्या मदतीनं पेटीचं झाकण उघडतं. कोल्हा बेशुद्ध पडलेला असतो. कोल्हिणीला वाटतं तो मेला. ती सिंह महाराजांकडे पोपटावरती खुनाचा आरोप करते. पोपट उत्तर देतो ते पंचमंडळींना फारसं पटत नाही. पोपट माणसांच्या राज्यात जाऊन काही वस्तू आणतो आणि हवेसंबंधीच्या गोष्टी पटवून देतो. या नाटकातला हा शेवटचा प्रवेश फार सुंदर आहे, तो आपणच करूया.

0: आदरणीय सिंह महाराज आणि पंच मंडळी, कोल्हा त्या पेटीत कसा अडकला आणि तो गुदमरून कसा मेला ते मी आपणास सांगितलं, पण त्यावर आपला विश्वास बसला नाही, हे माझं दुर्भाग्य। मी जे काही सांगितलं त्याला पुरावा सादर करायला महाराजांनी सांगितलं आणि माझी माणसांच्या राज्यात जाऊन काही वस्तू घेऊन यायची विनंती त्यांनी मान्य केली। त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो। मी सांगितलं की हवा दिसत नाही, ते सत्य आहे, हवा जरी दिसत नसली तरी ती जाणवते। आता हे बघा, हा बघा फुगा फुगला। का फुगला माहितीये का तुम्हाला? हा फुगा फुगला कारण मी या फुग्यात तोंडानं हवा भरली। हवा दिसत नाही पण ती जाणवते ती अशी। आता हे बघा, बघा महाराज, आज साठलेली हवा बाहेर पडली।
1: आम्हाला नाही पटलं, तुझी चलाखी आहे काहीतरी।
0: नाही महाराज, यात माझी काहीही चलाखी नाही। ठीक आहे, आता दुसरा एक पुरावा सादर करतो। हा आहे काचेचा ग्लास आणि ही आहे मेणबत्ती आणि ही आहे आगपेटी। ही मेणबत्ती का जळते ठाऊक आहे का? ही मेणबत्ती जळते आहे कारण हवेतला प्राणवायू किंवा ऑक्सिजन तिला मिळतो आहे। आता बघा, हा काचेचा ग्लास यावर पालथा घातला, काय होतंय? ज्योत हळूहळू कमी होते। का होते ठाऊक आहे का? बाबांनो, ज्वलनास प्राणवायूची आवश्यकता असते, तो प्राणवायू तिला कमी मिळतोय त्यामुळे ती कमी कमी होते। आता बघा महाराज, ही मेणबत्तीची ज्योत पूर्णपणे विझली कारण या ग्लासामुळे तिला प्राणवायू मिळाला नाही। त्या पेटीत देखील तसंच झालं, कोल्ह्याला माझ्या मित्राला प्राणवायू मिळाला नाही आणि त्या बिचाऱ्याची जीवन ज्योत मालवली।
1: असले जादूचे खेळ करून तू आम्हाला फसवू नकोस, मरायला तयार हो।
0: महाराज मला एक संधी द्या।

0: ठीक आहे.
1: मित्र हो, सजीवांना हवेची आवश्यकता आहे हे मी वारंवार सांगून तुम्हाला कुणालाच पटत नाही. हे माझं दुर्भाग्य. अन्न आणि पाण्याशिवाय आपण काही दिवस जगू शकू, पण हवेशिवाय काही मिनिटंही आपल्याला जगता येणार नाही. मी म्हणतो याला हा शेवटचा पुरावा. आपापल्या पंजानं सर्वांनी आपलं नाक घट्ट दाबून धरा, तोंड बंद करा आणि काय होतं ते सांगा. बघा, गुदमरलात ना? त्यामुळेच म्हणतो सजीवांना हवेची आवश्यकता असते.
0: माझ्या जंगलवासियांनो, पोपटानं जे काही सांगितलं ते मला पटलंय. आजच्या या विज्ञानाच्या युगात कुणीही अज्ञानी राहून चालणार नाही. आपण प्राणी असलो तरी सतर्क राहिलं पाहिजे. ही जागरूकता टिकावी आणि प्राण्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी या वर्षीपासून मी विज्ञान जंगल शिष्यवृत्ती जाहीर करत आहे. यावर्षीची ही शिष्यवृत्ती मी पोपटाला दिल्याचं जाहीर करतो. कोल्हेणबाई, तुम्ही खचून जाऊ नका. विज्ञानाच्या अज्ञानानं कोल्हा मेला आहे. तुम्ही यापुढं विज्ञान जागृतीचं काम या जंगलात करावं असं मला वाटतं. पोपटानं माणसांच्या राज्यात जावं आणि त्यानं लावलेले शोध जंगलवासियांना सांगावेत. पोपटाच्या या कर्तृत्वाबद्दल आजचा दिवस दरवर्षी विज्ञान दिवस म्हणून पाळला जाईल. यानिमित्त सगळ्यांना मी मेजवानी देणार आहे. तरी माझ्या गुहेपुढील मैदानाकडे सर्वांनी चालावं.
2: अरे वा, कोल्हाला. कोल्हाबा, तुम्ही जिवंत आहात?
1: मित्रा, तू जिवंत आहेस हे बघून मला फार आनंद झाला.
3: मित्रा पोपटा, तुझं म्हणणं खरं आहे. मी सार ऐकलंय, पण धावत यायची ताकद नव्हती अंगात. सिंह महाराज म्हणतात ते अगदी खरं आहे. आपण प्राणी असलो तरी या विज्ञान युगात अडाणी राहून चालणार नाही. मित्रा पोपटा, मी केवळ बेशुद्ध पडलो होतो. तुम्ही पेटी पुन्हा बंद केली असती तर मात्र मी खरंच मेलो असतो. पेटीत आत जाताच माझा जीव घाबरा झाला. तुझ्या सांगण्याप्रमाणे मला तिथं प्राणवायू मिळे ना, आणि त्यामुळेच मी बेशुद्ध पडलो. सुदैव एवढंच की तुमची वहिनी आली आणि तुम्ही त्या पेटीचं झाकण उघडलं, नाहीतर मी केव्हाच वरची वाट धरली असती.
1: नाही मित्रा, आता संकट टळलंय. आता असं नको बोलूस.
0: बघा जंगलवासियांनो, विज्ञानाच्या अज्ञानाचा कोल्हाबांना आणि सगळ्यांनाच केवढा मोठा फटका बसला.

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 9 आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: मालिका विशेष कार्यक्रम आपण ऐकलत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH.

स्वच्छ उपग्रह वाहिनीवरून मध्यरात्रीचे ठीक 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसा ताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमची खोडी काढली तर तुम्ही त्याला म्हणता की नाही, खोडी माझी काढशील तर मी तुला अशी एक फाईट मारीन की तुझ्या ती कायम लक्षात राहील. पण मित्रांनो, तुम्ही हे फक्त बोलता, कधी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला मारत नाही, पण बोलण्यामध्ये तुमचा जोश असतो. पण मित्रांनो, आज खरोखरचीच फाईट मारणारी आणि फायटिंग करणारी आपली बॉक्सिंग चॅम्पियन एक मैत्रीण आजच्या आपल्या कार्यक्रमात तुमच्या भेटीला आलेली आहे. आणि बॉक्सिंग शिकायला तिने कशी सुरुवात केली आणि कधीपासून सुरुवात केली आणि आता ती बॉक्सिंगमध्ये काय काय करते हे तिच्याकडूनच आज आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा आपण तिची ओळख करून घेतोय. तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या बालमित्र मैत्रिणींना.
1: माझं नाव ओवी अभिजित अद्वंत आहे.
0: ओवी अद्वंत असं या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीचं नाव आहे बरं का मित्रांनो? तर ओवी, मी आत्ता तुझी ओळख करून दिली आपल्या मित्रांना की तू बॉक्सिंग खेळते, पण बॉक्सिंग खेळावं असं तुला कधीपासून वाटायला लागलं?
1: माझी मोठी बहीण होती शर्वरी कल्याणकर, ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होती, पण कोविड झाल्यानंतर ते तात्पुरतं बंद पडलं होतं, त्याच्यामुळं ती लोकल स्पोर्ट्सच्या तिथं ट्रेनिंग करायला जात होती. तेव्हा मग मी पण हेल्दी होते तर मग मी पण माझ्या बहिणीसोबत गेले होते फिटनेस करायला. पहिले माहीत नव्हतं की बॉक्सिंग असं खेळ पण असतो. माझी बहीण मला घेऊन जायची आणि मी तिकडचे म्हणजे असे स्पायरिंगच्या बाउट असो ते बघायचे आणि मला असं मजा यायची बघायला, पण असं कधी हिंमत नव्हती झालती की करायचं खेळायचं म्हणून. पण मग एक दिवस जे कोच होते तिकडचे अजय जाधव म्हणून, त्यांनी मला असंच सांगितलं एकदा खेळून बघ, मग तेव्हापासून माझी सुरुवात झाली खेळायला.
0: म्हणजे तू हेल्दी होती आणि तुला वजन वेट कमी करायचं होतं थोडक्यात, हो ना? आणि म्हणून तू तिथे ट्रेनिंगसाठी गेली होती म्हणजे हेल्थ फिटनेससाठी, हो ना? आणि मग तू त्या मुलांना बघायला लागली अकॅडमीमधल्या की ते कसे खेळतात आणि काय खेळतात, आणि मग तू खेळायला सुरुवात केली. उभी मला हे एक सांग की जेव्हा तुम्ही बॉक्सिंग शिकायला सुरुवात करता तेव्हा कशापासून सुरुवात केली जाते, म्हणजे बेसिक तुम्हाला काय शिकवलं जातं?
1: आम्हाला पहिले स्टान्स शिकवला जातो आमच्या बॉक्सिंगमध्ये. साऊथ पा आणि ऑर्थोडॉक्स म्हणून स्टान्स असतात आणि तो स्टान्स शिकवला जातो. प्रॉपर पोझिशन, प्रॉपर कोऑर्डिनेशन हे शिकवलं जातं. पंचेस कसे मारायचे, किती टाईपचे पंचेस असतात ते शिकवले जातं.
0: पण पंचेस मारायचे म्हणजे कुणाला मारायचे?
1: ओपोनेंटला.
0: अच्छा, जो तुमच्या विरुद्ध उभा असेल त्याला. पण बॉक्सिंगमध्ये कशी एक काहीतरी बॅग अशी एक लावलेली असते जेव्हा बॉक्सर प्रॅक्टिस करतात, असं मला आठवतं बघितलेलं, तर त्या बॅगवर तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस

0: नाही, पहिले आम्ही म्हणजे शॅडो बॉक्सिंग म्हणजे मिररच्या समोर स्वतःची इमेज बघून स्वतःला करेक्ट करणं की नाही माझा हा पंच चांगला आहे, हा पंच नाही, ह्याच्यावर मला अजून मेहनत घ्यायची
1: अशा
0: त्याच्यापासून.
1: पद्धतीने सुरुवात होते.
0: हो
1: साधारण कितव्या वर्षापासून बॉक्सिंग शिकता येतं मुलांना?
0: 11
1: हो, 10-11
0: 10 11
1: वर्षापासून.
0: पासून.
1: तू कितवीत होती की आणि किती वर्षाची होती जेव्हापासून तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली प्रॉपर
0: मी 5वीत होते जेव्हा मी शिकायला
1: सुरुवात केली, पण
0: सुरुवात
1: त्याआधी तू
0: केलती.
1: फिटनेससाठी जात होती
0: हो
1: तर ते पण तू 5वीतच सुरुवात केली.
0: हाँ, म्हणजे पाचवीच्या म्हणजे अर्धे मंथ मी हेल्थ
1: फिटनेससाठी तू
0: फिटनेस
1: ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर तू
0: मग मजा आली
1: बॉक्सिंग
0: म्हणून मग.
1: शिकायला सुरुवात केली. तुला असं तेव्हा वाटलं नाही का गं की हा असा थोडासा मुलांचा खेळ आहे, म्हणजे थोडंसं फायटिंग करणं किंवा विरुद्ध जो तुमच्या गडी उभा असेल समोर त्याच्याशी मारामारी करणं, तर तुला अशी भीती किंवा असं दबाव नाही आला का तेव्हा की आपल्याला जमेल का?
0: मला नाही म्हणजे मला असं वाटलं नाही, पण माझ्या मम्मीला वाटायचं, कारण की तिला असं वाटायचं की पोरगी आहे, पोरीला लागलं पुढं काय होईन. पण पप्पांचा फुल सपोर्ट असायचा, पप्पा बोलले तू जे करायचं ते कर, मी आहे तुझ्या वाटी.
1: आणि तुझ्या
0: तशी
1: ताईचं पण उदाहरण होतं
0: हा
1: घरामध्ये.
0: ताई पण होती, तर मम्मीने बघितलं होतं ना माझ्या दीदीचं नाक फुटताना येते, पण मग त्याच्यानंतर मम्मी बोलायची नको करू येते, पण मग पप्पा आणि दीदींनी म्हणवलं होतं.
1: आणि तुलाही आवड निर्माण झाली
0: हो
1: त्याच्यामध्ये, तर तू आत्तापर्यंत खूप स्पर्धा खेळली आहेस. म्हणजे तू 5वीत असताना सुरुवात केली बॉक्सिंग खेळायला, आत्ता तू 5वीत जाते आणि कुठल्या शाळेमध्ये शिकते?
0: मी आत्ता 8वीत आहे आणि मी गीता गुरुकुल विद्या मंदिर या शाळेत शिकते.
1: तर तू आता मगाशी मला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा आणि कसं मारायचं, पंचिंग कसं करायचं हे सुरुवातीला तुम्ही शिकता, त्यानंतर तुम्ही कसे कसे पुढे जाता, त्यानंतर काय शिकवलं जातं तुम्हाला बॉक्सिंगमध्ये? कारण आम्हाला जनरली सामान्य माणसांना ते फक्त मारामारी करतानाच दिसतात ते रिंगमध्ये तुमच्या, त्यातलं बाकीचं आम्हाला काही कळत नसतं, ते काय असतं सगळं सांग.
0: पहिले तर तुमचं बेसिकचं होतं, त्याच्यानंतर तुम्ही ते बॅगवर अप्लाय करता जे तुम्ही शिकलायत. मग जेव्हा कोचेसला वाटतं की तुम्ही चांगलं करताय तेव्हा तुम्हाला रिंगवर थोडी स्पायरिंग किंवा कंट्रोल स्पायरिंग म्हणजे शिकवलं जातं. मग त्याच्या पुढं तुम्ही टेक्निकल कसं खेळता, टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत ते शिकवलं जातं.
1: ही जी मॅच होते तुमची तर ती किती मिनिटांची असते आणि किती ब्रेक वगैरे असतात त्याच्यात?
0: जेव्हा मी सब ज्युनियर होते तेव्हा 1.5 मिनिटचा राऊंड असतो, तसे 3 राऊंड असतात. पण आता मी ज्युनियर झाले या 2026 मध्ये, तर ज्युनियरमध्ये तुमचे 2 मिनिटाचे राऊंड असतात.
1: असे किती राऊंड असतात?
0: 3
1: 3 राऊंड असतात, 2-2 मिनिटाचे 3 राऊंड असतात आणि त्याच्यामध्ये जो कोणी जिंकेल तो विजेता असतो. आणि ही जेव्हा स्पर्धेमध्ये तुमची निवड होते तेव्हा वय गृहीत धरलं जातं का वजन गृहीत धरलं जातं, कशा पद्धतीने तुमची निवड होत असते?
0: वय तर सेम असतं, म्हणजे 2011 आणि 2010
1: हां
0: म्हणजे ज्युनियर असतात,
1: बर.
0: आणि म्हणजे एकाच वर्षाचा गॅप असतो. आणि वेट कॅटेगरी असतात, म्हणजे जसं 44-46, म्हणजे 46 च्या आत आणि 44 च्या आत जे वेट असेल
1: त्या
0: त्याच्यात.
1: पद्धतीने जोड्या लावल्या जातात
0: हाँ
1: प्रतिस्पर्ध्यांच्या, नाही का?
0: हाँ
1: आणि मला हे सांग की जेव्हा तू शिकायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या अपोजिट मुली असायच्या का खेळायला किंवा प्रॅक्टिसला सुद्धा, का मुलांबरोबर तू प्रॅक्टिस केलेली आहेस?
0: प्रॅक्टिस मी मुलांसोबत केलती, कारण की मी जिथं करायचे पहिले तिथं मुलंच असायचे. आणि आता मी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या NCI च्या ह्याच्यात आहे, तर तिथं वेगळ्या वेगळ्या स्टेटमधनं जसं गोवा पंजाब हरियाणा तिथून पोरी येतात आणि तिथं आम्हाला कॉम्पिटिशन.
1: मिळते म्हणजे आधी लहान वयाची असताना तुला मुलांबरोबर खेळावं लागलं आणि आत्ता आत्ता मात्र तू मुलींबरोबर खेळते आहे तुझ्या बरोबरीच्या, किंवा वेटच्या हिशोबाने किंवा वयाच्या हिशोबाने.

0: हिशोबाने जसं तुमच्या स्पर्धेमध्ये लागतं त्या पद्धतीने. मला हे सांग की मुलींशी खेळताना आणि मुलांशी खेळताना, स्पर्धा खेळताना तुला काय फरक जाणवला?
1: मुलांमध्ये जास्ती पावर असते आणि मुलींमध्ये ॲज कम्पेअर टू मुलं थोडी कमी पावर असते,
0: कमी एनर्जी असते. आत्ता तू इतक्या स्पर्धा खेळते आहेस ओबी, तर तुला फायदा जाणवतोय का? तू सुरुवातीला मुलांबरोबर खेळलीस बॉक्सिंग, तर त्याचा आता तुला फायदा होताना दिसतोय का, जेव्हा की आत्ता तू मुलींशी फाईट करतेस स्पर्धांमधनं?
1: हा, म्हणजे पहिले पहिले जाणवायला लागला. आमची म्हणजे डिस्ट्रिक्ट पासून स्टार्ट होते, भले किती मोठा आहे बॉक्सर असो, तर मग डिस्ट्रिक्टच्या पोरींना मी म्हणजे आरामात मारू शकत होती, कारण की त्यांची पावर आहे ते लागत नव्हती. पण मग स्टेट नॅशनलच्या कॉम्पिटिशन वाढत गेली आणि
0: तुला त्याचा फायदा होत गेला. मला हे सांग की जेव्हा तुमचं ट्रेनिंग पुढे पुढे जात असतं, तुम्ही केव्हा स्पर्धेमध्ये उतरता हे कोण ठरवतं? तुमचे कोच ठरवतात, कोण ठरवतं?
1: कोचेस सांगतात.
0: मग तू केव्हा, समजा तू आता 10-11 वर्षाची होती तेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला शिकायला सुरुवात केली, तू पहिल्यांदा कोणती स्पर्धा खेळली होती?
1: मी लोकल म्हणजे इथलच्याच ज्या स्पर्धा असतात ती खेळले होते,
0: संभाजीनगरच्या इंटर अकॅडमी स्पर्धा, तशी खेळली,
1: इंटर क्लब.
0: अच्छा, तशा. तर त्याच्यामध्ये तुला काय मिळालं होतं बक्षीस, म्हणजे का नाही तुला फक्त अनुभव मिळाला?
1: अनुभव पण मिळाला आणि मेडल
0: पण मिळाले.
1: मिळाले
0: कुठलं मेडल मिळालं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये?
1: अरे वा, सगळ्या लोकांमध्ये गोल्ड भेटलं
0: आणि म्हणून तू लवकर लवकर पुढे चालली आहेस. आता तू मध्ये कुठे खेळून आलीस?
1: आत्ता मी रिसेंटली अंडर 15 सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप घेऊन आले, जी ग्रेटर नोएडाला होती, तिथे मी खेळून आलते. तिथं मला गोल्ड लागलं आणि स्कूल गेमचे इटानगर अरुणाचल प्रदेशला खेळून आलते, तर तिथं गेलते, तिथं गोल्ड
0: मेडल मिळालं. इतरही म्हणजे मी तुझी आता माहिती वाचतीये, तर तुला सिल्वर, ब्रॉन्झ असे बरेच मेडल्स बऱ्याच स्पर्धांमधनं मिळालेले आहेत. तू आता इतक्या प्रतिस्पर्ध्यांसोबत खेळते, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुलांसोबत तू स्पर्धा खेळते, बॉक्सिंग करते, तुला काय अनुभव येतो किंवा त्यांच्याकडे पाहिल्यावर तुला काय मिळतं अनुभव, की ते कसे खेळतात किंवा त्यांची एनर्जी कशी आहे, त्यांचं शिकवणं कसं आहे त्यांच्या कोचचं, आणि तुझ्यामध्ये काय फरक तुला जाणवतो?
1: खूप येतात म्हणजे स्टेटमधून सगळे कॉम्पिटिटर. तर आमच्या बॉक्सिंगमध्ये माग हरियाणावाले जास्त, म्हणजे पोरी अशा पोऱ्यांसारखं पूर्ण बॉडी फिजिक पूर्ण
0: बॉडी बिल्डर मुली,
1: हा, तशा दिसायच्या. तर त्यांना बघून असं थोडं वाटायचं नाही आपण कुठेतरी असं
0: अजून टफ व्हायला पाहिजे,
1: टफ व्हायला पाहिजे आणि त्यांच्यापेक्षा जरा अजून जरा बॉडी अजून बनायला पाहिजे. पण ते असं खेळताना मॅटर नाही
0: करत,
1: त्या अशा पोरांसारख्या दिसतात. पण जेव्हा खेळायला लागलं त्यांच्यासोबत मग तेव्हा मग कळतं नाही हिला असं मारायचं तसं मारायचं,
0: आणि तोच अनुभव कामी येतो तुमच्या स्पर्धा खेळताना.
1: आणि 2024 मध्ये नॅशनलला मी नाही जाऊ शकले, तर मग REC म्हणून होतं टॅलेंट हंट, त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला, कारण की ते असं नॅशनल सारखंच होतं, वेगळ्या वेगळ्या स्टेट मधनं
0: येणार होतं. ते
1: फर्स्ट REC पुण्याला झालं, ASI पुणा, तिथं मी फर्स्ट मॅच हरले होते, कारण की पहिले माहीत नव्हतं कसं काय. मग त्याच्यानंतर बँगलोरला झालती REC, तर तिथं माझ्या दीदीने माझी सेकंडिंग केलती, तर तिने मला म्हणजे सांगितलं असं नाही तसं खेळायचं, तर तिचा सपोर्ट होता आणि तिथं गोल्ड भेटलं. आणि कंबाईंड नॅशनल असतात तर त्याच्यात मी सिलेक्ट झाले, तर तिथं माझं ब्रॉन्झ मेडल निघालं. असं करत करत झालं, त्याच्यामुळं मला एक्सपिरियन्स भेटला नॅशनलचा, की नॅशनलला अशा पोरी येणार आहेत, तर आपल्याला अजून मेहनत करायची आहे, अजून हार्डवर्क करायचं आहे, आपल्याला नॅशनल गोल्ड घ्यायचं आहे.

0: येस, ओवी आपण आपल्या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत, पण आत्ता तुझ्या आवडीचं एक गाणं आपण बालगीत ऐकूया. तर सांग, तुला कुठलं बालगीत ऐकायला आवडेल?
1: घोडी माझी काढाल तर अशी मारेल पाई.
0: बर, हे गाणं आता तुझी जी पर्सनॅलिटी आहे ना, त्याच्या अनुषंगाने एकदम बरोबर गाणं तू सांगितलंय, आणि तुझ्या निमित्ताने आपल्या मित्रांनाही ते आज ऐकायला मिळेल.
2: घोडी माझी काढाल तर अशी मारीन पायी.

0: मित्रांनो, ओबी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी आज आपण गप्पा मारतो आहोत आणि तिचे अनुभव ऐकतो आहोत. ओबी, तू मगाशी म्हणाली की जेव्हा तू नॅशनल खेळायला जाते तर अनेक राज्यांमधले मुलं मुली तिथे येतात आणि त्यांचा खेळ तुला बघायला मिळतो. स्पेशली हरियाणाच्या मुलींचा तू उल्लेख केला की त्या खूप बॉडी बिल्डर असतात आणि फार म्हणजे टफ असतात अशा. तर तुला काय वाटतं गं की हे सगळं करण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे आणि तू सुद्धा स्वतःमध्ये काय बदल केलेत आता जेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला लागली, तर तुझा व्यायाम किंवा आहार डाएट तू कसं सांभाळते?
1: टेक्निक नव्हती पहिले, मारायचं आणि डिफेन्सही करायचं ते नव्हतं. आता थोडासा बदल, थोडा आता टेक्निक करून मारायचं, स्वतःचे पंचेस समोरच्याला लागू द्यायचे पण त्याचे आपल्याला नाही लागायला पाहिजे. अजून डाएटसाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ते तिकडं सायन्स सेंटर म्हणून आहे, तिथं नम्रता मॅम म्हणून आहेत, ते आमचं डाएट न्यूट्रिशनचं बघतात.
0: आहार तज्ज्ञ आहेत त्या, त्या तुम्हाला गाईड करतात की कशा पद्धतीने तुम्ही काय खायला पाहिजे काय नको खायला पाहिजे, हो ना?
1: हो. आणि आमची म्हणजे टेक्निक गेम बघायला तिकडं कोचेस आहेत. मी वर्षा त्रिपाठी मॅमच्या मॅपिंगमध्ये आहे आणि सगळे कोचेस आम्हाला सांगतात, हे गायडन्स करतात.
0: त्याचा फायदा होतो तुम्हाला,
1: त्याचा
0: स्पर्धा
1: खेळताना खूप होतो. आणि स्पर्धाला जाताना तेव्हा आमच्यासोबत कोचेसही येतात.
0: बरोबर. तू आता शाळेचं नाव घेतलंस, गुरुकुलमध्ये तू शिकते, पण असं कधी होत असेल ना की परीक्षा समजा शाळेची एखादी महत्वाची आणि तुला स्पर्धेला जायचं आहे, तेव्हा काय करते तू?
1: खरं म्हणू तर ती परिस्थिती निर्माण झाली. आत्ता मी ज्युनियर स्टेटच्या नॅशनलच्या ट्रायल्स होत्या, त्याच्यात मी सिलेक्ट झाली आहे महाराष्ट्रासाठी आणि मी रिप्रेझेंट करणार आहे महाराष्ट्राला नॅशनलमध्ये. तर आमच्या
0: ते कुठे होणार आहे स्पर्धा?
1: महाराष्ट्रातच आहे. तर त्याच वेळेस म्हणजे आमच्या

0: मुख्य आहेत, पण आमचे जे सर आहेत त्यांनी खूप सपोर्ट दिलाय. ते बोलले की तिला खेळून येऊ द्या, मग नंतर परीक्षा दिल्या तरी चालेल. म्हणून मग
1: तुला जायला मिळतंय म्हणजे
0: जायला मिळतंय
1: स्पर्धेला.
0: त्यांच्यामुळे, त्यांचा खूप सपोर्ट आहे.
1: तू जेव्हा मेडल जिंकून येते, एखादं गोल्ड मेडल म्हणा सिल्वर मेडल, तर तेव्हा शाळेमध्ये कसं स्वागत होतं तुझं?
0: शाळेमध्ये चांगलं होतं,
1: सगळे कौतुक करतात, शिक्षक, मित्र मैत्रिणी, तुला काय म्हणतात सगळे?
0: मला सगळे म्हणतात, टीचर्स म्हणतात चांगलं केलंस, आम्हाला खूप प्राऊड आहे तुझ्यावर, तूच म्हणजे शाळेमधली विद्यार्थिनी आहे की जी
1: शाळेचं नाव मोठं करतीये.
0: शाळेचं नाव मोठं करतीये.
1: बरोबर. तुला काय व्हायचंय उभी मोठं झाल्यावर?
0: माझं तर आत्ताच एम आहे की इंडियाला ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट करायचं.
1: अरे वा वा वा, मला असं वाटतं की तुझी ही जी महत्वाकांक्षा आहे ना, ही नक्की पूर्ण होईल. त्याच दिशेने तुझी घोडदौड चालू आहे, तू प्रत्येक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवून येते आहेस. ओवी, मला सांग की आत्ता आपण खूप आजूबाजूला अशा घटना बघतो घडताना, पेपरमध्ये वाचतो की लहान मुलींना पळवून देणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, अशा वेळी तुझ्यासारखी एक बॉक्सर मुलगी काय सांगेल तुझ्या एवढ्या मुलींना की त्यांनी कशा पद्धतीने फिजिकली सक्षम झालं पाहिजे?
0: त्यांनी म्हणजे बॉक्सिंगच नाही तर स्पोर्ट्स जसे बॉक्सिंग, कराटे, असे सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही शिकायला पाहिजे.
1: कुठला तरी एखादा खेळ,
0: एखादा खेळ जरी तुम्ही एकटे असाल तरी तुम्ही तुमचं सेल्फ डिफेन्स करून
1: स्वतःचं संरक्षण करू शकाल आणि तुम्हाला भीती वाटणार नाही थोडक्यात.
0: तुम्हाला भीती वाटणार,
1: कारण आत्ताच्या काळाची ती खूप गरज बनली आहे की मुलींनी हे स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ असं काहीतरी त्यांना यायला पाहिजे टेक्निक एखादं की ती स्वतःचं संरक्षण वेळ आली तर करू शकेल. तर ओवी, आज तू इथे आलीस आणि बॉक्सिंग या खेळाविषयी, खरं तर हा खूप मुलींसाठी अजूनही तसा वेगळाच खेळ मानला जातो, तो मुलांचा खेळ म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे, पण तू त्या खेळामध्ये आता करिअर करतेस किंवा पुढे जाते आहेस, तर असंच उत्तरोत्तर यश तुला यापुढेही मिळावं अशा शुभेच्छा मी आज आपल्या मित्रांच्या करवी तुला देते. आज तू इथे आलीस आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यास, या खेळाविषयी आपल्या मित्रमैत्रिणींना माहिती दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप मी आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, ओवी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी मारलेल्या गप्पा तुम्ही ऐकल्यात. मित्रांनो, आत्ता नुकतंच आपली मैत्रीण ओवी हिने राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि ती आता आशियन ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताचं प्रतिनिधित्व करायला ताशकंद उझबेकिस्तान इथे चालली आहे. तर मित्रांनो, ओवीचं खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो, ओवीचं बोलणं ऐकून आता तुम्हालाही वाटतंय ना बॉक्सिंग शिकावं, तर मग नक्की शिकायला सुरुवात करा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते, पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्कार.

आपण ऐकत होतात कार्यक्रम गम्मत जम्मत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे ठीक 2:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो शास्त्रीय उपशास्त्रीय नाट्य सुगम आणि सिनेसंगीतामध्ये ज्यांचं पार्श्वगायन गाजलं असे चतुरस्त्र गायक संगीत सूर्य डॉक्टर वसंतराव देशपांडे. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपण डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातली काही गाणी ऐकणार आहोत. सुरुवातीचं हे गीत आहे भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या युगलस्वरातलं. भोळी भाबडी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीतकार राम कदम.

श्रोत्रहो डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी पटियाला घराणा गायकीचे खलीफा उस्ताद अशक अली खा साहेब यांच्याकडून पटियाला घराणा गायकीची तालीम घेतली. त्यानंतर त्यांनी 1942 ते 1952 या कालखंडामध्ये मूर्धन्य संगीतकार सुरेशबाबू माने यांच्याकडूनही संगीताचं शिक्षण घेतलं.

त्यानंतर 1949 पासून त्यांनी प्रसिद्ध गायक नायक उस्ताद अमन अली खा साहेब यांच्याकडूनही गायकीची तालीम प्राप्त केली आणि त्यांनी सुंदर मिलाफ करून आपल्या असामान्य प्रतिभेनं स्वतःची अशी सौंदर्यपूर्ण गायकी निर्माण करून रसिक श्रोत्यांना प्रभावित केलं आणि मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर त्यांनी 1949 सालच्या पेडगावचे शहाणे आणि दूधभात या मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं होतं. कार्यक्रमात यानंतर पेडगावचे शहाणे या चित्रपटातलं हे गीत.

0: डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं पेडगावचे शहाणे चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार दत्ता डावजेकर. 1941 पासून त्यांनी मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय उपशास्त्रीय गायन संगीत नाटकांसाठी दिला आणि नाट्यसंगीताला संपन्न बनवले. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य शंकरराव सप्रे यांच्याकडून 1928 पासून त्यांनी संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शंकरराव सप्रे हे ग्वाल्हेर घराण्याचे मान्यवर संगीतकार होते. कार्यक्रमात यानंतर मधुबाला चावला झवेरी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या युगल स्वरातलं वैजयंता चित्रपटातलं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.
1: सप्रे.

आपण ऐकत होतात या मराठीची या नगरी या चित्रपटातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं गीत.

आपण ऐकत होतात नवरा बायको चित्रपटातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मानाचं पान या चित्रपटातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

आपण ऐकत होतात गुळाचा गणपती या चित्रपटातला आशा भोसले आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या युगल स्वरातलं गीत. संगीतकार पु ल देशपांडे, गीतकार ग दि माडगुळकर. आपण ऐकत आहात गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातली काही गीतं ऐकत आहोत. 1964 श्रोते हो, डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीतं, भावगीतं, भक्तिगीतं अशा कितीतरी संगीत प्रकारांचं ध्वनिमुद्रण केलेलं आहे. वी वा शिरवाडकर यांच्या वीज म्हणाली धरतीला या संगीत नाटकाची निर्मिती कुसुमाग्रज यांनी केली आणि या संगीत नाटकाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी वसंतरावांवरती त्यांनी जी सोपवली ती त्यांनी समर्थपणे पेलली. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत

श्रोते हो, संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्याशी आपण गप्पा मारतोय. वेगवेगळ्या भूमिका करणं, वेगवेगळे चॅलेंजेस स्वीकारणं, हा तर त्यांचा स्वभाव. त्याविषयीच या भागात त्यांच्याकडनं काही

0: जाणून घेऊया. आता तुम्ही कीर्तिताई नाटकं करतायत सध्या, म्हणजे जुनी पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी. तर आता सध्या एक असा प्रघात चालू आहे की कमी करायची नाटकं, म्हणजे रंगावृत्ती करून घ्यायची, काही अंक कमी करायचे. पण तुम्ही मात्र सौभद्र केलं किंवा स्वयंवर केलं तरी ते नांदीपासून भरतवाक्यापर्यंत
1: नाही, मी
0: असं
1: तुम्हाला सांगते की जी नाटकं प्रेक्षकांच्या अगदी मनामध्ये अशी
0: घर करून
1: घर
0: बसलेत.
1: करून बसलेली आहेत ती म्हणजे सौभद्र मानापमान.
0: बरं.
1: हे दोन प्रयोग असे आहेत ह्याला कात्री लावायला आम्हाला जीवावर येतं, कारण ही खरंच नऊवारीची नाटकं आहेत, ती मिनी मॅक्सीमध्ये करून चालत नाही,
0: वा.
1: त्यामुळे ती पूर्ण वेळ त्याला द्यावीच लागते असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही दोन दोन वेळा घेऊन ही नाटकं संपूर्ण दाखवण्याचा घाट घालतो, पण ते
0: बरोबर.
1: केव्हा उत्सवाच्या वेळेला.
0: हां, पण मग
1: एवढे
0: त्याला
1: आम्ही
0: कसा प्रतिसाद असतो?
1: फार छान असतो, पूर्ण वेळेचं नाटक करणार म्हटल्यावर लोक फार खुश होतात.
0: बरं.
1: आणि नाही तर मग दोन अंकी करायचं, पण त्याच्यात आम्ही असं करतो की जरा लोकांनाही तो एक दोन दोन तासाचा एक अंक होतो, पण आम्ही इंटरवलचा वेळ सुद्धा नाटकासाठी जास्ती घेतो.
0: बरं.
1: त्याच्यात आम्हाला अजिबात विश्रांती नाही मिळत,
0: बरोबर.
1: पण तरी ते आम्ही लोकांसाठी नाही, यांना आपण पूर्ण नाटक दाखवलं पाहिजे याने आम्ही त्याच्यावर मात करून ते करत असतो.
0: बरोबर.
1: पण तरी सुद्धा स्वयंवर, कान्होपात्रा किंवा संशय कल्लोळ आहे, ही सर्व आम्ही अशी तीन तीन तासांवर आणलेली आहेत. मानापमान कट्टा कट्टी 3 तासांवर आणलेलं आहे.
0: अवघड आहे पण ते.
1: अवघड आहे, सौभद्र आणणं फारच कठीण आहे. मग तिथे खरंच प्रवेश उठतात आणि मग जरा वाईट वाटतं.
0: बरोबर.
1: म्हणजे आता आम्ही 125 वर्ष झाली तेव्हा सुद्धा सौभद्राचा उत्सव केला होता पुण्यामध्ये,
0: आणि तेव्हा
1: त्यावेळेला
0: पूर्ण.
1: पूर्ण नाटक दाखवलं होतं.
0: बरोबर.
1: आणि पहिल्या सुरुवातीला कसं ते गॅसबत्तीच्या प्रकाशात व्हायचं, 4 तंबोऱ्यांच्या सुरांमध्ये व्हायचं,
0: बर
1: तर तसं सुरुवातीला काही काळ आम्ही केलं.
0: बर म्हणजे तो पुन्हा गोडा
1: हा
0: जमाना
1: तो
0: आणण्यासाठी
1: हा
0: परत एकदा
1: की
0: जरा.
1: हे असं होत होतं
0: हां.
1: की खरं संगीत नाटक तेच होतं की 4 तंबोऱ्यांमध्ये ते त्या स्वरात सतत ते झंकार
0: त्या आठवणींचा गंधकोशी आणण्यासाठी सगळा हा सगळा हे होता.

0: बरं कीर्ती, थोडंसं आता वेगळ्या मुद्द्याकडे येते की तुम्ही बरीच वेगवेगळी नाटकं केलीत, म्हणजे रंगात रंगला श्रीरंग केलं, बरेच वेगवेगळे प्रकार केलेत तुमच्या सगळ्या या नाटकांच्या याच्यामध्ये. वेगळं म्हणावं असं स्वरसम्राज्ञी,
1: होय होय,
0: त्याच्या वेगळेपणाविषयी सांगा ना. म्हणजे मुख्य ही भूमिका स्वीकारण्यापासूनच सगळं वेगळेपण आहे असं मला वाटतं.
1: हो, त्याचं असं झालं की हीच आमची सौभद्र, मानापमान, स्वयंवर, संशकलोळ ही नाटकं बघून अण्णा गोखल्यांनी असं ठरवलं की ह्या मुलीसाठी आपण एक नाटक लिहावं,
0: बर,
1: आणि त्यांना हे स्वरसम्राज्ञी नाटक सुचलं. माय फेअर लेडीचं कथानक ऐकवलं त्यांनी, पिग्मॅलियन, आणि हे कथानक इतकं आवडलं आम्हा सगळ्यांना, नाही हे करायचंच. आणि मग त्याच्यामध्ये तमाशातली एक गायिका ही आपलं शास्त्रीय संगीताच्या तिच्या प्रवासाची, म्हणजे लावणी ते शास्त्रीय संगीत
0: हा
1: तिचा संगीतमय जो प्रवास आहे, त्याला ते कथानक इतकं फिट बसलं. कारण आपल्या भारतीय वातावरणात जर आणायचं असेल ना, तर हा प्रवास अतिशय सुंदर झालेला आहे असं मला वाटतं. कारण भाषेचा डौल आजकाल काही राहिला असं मला वाटत नाही, की शुद्ध मराठी भाषा बोलण्याचं काय कौतुक करतील मला काही वाटत नाही असं कोणी. फार की शुद्ध मराठी बोलला तर लगेच म्हणतील काय हाय मराठी बोलतेस तू असं म्हटलं नाही.
0: बरोबर,
1: परंतु संगीताच्या ह्याच्यामध्ये ते इतकं छान बसलं.
0: बरोबर,
1: आणि मुख्य म्हणजे ते एक
0: नृत्य पण होती
1: पहिल्यांदा सुरुवातीला, मी थोडस मामूली नृत्य पण
0: करायचं शिकलं होतात का, शिकून
1: तेवढ्यासाठी शिकून घेतलं ना, आपल्याला तेवढं करायचं तेवढं करायलाच पाहिजे, त्यामुळे ते शिकून घेतलं होतं. आणखी ना तो रेसचा सीन आहे, आणि तिथे ती एकदम शिवा वगैरे घालते ना, तर त्याला हे उत्तर आमच्या संगीतामध्ये कसं की ती लावणी म्हणते की ह्या कड्याचं म्हणणं काय आहे, वा पोरी छान गायलीस, हे घे तुला कडं, ते कडं हातात घेऊन या कड्याचं म्हणणं काय हाय करून ती लावणी म्हणते. ते इतकं सुंदर झालं होतं. तर असे असे काही प्रसंग त्याच्यामध्ये, आणि संगीताचे वेगवेगळे प्रकार आले त्याच्यात, आणि ते त्या रूपात आले. म्हणजे आपण कसं लावणी वरून चाल घेतली असं नाही, इथे
0: लावणीच आहे.
1: हा, ती खास बैठकीची लावणी आली, म्हणजे कशी केली समाजी दे ना, हे पद अक्षरशः अस्सल लावणीसारखं तिथे खुलून गेलं. आणि रे तुझ्या वाचून हे म्हणजे गझल झाली. आणखीन एकली सदीपकळी हे इतकं सुंदर भावगीत त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि हे शास्त्रीय संगीतातल्या ह्या चीजा तर अगदी फारच सुंदर त्या बांधल्या गेल्या.
0: संगीत कीर्तीताई, नीलकंठबुवा अभ्यंकरांचं मार्गदर्शन मला वाटतं तुम्हाला नक्कीच मोलाचं ठरलं ना.
1: मी सांगते ना, तोपर्यंत मी सगळ्यांच्या नकला करत होते, पण बुवा जेव्हा आले तेव्हा त्यांनी माझ्याच नकला करायला सुरुवात केली आणि माझ्या नकला बंद पडल्या. आणि तोपर्यंत मी शास्त्रीय संगीताकडे ढुंकून बघत नव्हते, पण मला ह्या नाटकापासून असं वाटायला लागलं नाही आपण हे शिकायलाच पाहिजे.
0: बरं,
1: मी मग अभ्यंकर बुवांकडेच शिकायला,
0: म्हणजे ही दृष्टी किंवा ही नजर अभ्यंकर बुवांकडे
1: अगदी. आणि त्यांनी काय, म्हणजे अभ्यंकर बुवांचं हे वैशिष्ट्य आहे की ते आमच्या नानांचे एकदम जवळचे मित्रच बनले, म्हणजे भाऊच बनले त्यांचे. आणि ते का, कारण नाना आई हे दोघे जसे बालगंधर्वांचे प्रेमी होते, तसे बुवांना सुद्धा बालगंधर्वांच्या बद्दल इतकी भक्ती होती आणि त्यांची पद इतके सुंदर म्हणायचे ते, तर त्याच्यामुळे त्यांचा मैत्र एकदमच जुळून गेला
0: झाला तो
1: अक्षरशः. आणि दुसरी गोष्ट अशी, उत्तम शास्त्रीय गायक असून सुद्धा त्यांनी 22 वर्ष सी रामचंद्रांबरोबर चित्रपट सृष्टीत पण काम केलं होतं, त्यामुळे माईकचं तंत्र, शब्दांचा गोडवा आणि शब्दांमधलं जे भाव सौंदर्य आहे ते कसं प्रकट करायला पाहिजे याची वेगळी दृष्टी त्यांनी मला दिली. तोपर्यंत हा शुद्ध मुद्रा शुद्ध बाणी हे आपण तत्व असतंच आपलं प्रत्येक गायकाचं, आणि विशेषतः रंगभूमीवर जो काम करतो त्यांनी प्रसन्न वदन असलंच पाहिजे.
0: बरोबर,
1: ही मागणीच असायची
0: खोलात जाऊन त्यांनी.
1: पण त्याच्याही पेक्षा वेगळं असा त्यांनी जो एक विचार दिला की नुसता शब्द म्हणणं नाही, ते शब्द कुठे तोडायचे, कुठे श्वास घ्यायचा आणि कुठे सोडायचा, ह्याचं सुद्धा तंत्र आहे.

0: एक साधा उदाहरण है कि खरा तो प्रेमा धरी लोभ मनी। आता माझं तोपर्यंत काय व्हायचं ते सांगते, माझा दम इथपर्यंत टिकायचा, खरा तो प्रेमा इथपर्यंत टिकायचा, धरी लोभ मनी। वने अडवलं, ते म्हणाले ह्याचा अर्थ काय आहे, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी आहे ना, श्वास कुठे तोडताय तुम्ही, मनी।
1: म्हणजे कुठले दोन शब्द एकत्र आले पाहिजेत तो अर्थ व्यक्त होण्यासाठी पूर्णपणे.
0: अगदी एवढाच कशाला, स्वकुल तारक सुता। सुवरा म्हणायचं नाही, सुतानीच तुम्ही ते गुणगुणायला पाहिजे। सुवरा हा पुढच्या ओळीतला शब्द तुम्ही तिथे आणू नका, ही दृष्टी सुद्धा बुवांनीच दिली आहे आणि मी तेच पाळते की जिथे अर्थ संपतो तिथे थांबलं पाहिजे, पुढच्या ओळीतले शब्द तिथे
1: बऱ्याच
0: आणता नाही पाहिजे।
1: नाट्यसंगीताच्या बाबतीत हे असं होतं की
0: हो
1: अर्ध्या
0: हो
1: ओळीच ऐकायला मिळतात किंवा पुढचे शब्द येऊन बसतात
0: हो
1: आणि अर्थ
0: किंवा
1: व्यक्त
0: अर्ध
1: होत नाही.
0: तोडलं जातं, म्हणजे यतिभंग तर फारच होतात, म्हणजे त्याच्याबद्दल बोलूच नाहीये। आणि ह्या बाबत बुवा अगदी आग्रही
1: कटाक्ष होता त्यांचा.
0: असायचे,
1: बरोबर.
0: त्यामुळे म्हणूनच ते स्वकुलता

0: वाह,
1: अरे सुवरा वरुणि वाढवी वंश वनिता, सुवरा वरुणि वाढवी वंश वनिता,
0: किती अर्थ लागतो बरोबर.

0: बरं आता हे तुम्ही चाळ बांधून स्वरसम्राज्ञी मध्ये आलात. आधी रुक्मिणी भामिनी अशा शालीन घरंदाज भूमिका आणि एकदम वेगळ्या वर्णाचीही भूमिका. काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या?
1: खरं सांगू का, खूप लोकांनी याचं स्वागतच केलं.
0: वा,
1: पण जे फक्त पहिला प्रवेश बघायचे त्यांच्या अंगावर शहारे यायचे की अरे एवढी सोज्वळ काम करणारी मुलगी, तिने ते मोठं कुंकू पायात चाळ, हे दृश्य त्यांना बघवे ना. आणि ते बघून आमचे प्रभातचे वारा कोठारी होते
0: संपादक
1: की ते उठून गेले आणि त्यांनी तोपर्यंत स्वयंवर मानापमान ह्या नाटकातल्या भूमिका बघून अग्रलेख लिहिले होते त्यांनी की काय मुलगी काम करते. एकाच अग्रलेखात तर ते म्हणे की हिने बालगंधर्वांवर सुद्धा कडी केली. त्याला माझे वडील माझ्यावर चिडले, हे खोट आहे म्हणाले. तुला कळतं का काही म्हणे, हे असलं म्हणे वाचून म्हणे शेफारशील म्हणे तू, असं माझ्यावर चिडले ते. म्हणजे लिहिलं होतं त्यांनी पण ते नाना माझ्यावर चिडले. म्हणलं अहो नाना, हे वाचून मी कशाला शेफारू, मला माहिती आहे मी काय आहे ती, हे मला याच्यावर काही माझा परिणाम होणार नाही, तुम्ही नका हे करू चिंता, असं मी त्यांना समजावत होते.
0: ते कोठारींनी
1: त्याच कोठारींनी स्वरसम्राज्ञी बघून त्यांना काय दुर्बुद्धी सुचली आणि आपल्या पोरीला पायात चाळ बांधून त्यांनी ह्या तमाशाच्या फळावर उभी केली.
0: बरं,
1: असाच प्रसंग उगार खुर्द्याला झाला. पूर्वी गणपती उत्सवामध्ये सुद्धा काही गावं अशी असायची, साखर कारखाने असे असायचे की तिथे संगीत नाटकच व्हायची, त्यापैकी उगार खुर्द्याचा कारखाना होता. तिथले सुद्धा ते एक शिरगावकर होते, ते खूप संतापून गेले की अरे आपण इथे तमाशा करायचा नाही असं ठरवलंय आणि मग हे काय चाललंय. तेव्हा त्यांची समजूत घातली, एक प्रवेश बघा पुढचं हे बघा, आणि ते इतके खुश झाले नंतर नाटकावर. तर हा एक वेगळा याच्यामध्ये म्हणजे प्रतिसाद असं मिळालेला आहे.
0: वा, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला वेगळी आणि चॅलेंजिंग भूमिका स्वीकारत गेलात.
1: हो.

0: तसं बरेच नवीन प्रकारही तुम्ही करून पाहिलेत. स्वरविभ्रम हा एक वेगळा प्रयोग होता.
1: हो, आता आमच्या संगीत नाट्य संस्थेचं ध्येय हेच होतं की जी जुनी चांगली नाटकं आहेत त्यांचं जतन संवर्धन झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे नवीन नवीन प्रकार नाटकांमध्ये संगीत नाटकामध्ये पाहिले पाहिजेत. तर मग ते सगळ्या प्रकारचे प्रकार आम्ही प्रयोग म्हणून हे केलेले आहेत. म्हणजे नाना आईंच्या काळात त्यांनी बाळ कोल्हटकरांना नाटककार म्हणून पहिल्यांदा आमच्या मराठी रंगभूमीमध्ये त्यांना प्रवेश त्यांचा झालेला आहे आणि नाटककार म्हणून ते ख्यातकीर्त झाले मराठी रंगभूमीपासून. तर कुलवधू टाईपची अशी 5-6 पात्र घेऊन थोडीशीच गाणी अशा प्रकारचं नाटक जे असायचं तशी ती काही नाटकं झाली की मुंबईची माणसं, एखाद्याचं नशीब, स्वप्न मंगला, मला निवडून द्या वगैरे, ही अशी जी नाटकं होती ती तशी होती. काही ऐतिहासिक नाटकं, तिथे वीरा हंबर्डे म्हणून विदर्भात एक लेखक होते, त्यांनी त्या बाजीराव मस्तानीवर एक नाटक लिहिलं होतं. तर बाजीराव मस्तानी, तसंच आम्ही रूपमती वगैरे
0: ही नाटक, बरीच वेगवेगळी
1: ऐतिहासिक, पौराणिक तर आहेतच, मग काल्पनिक काही नाटकं, त्याच्यामध्ये अभोगी सारखं एक सुंदर नाटक आम्ही
0: खानोलकरांचं,
1: पण दुर्दैवानं प्रेक्षकांनी अजिबातच पाठ फिरवली आणि पैशाचं बळ आमच्याकडे नेमकं कमी पडलं, त्यामुळे हे हॅमर करता आलं नाही नाटक, नाही तर ते पण उत्तम होत. आमच्यानंतर ज्या ज्या हौशी मंडळींना आम्ही ते नाटक करायला दिलं तिथे पहिला नंबर आलाय त्याचा.
0: संहिता खूप जबरदस्त
1: आणि संगीत, अभ्यंकर बुवांचं संगीत अतिशय उत्तम संगीत होतं त्याचं.
0: या स्वरविभ्रमला संगीत तुमचं होतं?
1: हो.
0: पहिलाच प्रयोग होता हा संगीत देण्याचा?
1: संगीत देण्याचा मी आतापर्यंत जवळजवळ एक 4-1 नाटकांना मी संगीत.
0: मग पहिलं कुठलं?
1: पहिलं आमचं श्रीरंग प्रेमरंग हे खानोलकरांचंच नाटक होतं,
0: बर,
1: त्याला मी संगीत दिलं होतं. त्याच्यानंतर नादल उद्यमी म्हणून लतानी एक, हो, म्हणजे आत्ता जे अवघा रंग एकची झाला आहे ना,
0: बर,
1: ते कथानक खूप आधी आम्ही आणलं होतं नादल उद्यमी ह्याच्यामध्ये, की आजोबा शास्त्रीय गायक आणि नातू पॉप गायक असं ते नाटक, आणि नंतर नातू आपल्या शास्त्रीय संगीताकडे
0: प्रवाहात येतो परत.
1: तर ते एक छान नाटक झालं होतं,
0: त्यालाही संगीत,
1: त्यालाही मीच दिलं होतं संगीत. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही तिने एक जे नाटक लिहिलं चंद्रमाधवी, म्हणजे संगीतकाराच्या आयुष्यातली काही काळी बाजू असते त्याच्यावर प्रकाश टाकणारे एक वेगळ्या विषयावरचं नाटक ते एक केलं होतं आम्ही चंद्रमाधवी ह्या यांनी. त्याच्यात आईचा आणि मुलाचा संघर्ष दाखवला आणि ह्याच्या संगीताला म्हणजे झी टीव्ही कडनं हे पण मिळालं होतं, म्हणजे उत्तम संगीतकार म्हणून.
0: अरे वा,
1: त्याचं हे पण बक्षीस पण मिळालं.
0: आणि तबला तुम्ही वाजवला होता स्वरविभ्रम?
1: स्वरविभ्रमला तेच केलं की स्वरविभ्रमला आम्ही वेगळ्या पद्धतीनं ते संगीत केलं. ह्याच्यामध्ये मी नवीन मुलांना घेतलं आणि त्यापैकी काही 2-3 मुलंच गाणं शिकलेली, बाकी फक्त संगीताचा कान असलेली,

0: त्यांना एकाच स्वरात गायला लावलं,
1: बरं.
0: म्हणजे कोरस मध्ये जास्तीत जास्त मुलांनी गावं एवढ्यासाठी थोडस म्हणजे ते सुलभ ठेवलं त्याची स्वररचना, आणि ताल सुद्धा असे वेगवेगळे घेतले त्यांना त्याच्यामध्ये रमता येईल अशा पद्धतीचं ते घेतलं.
1: मुळात त्यांना आवडलं तर ते प्रेक्षकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने.
0: आणि सरगम आणि हे सात स्वरांचे स्वभाव वेगवेगळे असतात तर त्याची गुंफण इतकी छान त्याच्यामध्ये केलेली आहे,
1: म्हणजे स्वर हेच पात्र म्हणून ते स्वरविभ्रम. वा वा. आणि हे पण लताताईंनीच
0: लिहिले ते.
1: बरोबर. मग आपण आता लता शिलेदारांनी गायलेलं एखादं पद ऐकूया आणि या भागाची सांगता करूया.

0: कीर्ती ताई, संगीत नाटकामध्ये पद सादर करणं आणि मैफिलीमध्ये पद सादर करणं याच्यात काय फरक करता तुम्ही?
1: तसा माझ्या दृष्टीनं की नाटकामध्ये आपण जास्ती गाऊ शकत नाही, म्हणजे कालमर्यादा ही प्रत्येक संगीत नटानं जाणलीच पाहिजे असं माझं मत आहे आणि मी स्वतः ती पाळते पहिल्यापासून, की इथे आपल्याला किती गायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त होता कामा नये. आणि मैफलीमध्ये आपण रमू शकतो,
0: मन चाहेल तसं तुम्ही वाढवू शकता,
1: पण तरी सुद्धा की एक मर्यादा आपण ओळखली पाहिजे की हे दळण नाहीये, याच्यामध्ये औत्सुक्य कायम राहिलं पाहिजे एवढी आपण
0: दक्षता
1: घेतलीच पाहिजे असं माझं म्हणणं.
0: बरोबर. आता नवीन पिढीकडे असं म्हणजे म्हटलं जातं की त्या मानाने संगीत रंगभूमीकडे तिचं आकर्षण थोडस कमी होत आहे, तर ह्यासाठी बऱ्याच गोष्टी चालू आहेत, तर तुम्ही तुमच्या संस्थेमार्फत असं काही करताय का?
1: आम्ही, माझे वडील गेले त्याच्यानंतर 10 वर्ष आम्ही संगीत नाट्य प्रवेश स्पर्धा घेतल्या,
0: बर,
1: म्हणजे एकांकिका स्पर्धा सारखं, पण नवीन एकांकिका तर येत नव्हती,

0: ठीक आहे, जुन्या नाटकातले प्रवेश म्हणतात काही पदं असली पाहिजेत, आणि त्याचं सादरीकरण कशा पद्धतीनं होत आहे त्या प्रमाणे त्यांना बक्षिसं देत होतो आम्ही, आणि नाट्यसंगीत स्पर्धा हे घेत होतो. तसंच आईच्या क्लासमध्ये शिकायला येणाऱ्या ज्या मुली होत्या त्या गुरुपौर्णिमेला कार्यक्रम करायच्या, त्या नुसतंच नाट्यसंगीत म्हणायच्या ना. तर नाट्यसंगीत म्हणताना भाव चेहऱ्यावर यायला पाहिजे, ते पहिल्यापासून आईचं त्यांना सांगणं असायचं. मग ते येण्यासाठी काय करावं, एक एक प्रवेश करा, त्या प्रवेशाने तुम्हाला कळायला लागेल. आणि मग खरोखर ते प्रवेश बसवून घेऊन त्यांच्याकडनं ते सादर केले जात होते. तेही असेच 10 वर्ष कमी हे काम पण केलं.
1: म्हणजे काय आहे ह्या संहिता किंवा ही नाटकं किती ताकदवान आहेत हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे.
0: आल्यावर ना ते सगळे लोक वेडच व्हायचे. ही ह्या संगीत नाटकांची मजा आहे की एकदा तुम्ही लहानपणापासून जर वळण लावलं ना, ह्या नुसतं त्या अवतीभोवती जरी वावरली ना ती मुलं, तरी ती विसरत नाहीत आणि ती येतात बरोबर.
1: पण आता हे प्रयत्न जे आहेत किंवा इतरही काही संस्था हे करत आहेत, पण हे थोडेसे मर्यादित स्वरूपाचे आहेत असं वाटतं. काय करायला पाहिजे ठोस याच्यासाठी असं वाटतं?
0: मला सगळ्यात दुःख असं वाटतं की आता ग्लोबलायझेशनचा इतका जबरदस्त फटका आपल्या सगळ्याच परंपरांना बसतोय हे कुणाच्या लक्षात येत नाहीये अजून. पण याचाच फटका आमच्या संगीत नाटकालाही बसलेला आहे आणि आमच्या परंपरांनाही, सगळ्याच परंपरांना बसतोय तो फटका. कारण आज बघाल तर करमणूक ही एका दर्जाची होत चाललेली आहे. कारण गाणं हे आता गाणं नाही झालेलं, त्याचा डान्स झालाय, डान्सची सर्कस झालेली आहे. कारण आम्ही बघतोय की कुठे ह्या रियालिटी शोज मध्ये कुठे आम्हाला भरतनाट्यम बघायला मिळत नाही, कथक बघायला मिळत नाही, हे रोंबा सोंबा काय, हे काय, ते काय, मेक्सिकन काय, हे असले प्रकार चाललेले आहेत. आणि आपल्या भारतीय परंपरांमधले जे इतके चांगले प्रकार आहेत
1: ते कुठेतरी लोप पावतात,
0: ते लोप पावतात. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी पण अशी हीन दर्जाची वाटते मला. आणि म्हणून आपल्या कलांनाच आपल्याकडे स्थान नाही तर मग नवीन पिढी इकडे येणार कशी? त्यांना काहीतरी आनंद वाटला पाहिजे ना.
1: बरोबर.
0: त्याची जर टिंगल होत असेल तर मग काय उपयोग आहे? आणि हेच मला सगळ्यात ही खंत वाटते की असं व्हायला नाही पाहिजे. कारण बघाल तर आता पहिल्यांदा काय असायचं की कवीचं सुंदरस गीत असायचं, त्याला सुंदर चाल असायची की ज्या अजूनपर्यंत आपण गुणगुणत असतो, अजूनपर्यंत आपल्या मनात त्या रुणझुणत असतात.
1: बरोबर.
0: पण आता गाजलेलं गाणं आहे हे 15-20
1: क्षणिक आहे,
0: विसरलं जात.
1: क्षणिक आहे, आपलं जे पूर्वापार चालत आलंय ते चिरंतन राहिलंय.

0: कीर्ती ते काय होतं की कधी कधी आता आम्ही सुद्धा ऐकतो पण ही सगळी गाणी ऐकायला मिळतात असं नाही. तर आता तुमच्याकडे हा ठेवा आहे, म्हणजे जसं म्हणतात की रवींद्रनाथांनी म्हटलंय की भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा असं व्हायला हवं. तर दुवा तुम्हाला मिळालाय आई वडिलांच्या मार्फत, पण आता हे पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी म्हणून तुम्ही काही ध्वनिमुद्रण वगैरे करून ठेवताय का?
1: त्याला वेळच मिळत नाहीये.
0: बरं.
1: आम्ही काय करतोय की आम्ही तिसरी पिढी घडवली, त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही नाटक बसवून घेतलं, म्हणजे नवीन संहिताही बसवल्या आणि त्याचं सौभद्र नाटक त्यांच्याकडून बसवून घेतलेलं आहे. सौभद्र, सुवर्ण तुला, ह्या अशी जी नाटकं आहेत ती आम्ही त्यांच्याकडनं बसवून घेतली.
0: तुम्ही पात्रच खरं तर तयार केली
1: ध्वनिमुद्रिकांपेक्षाही. हो, ही पात्र खरं माझं म्हणणं तेच आहे की जिवंत कला आहे, नाट्यकला ही जिवंत कला आहे. त्यामुळे तुम्ही बघाल तर सगळ्यात कमीत कमी रेकॉर्ड्स कुणाचे असतील तर त्या माझ्या आहेत. मी फार ध्वनिमुद्रणाच्या फंदात पडलेच नाही, प्रत्यक्ष करणं हेच आमचं कर्तव्य समजलो. कारण आमच्या नाट्यसंस्थेने जेवढी फिरती केली आहे तेवढी खरंच दुसऱ्या कोणी केलेली नाही. आम्ही गावोगावी जाऊन संगीत नाटकं केली आहेत, फक्त पुण्या मुंबईत नाही. आम्ही असे दौरे काढायचो की आता काय कोल्हापूर, सांगली, मग कोकण आहे, गोवा आहे, इकडे
0: खऱ्या अर्थाने प्रसार आणि प्रचार,
1: विदर्भात जायचं, मग इंदूर भोपाळ करून यायचं, दिल्लीला जायचं, असे आम्ही सगळीकडे फिरून प्रयोग करतो. आणि हे करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. माझे वडील म्हणायचे की पूर्वी ह्या गावामध्ये महिना महिना बालगंधर्व येऊन मुक्काम करून जायचे, ह्या गावात आता संगीत नाटकाचं वळण तुटलंय. आता लोकांना संगीत नाटक काय म्हणजे माहिती नाही, हे वळण तुटू देऊ नका
0: बरं
1: असं त्यांचं म्हणणं असायचं. त्यामुळे आजता काय आम्ही हे
0: करत आलोय,
1: हे करत आलोय. आम्ही तरुण पिढीला तयार केलं, त्यांचे 50 प्रयोग केले बरं का, सोबत असे साधे सोपे नाहीत, 50 प्रयोग केले. परंतु हे किती कठीण आहे हे आम्हाला का जाणवतोय, आम्ही झोकून देऊन काम केलं. आम्ही याच्याशिवाय खरंच बघितलं नाही की आई वडिलांना आम्ही मिळालो, आमचं भाग्य म्हणून आम्हाला असे आई वडील मिळाले. परंतु आता येणारी जी पिढी आहे त्यांना असं आम्ही सांगू शकत नाही की सगळं सोडा आणि संगीत नाटक करा, असं नाही सांगू शकत. आज परिस्थिती फार वेगळी आहे.

0: कीर्ती, तर तुम्ही म्हणालात की बऱ्याच मुलांना शिकवलं त्या नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवलं, तुम्ही महाराष्ट्राबाहेर NSD मध्ये सुद्धा हा प्रयोग केला होता,
1: हो
0: तर त्याचा अनुभव जरा सांगा ना.
1: मला एक सांगायला आनंद वाटतो की राष्ट्रीय नाट्य विद्यालयात पहिल्या वर्षाच्या मुलांना म्युझिकल्स हा प्रकार त्यांना करावा लागतो. पहिल्या वर्षी अभ्यासाला असतो तो त्यांनी शिकायचा असतो आणि त्याचा परफॉर्मन्स करायचा असतो. तर नेहमी तिथे त्यांच्या जवळ पडणारं हे राज्य म्हणजे बिहार. बिहारचा बिदेसिया कायम शिकवला जातो तिथे.
0: बरं.
1: परंतु काही कारणानं बिदेसिया शिकवणारे जे कलाकार होते ते परदेशी गेले होते आणि ते त्या नेमक्या काळात मिळत नव्हते. तर मग काय करावं, तर तेव्हा कुणीतरी सुचवलं अरे महाराष्ट्र मे भी ऐसी संगीत नाट्य परंपरा आहे. मग आमची नावं तिथे गेली. मग अक्षरशः 3-4 दिवसात आम्हाला दिल्लीला जावं लागलं.
0: बर.
1: तर आम्हाला आता 1 महिनाभर राहून त्या मुलांना शिकवायचंय, तर काय शिकवावं हा फार मोठा प्रश्न पडला. तरी मी अशी धडपड करत होते की ह्याला विचार की संगीत सोभद्राचं हिंदी रूपांतर कुणाकडे आहे का, सोबशे कल्लोळचं आहे का, ते काही मिळू नाही शकलं. म्हणजे
0: भाषेचा मुख्य प्रश्न होता,
1: हिंदीत ना शिकवायचं होतं ना. मी सरळ धाडस केलं, मी शारदा नाटकाचं स्क्रिप्ट बरोबर ठेवलं आणि आम्ही गेलो तिकडे आणि त्या मुलांच्याच मदतीनं त्याचं हिंदीकरण केलं. काही भाग असा 1-1.5 तासाचा भाग आम्ही त्याचा रंगावृत्ती तयार केली
0: हिंदीमध्ये
1: आणि पदांसकट सगळं हिंदी केलं.
0: पदांसकट हिंदी केलं.
1: हो, म्हणजे ती साकी दिंडी कामदा हे सुद्धा त्यांना ते शिकवलं आम्ही.
0: बापरे,
1: हिंदी करून.
0: पण ते शब्द कसे काय त्याच्यात आले?
1: एकच उदाहरण सांगते की सुंदर खाशी सुबक ठेंगणी स्थूल न कृशहीन वयत सवदाची.
0: बर.
1: आता आम्ही फार काही त्याच्यामध्ये काव्य गुण वगैरे असं बघितलं नाही हिंदी करताना. आम्ही फक्त भाव त्यातनं प्रकट होतो की नाही एवढंच बघितलं आणि चाल मात्र मराठीच असली पाहिजे हे आम्ही कटाक्षानं पाळलं आणि त्या चालीवर बसतील असेच शब्द तिथे घेतले.
0: मग तिथे काय
1: घेतलं?

0: वा,
1: असं त्याचं ते भाषांतर केलं.
0: मुलांना पण खूप आवडलं असेल ना ते.
1: मुलांना अतिशय आवडलं. पण मी म्हटलं की आता हे मराठीचं हिंदी करणं फार कठीण आहे, कारण त्यातले शब्द जे आहेत ते हिंदीमध्ये आम्हाला काय सुचत नाही. आता
0: आणि ती छटा पुन्हा जुळली पाहिजे,
1: छटा जुळायला पाहिजे की हनु चिंचोळी ह्याला शब्द कोणचा आपण हे घेणार, तर हनु को क्या बोलते है, क्या कहते है. हा, ते म्हणाले ठुड्डी. आता ठुड्डी म्हणणं म्हटलं काय.

0: ते सगळं हिंदीकरण सुद्धा आम्ही त्या मुलांच्याच मदतीनं केलं
1: वा
0: आणि तो परफॉर्मन्स इतका छान झाला की तिथले ख्यातनाम डायरेक्टर होते, त्यांचं नाव नेमकं मला आता आठवत नाही, त्यांनी असे उद्गार काढले की महाराष्ट्राच्या मातीचा गंध याच्यामधनं आम्हाला मिळाला आणि खूप कौतुक झालं त्या परफॉर्मन्सचं. ती मुलं अजून भेटली तरी तो हे शारदाचा विषय त्यांच्या डोक्यात.
1: वा वा, म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राबाहेर
0: हो
1: आणि अमराठी भूमीत तुम्ही संगीत नाट्य संगीत रुजवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
0: अगदी.
1: वा, पण 10 वर्षानंतर काय चित्र असेल असं वाटतंय तुम्हाला?
0: तरी सुद्धा आम्ही आशावादीच आहोत, कारण जी प्रत्यक्ष कला आहे त्याचं चैतन्य हे वेगळंच असतं आणि ते ज्याला समजलं आहे तो ते केल्याशिवाय राहत नाही. अशी अनेक मंडळी मी बघते की ते आवर्जून संगीत नाटक केल्याशिवाय राहत नाहीत.
1: याला पूर्णविराम लागणार नाही.
0: हा पूर्णविराम मला तरी नाही वाटत लागेल असं.
1: त्या बात आहे.
0: आणि जोपर्यंत आमच्या अंगात 100% हिंमत आहे तोपर्यंत आम्ही करतच राहणार.
1: वा श्रोते हो, मला असं वाटतं की कीर्तिताईंच्या बोलण्यातनं मला असं वाटतं की खरं तर प्रत्येक शब्दातनं हा आशावाद व्यक्त होते. असं म्हटलं जातं की साधू बोले सहजबा, साधू का बोला बिरथा ना जाय, की या रंगभूमीवरती इतकी वर्ष जीव ओतून ज्यांनी काम केलंय त्यांच्या मुखातनं निघालेले शब्द कधी खोटे ठरणार नाहीत. त्यामुळे हे चित्र नक्कीच उज्ज्वल असणार आहे. कीर्तिताई, आज खरं तर ह्या गप्पा कुठेतरी आणखीन हव्यात असं वाटतंय. पण खरोखरच आज तुम्ही इथे आलात, तुमच्या गाण्यांनी तर तो जो गाण्याचा जो परिमळ आहे तो तर आमच्या मनात कायम दरवळत आहेच, पण आज तुमच्याशी बोलल्यामुळे तुमच्या विचारांचा जो एक परिमळ आहे तो आमच्या स्मृतिकोशामध्ये कायम राहणार आहे. आठवणींच्या गंधकोशीमध्ये तुम्ही आलात आणि इतकं दिलखुलास आमच्याशी बातचीत केलीत त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

आपण ऐकत होतात आठवणींच्या गंधकोशी. या मालेत ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांची धनश्री लेले यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूया कीर्ती शिलेदार यांच्या स्वरातलं स्वरसम्राज्ञी या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद संगीतकार निळकंठ अभ्यंकर.

कीर्ती शिलेदार यांनी गायलेल्या या पदाबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

पहाटेचे 4:01 झाले आहेत. प्रसारित करत आहो नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ललित देशपांडे यांनी गायलेला राग मियाकी तोडी

आपण ऐकणार आहोत. विलंबित खेळातील बंदी एक ताला, द्रुत खेळातील बंदी तीन तालात आणि तराणा एक तालामध्ये निबद्ध आहे. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत चिंज नुनुवालिया, द्रुत तीन तालातील बंदिशीचे बोल आहेत लंगर कनकरिया तराणा. त्यांना तबल्याची साथ योगेश गोडबोले यांची, हार्मोनियमची साथ तुषार केळकर यांनी केली आहे. ऐकूया तर ललित देशपांडे यांनी गायलेला राग मिया की तोडी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ललित देशपांडे यांनी गायलेला राग मियाँ की तोडी ऐकलात. त्यांना तबल्याची साथ योगेश गोडबोले यांनी, हार्मोनियमची साथ तुषार केळकर यांनी केली होती. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
2: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
2: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.

पहाटेचे 4 वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निनाद मुळावकर यांनी बासरीवर वाजवलेला राग ललन मध्यलयगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी केली आहे. ऐकूया तर बासरीवर वाजवलेला राग ललत, कलाकार निनाद मुळावकर.

आपण ऐकत होतात मंत्र्याची सून या चित्रपटातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर लिखित गण आपण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार सुधीर फडके. कार्यक्रमात यानंतर सुभद्रहरण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं सुभद्रा हरण चित्रपटातलं सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं शांताराम आठवले यांचं गीत। या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे। पहाटेचे 5:30 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा। आजच्या भावधारा कार्यक्रमात आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली काही गीतं ऐकणार आहोत। हे सुरुवातीचे अभंग आहेत। संत एकनाथ महाराजांचा हा कार्यक्रमातला पहिला अभंग।